सुप्रभात श्रोते हो, 100° एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारण सभेत स्वागत करते आहे. मी भारती कुलकर्णी. श्रोते हो, आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948, 22 जून 2026. आजच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेला राग भैरव बहार श्रोतेहो आत्ताचं पण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचं ठीक 6 वाजता आहेत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, मंगलप्रभात कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांच्या स्वरातलं होनाजी बाळा यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत देसाई यांचं. आता ऐकूया संत तुकाराम यांची ही रचना. संगीत आणि स्वर आहे किशोरी अमोणकर यांचा.

संत तुकाराम यांची रचना आपण ऐकलीत. संगीत आणि स्वर होता किशोरी अमोणकर यांचा. आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातली जगदीश खेबुडकर यांची ही रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरातली जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आता ऐकूया माणिक वर्मा यांचा स्वर.

माणिक वर्मा यांच्या स्वरातली बारा तांबे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. आता ऐकूया समूह स्वरातली ही रचना. संगीत आहे आनंदराव टेकाडे यांचं.

0: समूह स्वरातली रचना आपण ऐकलीत. संगीत होतं आनंदराव टेकाडे यांचं. आणि श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 6:25 झालीत. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोते हो, आज 22 जून. आज घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना या आहेत. 1633 गॅलिलिओ गॅलिली यानं पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असं कबूल केलं. 1792 या दिवशी महाजी शिंदे यांनी दिल्लीहून आणलेली बादशाही फरमानं, वस्त्र बहुमानपूर्वक सवाई माधवराव पेशवे यांना अर्पण केली. 22 जून 1897 या दिवशी पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकाऱ्याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केलं. 1908 इंग्लंडचा राजा जॉर्ज 5 याचं राज्यारोहण. 1940 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. 1978 जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञानं ॲरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लुटोच्या चंद्राचा शोध लावला. 1994 महाराष्ट्र सरकारचं महिला विषयक धोरण जाहीर झालं. त्याद्वारे सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यात महिलांना 30% आरक्षण. आज ज्यांचा जन्मदिवस आहे ती नावं याप्रमाणे आहेत. 1805 इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी. 1887 ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्युलियन हक्सले. ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते बाबूराव पेंढारकर यांचा 1896 या दिवशी जन्म झाला. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा 75 अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. रंगभूमीवरील झुंजाराव ही त्यांची भूमिका विशेष गाजली. प्रभातच्या अयोध्येचा राजा या पहिल्या बोलपटात त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती.
2: ये आया है आजी साहब का हुक्म. तुम नए लोग, नए विचार तुम्हारे, नया प्रयोग, नया तजुर्बा हासिल करना है तुम्हें. गुनाहगारों को कैद खाने से बाहर रखना चाहते हैं, उनको इंसान बनाना चाहते हैं. बनाओ. ताज्जुब है कि आईजी साहब ने भी कैसे माना. ये तो बच्चों का खेल है. गुनहगार, कातिल, खूनी और आजाद, ये कैसे हो सकता है.
1: 22 जून 1908 या दिवशी महानुभव पंथाचे अभ्यासक, विचारवंत, तत्वज्ञ आणि नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विष्णू भिकाजी तथा वी व्ही कोलते यांचा जन्म झाला. आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेले चित्रपट आणि रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा 22 जून 1932 हा जन्मदिन.
3: जीतना मेरी फितरत है और सूरज के साथ इस जंग में जीत मेरी होगी. मेरी.
4: अकेले खेल रहे हैं आप? अच्छा है, अच्छा है. अकेले खेलने में कम से कम हारने का डर तो नहीं होता.
5: तुमने हमारी बेटी की जिंदगी बचाई है, इसलिए शुक्रिया के तौर पर हम तुम्हें तुम्हारी जिंदगी इनाम में देते हैं.
3: सूरज बहुत चमक चुका, अब उसके टूटने का समय आ गया है.
1: अमरीश पुरी यांनी अनेक भारतीय भाषांसोबतच हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या होत्या. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ती नावं याप्रमाणे आहेत. 1955 लेग स्पिनर आणि गुगली गोलंदाज सदाशिव उर्फ सधू शिंदे. 1993 चित्रपट अभिनेते विष्णू पंतजोग. 1994 चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अकिनेरी लक्ष्मीवर प्रसादराव उर्फ एल व्ही प्रसाद.

0: दिनविशेष आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:30 वाजता आहेत.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: आता ऐकूया कलाकार आणि कागद याविषयी चिंतन. लेखन आहे शालिनी वाघ यांचं, वाचन स्वर आहे अंजली बडवे यांचं.
2: श्रोतेहो नमस्कार. कलाकार आणि कागद. कोणत्याही निर्मिती प्रक्रियेची सुरुवात होते तो म्हणजे कोरा कागद. लहानपणी पेन्सिलच्या सहाय्याने आपण पाटीवर रेघोट्या मारायचो तेव्हा लेखनाची सुरुवात व्हायची. पाटी आणि पेन्सिल एकमेकांवर गिरवताना त्यातून निर्माण होणारा ध्वनी किती छान असायचा नाही. मग कितीही लिहा आणि पुसा, मजा यायची. त्यानंतर मोठे झालो आणि वही पेनाशी जोडले गेलो. वही नवी कोरी असताना त्यावर लिहिताना आपण किती काळजी घ्यायचो ना. त्यावर कोणताही डाग नको पडायला यायची. मग पहिल्या पानावर नाव वर्ग लिहायचो. आपलं अक्षर सुंदर कसं येईल याचा पुरेपूर प्रयत्न करायचो. वहीसोबत रमताना एक वेगळंच नातं तयार व्हायचं, वहीत आणि आपल्यात. शिक्षकांच्या शिकवण्याला कंटाळायचो तेव्हा मागच्या पानावर आपण चित्र, कविता, रांगोळी, मेहंदी काढायचो. ती पानं आपोआप भरायची. श्रोते हो, जर आपला छंद कशात आहे बघायचा असेल ना तर वहीची शेवटची पानं नक्की चाळावी. काहींना शिकण्यात आवड नसली की मागच्या पानांवर स्वच्छंद जगताना दिसायचे. भले पहिल्या पानात जो विषय शिकतो त्यात मन रमो अगर ना रमो, पण शेवटच्या पानातून मन कधी भरकटलं नाही जोपर्यंत शिक्षकांचा ओरडा कानावर पडत नाही तोपर्यंत. तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्टीचं नियोजन करताना हा कागद महत्त्वाचा ठरत असतो. त्यावर आपले मुद्दे मांडले की समजायला आणि सांगायलाही सोपं होतं. आत्ताच्या काळात मोबाईल आले अजून सोपं झालं, परंतु आजही कागदावर लिहायला आवडतं. एक वेळ मोबाईल बंद झाला किंवा तांत्रिक अडचण आली तर गोंधळ उडेल, पण एक पान सोबत असलं की अडचणच नाही. आधी दुरेगी वही हस्ताक्षर सुधारण्यासाठी, शब्दांना विशिष्ट आकार आणि लहान मोठेपणा लक्षात घेण्यासाठी. नंतर एकरेगी वही, झालेल्या अक्षरांची ओळख एका रेषेवर लिहिणं. त्यातली एक रेष कमी झाली की लक्ष देऊन लिहिण्याची कला हळूहळू जन्म घेऊ लागते. गणिताच्या वहीतले छोटे कप्पे आणि त्यात संख्या लिहिणं किती वैशिष्ट्यपूर्ण होतं ना. सगळ्यात महत्त्वाचा बुद्धीचा विकास होत होता या छोट्या छोट्या गोष्टीत. अगदी आपल्या आयुष्यातही अशाच रेषा आहेत, सरळ नाही पण गुंतलेल्या. त्यांचा गुंता सोडून वळणदार अक्षरासारखा आयुष्याला वळण द्यायचं आहे. आपण कितव्या पानावर आहोत माहीत नाही, पण प्रत्येक क्षण आपल्याला सुंदर आणि अविस्मरणीय बनवायचा आहे. शेवटी काहीही म्हणा, छंद असावाच. मग तो अभ्यासाचा असो, चित्र काढण्याचा, लिहिण्याचा किंवा वाचनाचा. ही प्रत्येक गोष्ट कागदाजवळ नेणारी आहे. आयुष्याच्या वहीत छंदच रंग भरत असतात. कोरा कागद जो स्वतः अबोल असतो आणि शब्दांसवे बोलू लागतो तो कोरा कागद. त्या कागदावर लिहिलेले शब्द कधी मनात तर कधी डोक्यात घर करून बसतात. कधी कोणता शब्द मनाला छेदून जाईल सांगता येत नाही. शब्द प्रेमाचे असतील तर कागद गुलाबी होतो आणि शब्द विरहाचे असतील तर कागदही रडतो. असा सगळ्यांचा मित्र आणि मुक्तपणे व्यक्त होण्यास योग्य वाटतो तो म्हणजे कोरा कागद. रेखाटलेल्या गोष्टी सातत्याने जीवनात उतरवताना संयम असावा लागतो हे खरं. सुखाच्या क्षणी त्याला बिलगून आनंद व्यक्त करतो आणि रागात क्षणात फाडतो, तरीही मुक्तपणे आपल्या प्रत्येक क्षणी आपला साथीदार होतो. कोऱ्या कागदाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. कलाकाराच्या हाती आलेला कागद कधीच कोरा राहू शकत नाही हे एक कलाकारच समजू शकतो. कागदावरील भाव टिपणं हे कामही कलाकारच करतो. प्रत्येक कलाकाराच्या जवळचा हा सखा कागदावर करतो ते मनात शिरतं आणि तेच विचार जीवन घडवत जातात. प्रत्येकाच्या आयुष्याला वेगळे वळण देणारा, आयुष्यात रंगांची उधळण होताना वेगवेगळ्या कलाकृतीतून प्रत्येक क्षणाला टिपणारा हा सखा म्हणजे कोरा कागद.
0: कलाकार आणि कागद याविषयी चिंतन श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. लेखन होतं शालिनी वाघ यांचं, वाचन स्वर होता अंजली बडवे यांचा. आकाशवाणीचं हे आहे

0: अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 6:35 होत आहेत.
1: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
0: आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आहे आपल्याबरोबर भारती कुलकर्णी. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आले पिकाची लागवड करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी, सादर करते तेजा दुर्वे. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलन आहे भागा वरखडे यांचं. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 एस हॉस्पिटल, तर 7:50 गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो हे प्रायोजित कार्यक्रम. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 घेऊ शकाल आनंद काही सुगम गीतांचा. आज 8:40 ओळख कायद्याची या कार्यक्रमात ॲडव्होकेट सुशीला चौधरी यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत.

सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 आहार विहार, तर 10:15 सुगम संगीत. सकाळी दहा वाजता ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. 10:30 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका वन्यजीवन. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. निर्मिती ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राचीच. 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील.

5:02 सुरू होईल आमची सायंकालीन प्रसारण सभा. यात सुरुवातीला कार्यक्रम मिक्स मसाला. 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम. सूत्रसंचालन आहे तनया कुलकर्णी हिचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुधा आंबटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ज्योतिराम साळुंके यांनी सादर केलेलं भेदिक गीताबोध. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून.

साडेसात वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमात सुरुवातीला खरीप हंगामातील चारा पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड यांची मुलाखत. त्याचबरोबर याच कार्यक्रमात गट शेतीच्या माध्यमातून यशस्वी शेती याविषयी मुक्काम पोस्ट देसर्डे तालुका पारनेर इथल्या शीतल वाडेकर यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:15 ओळख कायद्याची या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 8:35 सुगम संगीत 9:30

0: वाजता गीतांजली धोंडीराम राजपूत यांचं प्रवचन आपकी पसंद, 10 वाजता जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा, आणि याबरोबरच श्रोते हो सर्व बातमीपत्र नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीचं. हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया आले पिकाची लागवड करताना घ्यावयाची काळजी. याविषयीची माहिती वाचनस्वर आहे गौरव वने यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आपण जाणून घेऊयात आले पिकाची लागवड करताना घ्यायची काळजी याविषयीची माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, अनेक शेतकरी आल्याची लागवड करतात, पण बेने साठवण आणि पूर्वतयारीची कधी कधी योग्य माहिती नसल्यामुळं चुका होतात आणि त्याचा अर्थातच उत्पादनावर देखील परिणाम होत असतो. आले पिकासाठी एकरी 8 ते 10 क्विंटल बेने आवश्यक असतं. लागवडीची पूर्वतयारी करताना लागवडीच्या 2 ते 3 दिवस आधी बेण्याचा ढीग हा मोकळा करावा. कांद्याचे तुकडे करावेत, अर्थात प्रत्येक तुकड्यात 2-3 डोळे तरी असावेत. वजन साधारणपणे 35 ते 40 ग्रॅम असावं आणि लांबी ही 4 ते 6 सेंटीमीटर असावी. बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुकडे केल्यानंतर बीज प्रक्रिया करावी. कार्पेंडेंजिम 25% अधिक मँकोझेप 50% WS व्यापारी नाव स्प्रिंट याची 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा मेटॅलॅक्झील अधिक मँकोझेप 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा क्रॉपर ऑक्झिक्लोराईड 3 ते 4 ग्रॅम प्रति लिटर यापैकी कोणत्याही एका औषधाने आपण बीज प्रक्रिया करू शकतो. कंदमाशी, हुमणी आळी, कंदकूज, मूळकूज यासाठी नियंत्रण करण्यासाठी बेने प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पूर्वमाशागत आणि बेडचं नियोजन करताना नांगरणी करून रोटावेटरने मशागत करून घ्यावी. तसंच 5 ते 6 ट्रॉली एकरी शेणखत टाकावं आणि पुन्हा रोटावेटर करून जमीन भुसभुशीत करून ठेवावी. बेड तयार करताना बेडची रुंदी ही 4 ते 4.5 फूट असावी आणि उंची 25 ते 30 सेंटीमीटर असावी. बेडचा टॉप हा 2 ते 2.5 फूट असावा. बेड नसल्यास सपाट जमिनीवर सुद्धा लागवड आपण करू शकता. लागवडीचे अंतर याविषयी जाणून घेऊयात. 2 ओळीमध्ये साधारणपणे 35 ते 40 सेंटीमीटर अर्थात 1.25 फूट अंतर ठेवावं आणि 2 कंदांमधील अंतर 20 ते 22.5 सेंटीमीटर ठेवावं. बेडवर शेणखत टाकायचं असल्यास बेड करून झाले की लगेच ते टाकावं आणि त्यानंतर ड्रिप टाकावं. बेड लागवडीच्या 3-4 दिवस आधी पूर्ण ओलं करणं गरजेचं आहे. तापमान कमी करणं आणि सामान ओलावा राखणं यासाठी बेड ओले करणे अत्यंत गरजेचं आहे. लागवडीपूर्वी ड्रिपमधून काही आपण प्रक्रिया देखील करू शकतो. 500 ग्रॅम कार्बेंडेंजिम अधिक मँकोझेप किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड अधिक थायमिथॉक्झाम 30 FS 500 ml हे आपण ड्रिपमधून देऊ शकता. बेसल डोस लागवडीच्या 1 दिवस आधी किंवा त्याच दिवशी 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 किलो निंबोळी पेंड, 75 किलो DAP किंवा 10-26-26, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 2 किलो दाणेदार कीटकनाशक याप्रमाणे आपण बेसल डोस देऊ शकता. लागवडीच्या 1 दिवस आधी 8 ते 10 सेंटीमीटर खोल सरी काढाव्यात आणि लागवडीनंतर बेड पूर्ण ओला होईल असं पाणी द्यावं. लागवडीनंतरचं व्यवस्थापन, लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी 4 किलो 19-19-19, 1 लिटर ह्युमिक अधिक अमायनो अधिक फल्विक ॲसिड सोडणं गरजेचं आहे. जास्त पाणी देणं टाळावं. बेडमध्ये ओलावा कायम ठेवावा आणि अति पाणी होणार नाही याची काळजी घ्यावी. कंद उघडे पडणार नाही याची देखील शेतकरी बंधूंनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, योग्य बेने प्रक्रिया, बेड नियोजन, बेसल डोस आणि पाणी व्यवस्थापन केल्यास आले पिकातून चांगलं उत्पादन मिळू शकतं. धन्यवाद.
0: आले पिकाची लागवड करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. वाचनस्वर होता गौरव वने यांचा. तर हा कार्यक्रम होता कृषीवाणी आकाशवाणीचं. हे आहे अहिल्यानगर केंद्र. 7:07 आहेत.

0: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: ऐक,
5: काय झालं?
4: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
5: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
4: आणि फोन नंबर
5: 93-72-99-39-36.
4: 93-72-99-39-36.
6: ऐकूया बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
0: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
0: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
1: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
0: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
6: श्रोत्या, कार्यक्रमात आज ऐकूया ज्योती रोकडे यांनी HPV या लसीविषयी दिलेली ही माहिती.
7: HPV मुळे कोणकोणते आजार होतात? अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. HPV मुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ट्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच HPV हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो? गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्विक्स असं म्हणतात. HPV संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सरपूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत? आता साधारणपणे 15 to 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करतात. ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव. जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर, किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात. साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या ह्या तपासण्या करता येतात.

0: ज्योती रोकडे यांनी HPV या लसीविषयी दिलेली माहिती आपण ऐकलीत. कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:50 होत आहेत.
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
4: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999184165.
5: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
0: प्रसारित करीत आहोत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
1: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
0: श्रोते हो कार्यक्रमात आज ऐकूया पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी. सादरकर्ते आहेत तेजा दुर्वे.
6: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान, भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबूमिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी

0: घरी भाज्या करणे असे करत असतात. योग्य
1: पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी आपण ऐकलत. कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर. सादर करते होत्या तेजा दुर्वे.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:55 होत आहेत.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव

0: ठी रोड मार्केट यार्ड अहिल्यानगर।
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। सकाळचं आहे 6:55 होत आहेत।
0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध।
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर।
3: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक। अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा। याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं, यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर। मोबाईल 98 34 22 52 65।
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये।
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर।
5: संपर्क 232 39 29।
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या।
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय।
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर।
7: फोन नंबर 02-41-235-35-15।
6: मोबाईल 960-44-988-36।
1: ऐकूया मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक।
2: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
0: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये।
2: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
0: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप।
0: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
1: संकलन आहे भागावर खडे यांचं। नमस्कार, सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित, विखे पाटील। योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवा, महापौर गाडे। ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे रोखला बालविवाह। महात्मा फुले कृषी विद्यापीठात योग दिन साजरा आणि खासदार लंके यांच्या उपस्थितीत कर्जमाफीसाठी मोर्चाचा निर्णय। आता घडामोडी सविस्तर। अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस उशिरा झाल्यास जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या धरणांमधील तसंच मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचं सप्टेंबरपर्यंत सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन करण्यात यावं। पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक पाणीसाठा आरक्षित ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। अल निनोच्या पार्श्वभूमीवरील पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी आमदार काशीनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजाच्या जोरावर अकोले तालुक्यातील लिंगदेवमध्ये होणारा संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आलं आहे। वधू आणि वरपक्षाच्या कुटुंबियांची सरपंच आणि पोलीस पाटील आदींनी भेट घेतली। गावकऱ्यांच्या सकारात्मक आणि मुलीच्या भल्याचा हेतू लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबांनी हा विवाह तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला। शरीर, मन आणि आत्म्याचं संतुलन योग्य प्रकारे राहण्यासाठी योग आणि प्राणायाम गरजेचा आहे, असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर सातप्पा खरबडे यांनी व्यक्त केलं। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या 23 जून रोजी पारनेर तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या नियोजनासाठी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी। धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित, विखे पाटील। योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवा, महापौर गाडे। ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे रोखला बालविवाह। महात्मा फुले कृषी विद्यापीठात योग दिन साजरा आणि खासदार लंके यांच्या उपस्थितीत कर्ज कर्जमाफीसाठी मोर्चाचा निर्णय. याबरोबरच आजच्या घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते, आता सकाळचा 7:01 झालाय. ऐकूया आजचा सुविचार. हे जीवन म्हणजे भावी जीवनाची मशागत होय, तिथे पीक घेता यावे म्हणून भली लागवड करा. हा होता आजचा सुविचार.
3: श्रोते हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
4: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
5: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
4: किंवा मधल्या सुटीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
6: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
3: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
4: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
3: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
7: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात
6: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
4: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 4140003.
7: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
3: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात माझी शाळा या विषयावर.
2: तेव्हा श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 जरूर एका कार्यक्रम स्नेह संवाद.
3: श्रोते हो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देव बर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

0: त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 7:15, तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.
1: लेकर हम दीवाना दिल फिरते हैं.
0: तेव्हा श्रोते हो, बुधवारी सकाळी 7:15 जरूर संपर्क साधा फोन गाणी या कार्यक्रमासाठी. कार्यक्रम आहे राहुल देव बर्मन यांच्यावर केंद्रित. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 7:05 झालीत.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई
5: त्याची गरज नाही. नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.

हो लक्षात असू द्या, आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 या क्रिकेट सामन्याच्या समालोचनामुळे दिनांक 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होणारा हॅलो गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी काही संदेश.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: हे जीवन सुंदर आहे.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेला

0: मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योग दिनाच्या निमित्तानं बोलताना केलं. भारतासह जगभरात काल 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. कोलकाता इथं झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं पंतप्रधान म्हणाले.
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला. यावेळी कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही योग दिन उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते.
0: कमी पाऊसमान ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यावर दुष्काळाचं संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नांदेड इथल्या दि नांदेड शीख गुरुद्वारासाठी

0: 56 मध्ये करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला. नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचं समोर आलं होतं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 118 स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालय तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2026 पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20,000+ अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10,000+ अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला प्रो लीगमध्ये स्थान निश्चित केलं. अंतिम सामन्यात लाल रेमसियामीनं सामनावीर पुरस्कार पटकावला तर दीपिकानं स्पर्धेत एकंदर 6 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा सहपुरस्कार मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. हॉकी इंडियानं संघातील प्रत्येक खेळाडूला 3,00,000 रुपये आणि सहकारी सदस्याला 1,50,000 रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं काल अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी 11 ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 अर्धा तास विजांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते, आता सकाळचे 7:20 झालीत. ऐकूया काही निवेदनं. सुरुवातीचं निवेदन आहे हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मणके विकारतज्ज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. थेट प्रसारित

0: प्रसारणाची वेळ आहे बुधवारी रात्री 9 ते 10. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक 0241-242-3471 आणि 0241-242-3672. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, तेव्हा आज रात्री जरूर ऐका आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम.

श्रोतो हो, राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गीतं सांगा फोन गाणी कार्यक्रमात बुधवारी सकाळी 7:15 ध्वनिमुद्रणासाठी संपर्क साधायचा आहे 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर.

तेव्हा श्रोते हो, बुधवारी सकाळी 8:15 वाजता जरूर संपर्क साधा फोन गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणासाठी. कार्यक्रम आहे राहुल देव बर्मन यांच्यावर केंद्रित. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद. तुम्हाला पण आणि रसिक श्रोत्यांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि या वर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ऍक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा, खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशा कशाचा, आणि त्यानुसारच जर का बघितलं आपण तर आज कुणीच जगात सुखी नाही. आणि पैसा भरपूर सगळ्यांकडे, सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होती आहे, पण तरी सुद्धा सुख मात्र काही कोणाला सापडत नाही आहे. मग काय केलं पाहिजे? तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जगाला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केलाय. आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग, अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे खरं बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे जन्माला आलेला माणूस अन्नायचे किती, म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे. म्हणजे सगळे आरोग्याचे सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली तरी ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे.
0: बरोबर.
1: पण हे वृद्धत्वातले जे वाढलेले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या खाऊनच काढतोय. म्हणजे जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की घेणार. का? कारण की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहे. आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे. आणि मुळातच मग ह्या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर तुम्हाला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
0: म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कुणावरती अवलंबून राहायचं नसेल तर योग सारखा पर्याय खूप चांगला आहे.
1: सुचेता, हे इतकं खरं आहे.

0: की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं जन नाही का म्हणतात म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात पण लहानपणी कमीत कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना आता इथे म्हातार झाल्यानंतर जर का इतकं परावलंबित्व वाढेल तर मग कठीण होऊन जातं म्हातारपण त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर खूप छान सांगितलं तुम्ही डॉक्टर तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला माझ्यासाठी तो नवा वाटला मला स्वास्थ्य वृत्त आणि तुम्ही योगाच्या सहप्राध्यापिका आहात कॉलेजमध्ये तर काय स्वास्थ्य वृत्त म्हणजे
0: स्वास्थ्य वृत्त नाही सुचेता हे कसं आहे हे याला स्वस्थ वृत्त म्हणायचं असतं म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दलचं जे शास्त्र आहे म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरिता काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको ह्याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला आम्ही स्वस्थ वृत्त असं म्हणतो म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं तुम्हाला काय हितकर आहे बेनिफिशियल ज्याला म्हणतो तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय आहे याच्याबद्दल जे मार्गदर्शन करतो आणि ह्याच्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शनला खूप मोठं हे आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हणतो म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राईम इम्पॉर्टन्स हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये की नाही सगळं आम्ही दिनचर्या शिकवतो लोकांना म्हणजे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे दिनचर्या मग इवन दात घासा किंवा झोपा हे सांगावं लागतं आजकाल लोकांना म्हणजे वेळ झाली आहे झोपा आता रात्रीची तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात आहे ते स्वस्थ वृत्त आहे याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो आम्ही योगा एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल माणसाचं वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे
1: अच्छा डॉक्टर मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धाप काळ जो आहे निरोगी व्यवस्थित निरोगी जाण्यासाठी आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण निरोगी राहिलो किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्या ह्याच्यात ती एक आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धाप काळ आपला चांगला जाईल असं म्हणताय पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा कधीपासून सुरू करायचा आणि आत्ता एवढं मगाशी तुम्ही ते पण सांगितलं की इतकं धावपळीचं आपलं सध्याचं लाईफ आहे तणाव खूप आपल्याला आहेत म्हणजे सगळं असून आपण हॅपी नसतो तर आता समजा मला फॉर एक्झाम्पल मला सुरुवात योगाला करायची आहे तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे तर काय सांगाल
0: खरं सांगू का योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही अजिबात नाही तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं जाऊ दे आज रविवार आहे का नाही सोमवारपासून करूया पुढल्या आठवड्यात करूया वगैरे असं काही करायचं नाहीये तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे बिलकुल करा त्यानंतर योग कुणी केला पाहिजे है की नाही सगळ्यांनी करा सर्वसामान्य माणसाला जमेल पटेल रुचेल सगळ्या म्हणजे व्याधी अवस्थेत म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो किंबहुना केला पाहिजे एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण एक्सेप्ट करत असू ना तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटणे बघावीत राहणे की बाबा मी आता कधी करू हे सुरुवात तर असं नाही ना की आपल्याला तर परीक्षा द्यायची आहे वगैरे असं काहीच नाहीये आपण आपलं जीवन सुधारावं आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतोय खरं सांगू का लोकांना थोड्याशा गैरसमजुती पण असू शकतात म्हणजे योगशास्त्र हे काही चिकित्सा शास्त्र नाही कधी कधी काय म्हणतात ना माहिती आहे मी पण असं ऐकलंय की योगा वगैरे ना ते म्हातारपणी करावं म्हणतात माणसं नाही का म्हणजे असं ऐकते नवीन मुलांना जेव्हा सांगते ना म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरीच्या ते म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात ते मला
1: तरुण पिढीला असं वाटतं की ते म्हाताऱ्या लोकांचं
0: ते माझं काम नाही पण असं नाहीये लक्षात घ्यायला पाहिजे की जर का ही जीवनशैली आहे तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात करायला पाहिजे त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा काही नाही आहे तुम्ही केव्हाही करू शकता तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता आणि कुठेही असाल तरी करू शकता म्हणजे असं काही आवश्यकता नाही त्याला अगदी मिनिमम रिक्वायरमेंट असतात
1: अच्छा मग डॉक्टर मला सांगा की जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची
0: बिलकुल पहिले तर मना

0: घ्यायचंय की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू का नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाचा तरी ऐकून आलेलो असतो आपण, नाही त्याला असा असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे. हे सगळे मनातून काढून टाका. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला काही खूप कठीण कठीण आसनं नसतात करायचे, म्हणजे अगदीच मयूरासनच केलं पाहिजे बा वगैरे असं काही नसतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करता येऊ शकते. आणि योगशास्त्र म्हणजे काय नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही, त्याच्यामध्ये खूपच व्हेरायटी, म्हणजे साधा प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याच्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा मनातनं आणि सुरू करायचं. आणि एक गोष्ट ती म्हणजे हे सांगावीशी वाटते मला अशी की योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघितली आणि मग मी तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. आपल्याकडे बरेचसे योग शिक्षक अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा. त्याचे छोटे छोटे नियम पण आहेत, ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैल सर कपडे घालायचे आसनं करत असताना, उपाशी पोटी केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आत्ताच जेवण केलंय आणि 2 तासाच्या आताच नाही मला आता करायचंच बाबा एखाद्या मनाने धरलं असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलेलं असेल, मग त्याच्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस करा. मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचा आहे माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं की आज मी बेडरूम मध्ये केलंय, मी उद्या ड्रॉइंग रूम मध्ये करेल, मग नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. कसं त्या जागेचं एक व्हाईब्स असतात त्या, आणि त्या असं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा. आणि काय चटईच लागते आपल्याला, फार तर काही लागत नाही. एक छोटस आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कपडे घालायचे आणि खूप काही फॅन लावू नका, म्हणजे अगदी एसीतच बसलं पाहिजे असं काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
1: आणि वेळ कोणती चांगली आहे योग?
0: शक्यतो सूर्योदयाची जी वेळ आहे ना, ही अत्यंत सात्विक वातावरण असतं त्या वेळेत, आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो. पण त्यावेळेस समजा नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तुम्ही असं टाळत नाही बसू शकत की बाबा आता सकाळी नाही झालं तर मी काही करत नाही, पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासाच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
1: श्रोते हो, डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपला संवाद असाच चालू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलास या भागात 7:25 PM. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोत्या, आता सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
4: नमस्कार.
3: नमस्कार डॉक्टर गुरुराज पडसळगी सर.
5: नमस्कार.
3: डॉक्टर सुरेश सर, आपण नेहमी असं बघतो की अचानक खूप पोटात दुखायला लागतं, मागणं पुढे दुखणं येतं आणि त्यावेळेला लक्षात येतं की किडनी स्टोन आहे.
4: बरोबर.
3: पण काही काही वेळेला असं होतं की अजिबातच दुखत नाही आणि किडनी स्टोन असतो, तर हे असं कसं शक्य आहे?
4: हा प्रश्न बरेच रुग्ण मला विचारतात की डॉक्टर मला किडनी स्टोन आहे पण

0: प्रेरणा घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
1: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
0: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
1: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
0: जगभरात कुठेही।
2: श्रोते हो, सध्या सुरू केलेले 9 ते 10 मधले नवीन कार्यक्रम आपण ऐकत असता। आज आहे सोमवार, तेव्हा आज 9:30 वाजता जरूर ऐका नवीन कार्यक्रम आहार विहार। यामध्ये आपण ऐका छान 2 तुमच्यासाठी असलेल्या रेसिपी आणि आपल्याला त्याचे होणारे फायदे, तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र।
3: श्रोते हो, काही व्यक्तिमत्व उत्साहाने भारलेली असतात, त्यामुळे वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही।
2: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात।
3: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात, दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15 वाजता।
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही।
2: तेव्हा श्रोते हो, येत्या शनिवारी म्हणजे 27 जूनला जरूर एका कार्यक्रम व्यक्तिवेध।

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 जरूर ऐका शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर। कार्यक्रमात आज खरीप हंगामातील चारा पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर याच कार्यक्रमात गटशेतीच्या माध्यमातून यशस्वी शेती व्यवसाय याविषयी मुक्कामपोस्ट देसरडे तालुका पारनेर इथल्या शीतल वाडेकर यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे। आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। श्रोते, आता सकाळचे 7:50 झालीत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो।
3: नमस्कार श्रोते हो, नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी। डॉक्टर, आपण सांगितलं कॅन्सर म्हणजे काय, कॅन्सर कशामुळे होतो, आणि आता आपण बोलत होतो कॅन्सरची लक्षणं।

0: आणि तुम्ही सांगितलं की प्राथमिक लक्षणातच लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कॅन्सर झालाय किंवा रुग्ण हा कॅन्सरचा आहे, पण ती प्राथमिक लक्षणं कोणती?
1: तर प्राथमिक लक्षणामध्ये शरीरावर असलेली कोणतीही गाठ, विशेषतः न दुखणारी गाठ, मग ती मानेत असेल, जांघेमध्ये असेल, बगलेत असेल, किंवा आपल्या त्वचेच्या खाली असेल, किंवा पोटामध्ये असेल, कुठेही जे गाठ असेल तर तिचा तपास होणं अतिशय गरजेचं असतं. त्याचबरोबर कुठलीही वेदना नसताना होणारा रक्तस्राव, मग तो थुंकी वाटे रक्त येत असेल किंवा आपल्या लघवी वाटे रक्त येत असेल, आपल्या संडास वाटे रक्त येत असेल, तर ते सुद्धा प्राथमिक लक्षणं असतात. त्याचबरोबर आपली भूक मंदावणे, वजन कमी होत चाललेलं आहे, किंवा गिळताना माणसाला त्रास होतोय, आवाजात होणारा बदल, म्हणजे आवाज नेहमी येत नॉर्मल सारखा येत नाही, घसा बसला, घोगरा आवाज होणं, हे सुद्धा कॅन्सरचं एक प्राथमिक लक्षण आहे, म्हणजे घशाच्या कॅन्सरचं लक्षण आहे. असं जी लक्षणं, जी प्राथमिक लक्षणं असतात, ही त्या त्या अवयवानुसार बदलत असतात. उदाहरणार्थ संडास वाटे रक्त येतं कधी, तर संडाच्या गुदद्वाराच्या ठिकाणी जर कॅन्सर असेल तर मग त्या ठिकाणी, आतड्यात कॅन्सर असेल तर आपला संडास वाटे रक्तस्राव होत असतो.
0: पण तुम्ही गाठीबद्दल जे सांगितलं की गाठ असते आणि तिला कुठलीही वेदना नसते, पण मग अशा गाठीत पण एक थोडस गल्लत होऊ शकते की बऱ्याच वेळा टीबीची गाठ आणि कॅन्सरची गाठ यामध्ये रुग्णांना थोडं असं होतं की कशी,
1: रुग्णांना जेव्हा अशी शंका येईल त्यांनी आपल्या तज्ञांचा सल्ला घ्यावा, आणि त्या ठिकाणी ती कोणत्या आजाराची गाठ आहे शहाणं गरजेचंच आहे. समजा तो टीबी झालो, टीबी ट्रीटमेंट देता येते, तज्ज्ञ लोक त्याचा खुलासा पूर्णपणे करून घेत असतात, म्हणजे त्यानुसार मग ट्रीटमेंट सुरू होते पुढची. लक्षणामध्ये मला अजून एक सांगायचं असं की स्त्रियांच्या मध्ये स्तनामध्ये गाठ असेल, बरेचशा स्त्रिया दुधाची गाठ असं म्हणतात आणि दुर्लक्ष करतात, त्याचबरोबर अंगावरून त्यांच्या पांढरं जातं किंवा लाल जातं पाळी व्यतिरिक्त, तर ते सुद्धा एक महत्वाचं लक्षण असतं.
0: डॉक्टर, ही लक्षणं आहेत, पण मग असा कुठला प्रकार आहे की ज्यामुळे तुम्ही लक्षात घेता की कॅन्सर ह्या रुग्णाला झालाय, म्हणजे कशावरनं ते आपण ठरवतो?
1: आता ह्याच्यामध्ये आम्हाला निदान करणं अतिशय महत्वाची बाब असते. मग आम्ही पहिल्यांदा रुग्णाला काय त्रास आहे त्याची विचारणा आम्ही करतो, त्यानंतर आम्ही त्यांची तपासणी करतो, म्हणजे डोळ्यांनी काय दिसतंय आम्हाला ते बघत असतो, तर स्पर्शनी आम्हाला काय जाणवते ते बघत असतो, आणि ह्यानंतर त्याच्यामध्ये काही आम्हाला ज्या शंका असतात त्यानुसार पुढच्या तपासण्या केल्या जातात. त्याच्यामध्ये मग रक्ताच्या तपासण्या आहे, छातीचा फोटो आहे, पोटाची सोनोग्राफी असते, आणि ह्याच्या अनुषंगाने अवयवानुसार त्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारच्या एंडोस्कोपी, म्हणजे दुर्बिणीने तपासण्या असते, मग घशाची दुर्बिणीने तपासणी, मूत्राशयाची दुर्बिणीने तपासणी, गुदद्वाराच्या ठिकाणी दुर्बिणीने तपासणी, आतड्याची दुर्बिणीने तपासणी, अशा वेगवेगळ्या तपासण्या या पुढे आपण करत असतो.
0: श्रोते, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोते, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 0241 232 67 75 0241 232 67 75. आजच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्यावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: श्रोते, हो प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:55 होत आहेत. घेणार आहोत जाहिरातीसाठीची ही विश्रांती.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मूळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिन टाक्याचं मूळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मूळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व

0: आहे अधिक अत्याधुनिक अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मूळ व्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया अपेंडिक्स गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मूळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 9834252565.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84165.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 02-41-235-35-15.
6: मोबाईल 960-44-988-36.
5: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
8: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
9: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.
10: भारत हमको जान से प्यारा है.
8: राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्र प्रसारित करेल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद यांच्याशी. किडनी मूत्रविकार आणि इतर अनेक किडनीचे विकार या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला डॉक्टर आनंद काशिद या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहेत. आज सांगा की बोरच्या पाण्यानं किडनी स्टोन होतो का? बऱ्याच जणांचा समज आहे, गैरसमज आहे, काय सांगाल?
1: नाही, बोरच्या पाण्याला खूप स्टोन वाल्याने नाव ठेवले, पण तसं काही नाहीये. मी हेच सांगतो पेशंट्सला की जे आहे ते पाणी भरपूर पिणं जास्त महत्वाचं आहे. खूप जण किडनी स्टोन झाला की पैसे खर्च करून आरोची मशीन बसवतात, जे की ऍक्च्युली तशी काही गरज नाहीये.
0: अच्छा.
1: साफ पाणी म्हणजे रेग्युलर फिल्टरचं साफ पाणी पिणं हेच ऍडवायझेबल आहे. त्याच्यातले सगळे क्षार काढून आरो मशीननी प्यायची काहीच गरज नाही. आणि आपण जरी क्षार पाण्यातून जात आहेत तर ते नॅचरल क्षार जे आहेत ते पाहिजेत आपल्याला, आणि तुमची किडनी त्याला फिल्टर करणारच आहे ना.
0: खरं आहे,
1: जे नकोय ते किडनी बाहेर काढणारच आहे. तर म्हणून आपण ती मदत नको द्यायला किडनी, बाकी मदत करायला पाहिजे किडनीची.
0: सर, बऱ्याच वेळा आपण टेस्ट करतो किडनीच्या वेगवेगळ्या आणि त्यात आपल्याला रिपोर्ट मध्ये काही जाणवतं, मग ते काय आहे हे तपासण्यासाठी आपण इंटरनेटवर जाऊन गुगलवर बघतो की काय आहे खरं खोटं. तर काय वाटतं, खरा आजार हा आहे की गुगलवर जाऊन बघण्याचा आहे?
1: हो, गुगलवर सर्च करणं खरंच भयानक आहे. कारण त्यांनी आजाराबद्दल माहिती मिळते की नाही माहित नाही, पण त्याच्यातून टेन्शन नक्की मिळतं.
0: खरं.
1: आणि मग विचार एवढे आपले इकडे तिकडे जातात, जे आपला आजार नाहीये ते सोडून पण विचित्र विचार चालू होतात, त्यांनी मानसिक आजार चालू होतील.
0: हो हो.
1: गुगलवर सर्च करण्यापेक्षा आपण नशिबवान आहेत की आपण भारतात राहतो, डॉक्टर्स इझिली अवेलेबल आहेत, अप्रोचेबल आहेत. तर तुमच्या जवळपास डॉक्टरांना जाऊन भेटून त्यांच्याशी बोलून आपले प्रश्न सोडून घ्यायला पाहिजे गुगलवर जाण्यापेक्षा.
0: खरं.
1: क्रिएटिनिनचा रिपोर्ट थोडाफार वाढलाय म्हणजे तो प्रॉब्लेमॅटिकच आहे असं काही नाही. बॉर्डरलाईन क्रिएटिनिन हाय बऱ्याच जणांना सापडते. आणि अजून एक काय की लॅब मध्ये पण डिफरन्स असतो क्रिएटिनिन लेवल्स. जर कधी आलंच क्रिएटिनिन बॉर्डरलाईन आहे तर एक दुसऱ्या स्टँडर्डाईज लॅब मध्ये रिपीट करून घ्यायला सांगतो आम्ही. बऱ्याच वेळा असं होतं की कुठून तरी एक रिपोर्ट वाढलेला असतो आमच्या लॅब मध्ये, रोज ते स्टँडर्ड मशीनला रन करतात, तर म्हणून तिथून रिपोर्ट केलं तर नॉर्मल येतो, मग काय टेन्शन घ्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट, जर क्रिएटिनिन थोडंफार जास्त आलेलंच असेल तर मग त्याच्या मागचे काय कारण आहेत हे वगैरे शोधायला पाहिजे.
0: हो हो.
1: तर हे आपण गुगलवर जाऊन अभ्यास करण्यापेक्षा एवढे वर्ष अभ्यास केलेले डॉक्टर आहेत ना आपल्याकडे, त्यांना जाऊन विचारा ना.
0: पण आता सर AI आले गुगलच्या जोडीला, त्याला लोक विचारतात, म्हणजे मी पण बऱ्याच वेळा विचारतो, तर काय ह्या डॉक्टरचं काय म्हणणं आहे तुम्हाला वाटतं?
1: तर माहित नाही आता नवीन डॉक्टरवर किती विश्वास ठेवायला पाहिजे, कारण त्याचं अजून टाइम टेस्टिंग होणं गरजेचं आहे. प्रॉबेबली फ्युचर AI बेस्ड असणार आहे आपल्याला माहित नाही. आणि जसं AI डेव्हलप होईल आणि अजून फाईन होत जाईल तर प्रॉबेबली अजून चांगले आन्सर्स देईल. पण अजूनही पेशंट डॉक्टर रिलेशनशिप मध्ये फक्त डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट देणे या व्यतिरिक्त पण खूप काही आहे.
0: जसं की
1: आम्ही जेव्हा पेशंटला बघतो बोलतो तर त्याची मानसिकता काय आहे,
0: बरोबर,
1: त्याला किती पटकन त्याचं डायग्नोसिस सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे. प्रत्येक जण एखादं डायग्नोसिस सांगितलेलं तो झटका सहन करेलच असं काही नाहीये.
0: खरंय,
1: ठीक आहे ना. तर ChatGPT-ला हे नाही ना माहिती की त्याची मानसिकता काय.
0: हो.
1: त्याला जर हे डायरेक्ट सांगितलं की तुला कॅन्सर आहे तर तो तिथले तिथे ढासळेल ना.
0: पण सर, एखाद्यानं सर्च केलं AI वर की किडनी खराब होण्याचे सिम्पटम्स काय, तर
1: सिम्पटम्स तर खूप साऱ्या गोष्टींचे कॉमन असतात. म्हणून मला एखादा सिम्पटम झालाय म्हणून किडनीच खराब असेल असं काही नाही.
0: बरोबर.
1: आणि खरंच ChatGPT किंवा गुगलवर जाऊन अभ्यास करायला लोकांना वेळ पण खूप द्यावा लागतो आणि एवढा वेळ देऊन सुद्धा तुम्ही त्याचा खरंच अर्थ नाही काढू शकत. तर आपल्याकडे आहेत स्पेशलिस्ट खूप सारे, तर त्यांना एकदा भेटून ते सगळ्यात सोपा मार्ग आहे मला असं वाटतं. कारण बऱ्याच वेळा आम्हाला पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईक आपल्या भागातले, तर आम्ही हे ठरवतो की ह्यांना डायरेक्ट सांगायचं किंवा दोन तीन भेटींमध्ये सांगायचं की तुम्हाला काय आजार आहे. मग हळूहळू आम्ही बिल्डअप करतो की आता आपल्याला हे करायचं ते करायचं, मग हळूहळू सांगतो की तुम्हाला हा आजार झालाय. फर्स्ट विजिट मध्येच नाही सांगत कधी कधी.
0: खरंय.
1: तशा बऱ्याच गोष्टी पेशंट बेस्ड, प्रत्येक पेशंट वेगळा आहे, कारण नुसता आजारच वेगळा आहे असं नाही, पर्सनॅलिटीच वेगळी आहे ना. तर म्हणून हे डिसिजन एखादा व्यक्तीच घेऊ शकतो, एखादी मशीन नाही घेऊ शकत.
0: तर श्रोते हो, हे होते मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद. आपल्याला सुद्धा काही किडनी संदर्भात प्रश्न किंवा समस्या असतील, मूत्रविकारासंदर्भात असतील, तर तुम्ही भेटू शकता मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.

आयोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:20 झालीत. घेणार आहोत आनंद काही सुगम गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली सुरेश भट यांची ही रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. ऐकूयात.

0: श्रोतेहो सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरातली सुरेश भट यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आता ही आहे जाहिरातीसाठीची विश्रांती आणि त्यानंतर ऐकणार आहोत पद्मजा फेणाणी यांचा स्वर.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी

0: बरत नेत्रालय परिचय हॉटेल मागे बालिकाश्रम रोड सावेडी अहिल्यानगर। दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर। पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल।
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया।
0: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे अहिल्यानगर।
3: काय झालं?
4: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
3: आहे। अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत।
4: हो ना,
3: काही काळजी करू नका, चला बरं आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू।
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर। वेळ 11 to 2
4: आणि फोन नंबर
3: 93-72-99-39-36।
4: 93-72-99-39-36।

पद्मजा फेणाणी यांच्या स्वरातलं विंदा करंदीकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता सकाळचे 8:30 वाजता आहेत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. आता सविस्तर बातम्या. आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं. या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडी विरोधी युद्ध क्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली. विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे. याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली. यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योग साधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बीरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योग सत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योग सत्राचं आयोजन केलं होतं. तर अबुधाबीमध्ये हजारभर योग साधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योग साधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योग साधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील, विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्ता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल. तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लिस्ट तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजे

उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथे उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून 2 दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफील्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000 अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायू गळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70 अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ॲट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या FIH नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे FIH महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह

0: जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता, पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 8:40 झालीत. आज आहे 4th Sunday. वेळ आहे ओळख कायद्याची या कार्यक्रमाची. कार्यक्रमात आज ऐकूया ॲडव्होकेट सुशीला चौधरी यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली ही मुलाखत.
2: श्रोते हो नमस्कार. आणि आजच्या ओळख कायद्याची या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवेळी या कार्यक्रमात आपण कायद्याविषयी माहिती घेत असतो आणि नवीन कायद्याची ओळख या मार्फत करून घेत असतो. आणि आज या कार्यक्रमात आपण आई वडिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 या कायद्याविषयी जाणून घेणार आहोत. आपण आजूबाजूला बघतो की खेड्यामध्ये रोजगारासाठी किंवा नोकऱ्यांसाठी तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये शहराकडे वळू लागलेला आहे. आणि यामुळं जे काही एकत्र कुटुंब पद्धती होती ती आता विभक्त कुटुंब पद्धती अशी झालेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर ओघानेच पडतो आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा ज्येष्ठ नागरिकांचं जे काही पालनपोषण आहे, त्यांचा निर्वाह आहे, यामध्ये अनेक अडचणी या निर्माण होत आहेत. आणि त्यामुळं या अडचणींना सामोरं कसं जावं आणि यासाठी आपल्याला कायद्याची मदत कशी घेता येईल यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत ॲडव्होकेट सुशीला चौधरी मॅडम. मॅडम, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
3: नमस्कार.
2: मॅडम, हा जो काही कायदा आहे की आई वडिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह आणि कल्याण अधिनियम 2007, तर हा कायदा नेमका काय आहे त्याविषयी काय सांगाल?
3: थोडक्यात मी असं सांगते की स्वतः ओल्या जागेवर झोपून कोरड्या जागेवर बाळाला झोपवणारी आई घराघरात पाहायला मिळते. स्वतःचे बूट खरेदी करण्यापूर्वी मुलांचे बूट खरेदी करणारे वडीलही घराघरात पाहायला मिळतात. धुनी वांडी करून, मोल मजुरी करून, कर्ज काढून मुलांना शिकवणारे कितीतरी कुटुंब आहेत. हीच मुलं मोठी झाली की वडिलांचं कर्ज फेडण्याऐवजी वडिलांना, आई वडिलांना वाऱ्यावर सोडून देण्यास कमी करत नाहीत. आणि हे चित्र आता फारसं नवीन राहिलं नाही. दिवसेंदिवस मुलं उच्च शिक्षण घेऊन भल्या मोठ्या पगारावर विदेशात जाऊ लागली आहेत. व्यावहारिकदृष्ट्या ही मुलं दूर जात असल्याचं बरोबर असलं तरी आई बापापासूनही फार दूर जात आहेत. तुटपुंजी कमाई करून किंबहुना कर्जाच्या ओझ्याखाली दबून लहानाचं मोठं केलेली मुलं आई वडिलांचं व्यावहारिक तथा नैतिक कर्ज फेडण्याऐवजी स्वतः कंगाल असल्याचं सिद्ध करून देत आहे. मुलांचं व्यावहारिक कंगालपण सर्वच आई वडील सोसायला तयार आहेत, मात्र मुलाचं नैतिक कंगालपण सोसण्याची ऐपत आई वडिलांच्या मध्ये राहिली नाही. म्हणूनच आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याणाकरिता कायदा करावा लागला.
2: तर हा कायदा नेमका काय आहे, याची जी काही वैशिष्ट्य आहेत या कायद्याची, मुख्य वैशिष्ट्य ती कुठली कुठली आहेत, काय सांगाल त्याविषयी?
3: सदरच्या कायद्यामध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणजे आई वडील जे आहेत, द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट सिनियर सिटीजन ऍक्ट 2007, तर यामध्ये ज्यावेळेस मुलं विदेशात परदेशात जाऊ लागले त्यावेळेस आई वडिलांची आबाळ होऊ लागली. आणि सध्याची तरुण पिढी सुद्धा वृद्ध व जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचाही सांभाळ करायला कंटाळा करू लागलेत. आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे अन्याय होतच आहे. आणि तो अन्याय झाल्यानंतर त्यांनी कोणाकडे दाद मागावी ह्यासाठी द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स सिनियर सिटीजन ऍक्ट 2007 या अन्वये त्यांना दाद मागता येते. शिवाय सरकारने त्यांना विविध योजनासुद्धा केलेल्या आहेत, त्या योजनेचा त्यांना लाभ घेऊन आपलं आयुष्य सुलभ करता येतं.
2: आता हा जो काही कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा त्यांच्या निर्वाह आणि कल्याणासाठी, तर याच्यामध्ये या कायद्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत तर त्याविषयी तुम्ही सविस्तर काय सांगाल?
3: तर महत्त्वाच्या तरतुदी आहेत आई वडिलांचा व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह. तर ह्या तरतुदींमध्ये त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून, स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेतून स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आई वडिलांसह ज्येष्ठ नागरिक

0: एक जर का ते आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या बाबतीत अज्ञान नसणाऱ्या त्यांच्या एक किंवा अधिक मुलांच्या विरुद्ध निपुत्रिक ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत कलम 2 खंड 6 मध्ये निर्दिष्ट केलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या विरुद्ध कलम 5 अन्वये अर्ज करण्यास हक्कदार असतील.
1: तुम्ही हे जी काही वैशिष्ट्ये सांगितली समजा आत्ता की कशा पद्धतीने ते अर्ज करू शकतात, तर याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मालमत्ता असेल, त्यासोबतच देखभाल आणि कल्याण हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल, आणि नातेवाईकांचं दायित्व यासोबतच आपल्याला आणखी कुठल्या गोष्टी सांगता येतील?
0: हो, ते यामध्ये काय असतं की ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य जीवन जगता यावे या दृष्टीने त्यांच्या गरजांच्या मर्यादेत ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह चालवणे हे मुलांचे किंवा यथास्थिती नातेवाईकांचे दायित्व आहे. आई वडिलांना सर्वसामान्य जीवन जगता यावे या दृष्टीने अशा आई वडिलांच्या एकतर आईच्या किंवा वडिलांच्या किंवा यथास्थिती दोघांच्या गरजांच्या मर्यादेत त्याच्या किंवा तिच्या आई वडिलांचा निर्वाह चालवणे हे मुलांचे दायित्व आहे.
1: आता हा जो काही कायदा आहे तर तो भारतात कुठे कुठे लागू होतो?
0: जम्मू काश्मीर सोडून संपूर्ण भारतभर हा कायदा लागू केलेला आहे.
1: आता 1952 मॅडम ज्येष्ठ नागरिकांची जी काही संख्या होती तर ती 2 आसपास होती, पण 2016 ज्या काही सांख्यिकी अहवाल सादर केला गेला त्याच्यामध्ये 10.4 इतकी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे, आणि त्याच्यामुळे या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. तर आत्ता तुम्ही जे काही उल्लेख केला आई वडील किंवा मुलं हा जो उल्लेख केला, तर मला ही व्याख्या सांगा तुमच्या कायद्याच्या चौकटीमध्ये की आई वडील या व्याख्येमध्ये कुणाकुणाचा अंतर्भाव होतो?
0: यामध्ये सावत्र आई वडील सुद्धा येतात, सावत्र मुलं, सावत्र आई वडील, पुन्हा सख्खे आई वडील जे आहेत ते त्यांचा मुलगा असो मुलगी असो,
1: म्हणजे जन्मदातेशिवाय,
0: जन्मदातेशिवाय समजा यांना स्वतःचे अपत्य नसेल तर दत्तक घेतलेलं अपत्य असेल तर ते सुद्धा असू शकतं.
1: बर,
0: दत्तक अपत्य नसेल आणि कुणीही नसेल तर जे त्यांचे जवळचे नातेवाईक आहे त्यांच्याकडे हे दायित्व जाऊ शकतं,
1: किंवा त्यांचे नातू असेल किंवा नात असेल
0: त्यांनाही त्याच्यामध्ये समावेश करता येतो.
1: ज्येष्ठ नागरिक म्हणून जी काही व्याख्या केली आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या व्यक्तींचा समावेश होतो?
0: ज्येष्ठ नागरिक आहे यामध्ये पुरुष यांचं वय 60 आणि महिला यांचं वय 58 किंवा त्यापेक्षा जास्त झालेलं आहे यामध्ये ते सिनियर सिटीजनच्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात,
1: जे ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटेगरीमध्ये ते येऊ शकतात. तर हा जो कायदा मॅडम जेव्हा आपल्या भारतामध्ये तयार झाला तर त्यातला पहिला खटला जो काही होता तो 2011 तुतीकोरीन इथल्या सिलुवाई की जे 84 होते आणि त्यांची पत्नी अरुलम्मल या 80 होत्या, आणि त्यांनी काय केले की त्यांचा मुलगा आणि सुनेविरुद्ध दुर्लक्ष केल्याबद्दल आणि 2 आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध दाद न्यायालयामध्ये मागितली होती. हा पहिला खटला होता. अशी काही उदाहरणं आपण समाजात सध्या बघतो आहोत की जेव्हा मुलाकडनं किंवा जे त्यांचे जे काही वारस असतील त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर न्यायालयाकडे ते दाद मागतात, पण याचं प्रमाण किती आहे काय सांगाल तुम्ही, तुमचा अनुभव काय आहे?
0: याचं प्रमाण सध्याच्या परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. उच्च शिक्षित जे काही विद्यार्थी आहेत किंवा त्यांची मुलं आहेत, अपत्य आहेत, नात नातू आहेत, यांच्यामध्ये स्वतःचा व्याप सांभाळता सांभाळता आई वडिलांकडे लक्ष द्यायला ते जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत.
1: जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण असं पाहतो की त्यांना त्रास होतो या गोष्टींचा सगळ्या, त्याच्यासमोर या सगळ्या समस्या आहेत की काही आजारी असतात, गलित गात्र असतात, जसं की आपण त्यांना बेड रिडन म्हणू की ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणजे या प्रोसेसपर्यंत, मग त्यांनी कशा पद्धतीने न्याय मागितला पाहिजे किंवा त्यांनी कुठल्या गोष्टींची मदत घेतली पाहिजे, ते काय करू शकतात?
0: तर ते सदरची तक्रार ते SGO ऑफिस, तहसीलदार कार्यालय, न्यायालय, सामाजिक विभाग, स्पेशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट ह्या ठिकाणी ते स्वतःची तक्रार करू शकतात. अपत्य माझा छळ करीत आहेत, माझं भरणपोषण करत नाहीत किंवा माझा वैद्यकीय खर्च करीत नाहीत.
1: या कायद्यांतर्गत मॅडम 2019 एक दुरुस्ती या कायद्यामध्ये झालेली आहे, तर ती काय आहे आपल्या श्रोत्यांना आपण सांगूया.
0: 2019 अशी दुरुस्ती झालेली आहे, कधी कधी अपत्य जे असतात ते आई वडिलांकडून सदरची मालमत्ता ही बक्षीस पत्राने घेतात, परंतु ती मालमत्ता ट्रान्सफर करण्याच्या वेळेस जर का त्यांनी त्यामध्ये एक अट टाकली की माझं भरण पोषण, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, वृद्धापकाळाचा खर्च जर का ते करतील किंवा करावे अशी अट त्यांनी जर का त्या दस्तामध्ये नमूद केली तर त्यांना त्यांची मालमत्ता, मुलांनी भरण पोषण पालन पोषण केलं नाही, वैद्यकीय सुविधा पुरवल्या नाहीत किंवा त्यांचा त्यांनी

0: छळ मांडला, त्यांचा अपमान केला, वेळोवेळी त्यांना इन्सल्ट करून त्यांना जगणं मुश्किल करून सोडलं, तर ती मालमत्ता ते परत मागू शकतात. द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट कलम 23 प्रमाणे कलम 16 प्रमाणे ते दाद मागू शकतात.
1: मॅडम, तुमचा जो काही अनुभव आहे वकिली क्षेत्रामध्ये, तर अशी काही उदाहरणं तुम्ही समाजामध्ये पाहिली असतील, तर त्याविषयी आपल्या श्रोत्यांना काय सांगूया?
0: मी वकिली क्षेत्रामध्ये स्वतः केसेस चालवले, 90 वर्षाच्या आजीबाई होत्या, त्यांचा मेंटेनन्सचा दावा चालवला. इतकंच काय की आपल्या नगरमध्ये एक आजी आणि आजोबा जे रसवंती चालवत होते, त्यांची मुलं त्यांचा सांभाळ करत नव्हते. आजोबा काय करायचे, चरखा ओढायचे आणि आजी त्याच्यामध्ये ऊस घालायच्या, आणि मग तर रोज त्या आजी वितरण करत होते. तर मग त्यांचा पोटगीचा दावा मी मेहरबान कोर्टात दाखल करून त्यांना पोटगी बसवून दिली.
1: जेव्हा अशा पद्धतीची वागणूक ज्येष्ठ नागरिकांना मिळते, तर अशा वेळेस आपण बघतो की जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वगैरे सारख्या ठिकाणी पण, किंवा लोक न्यायालय जी भरतात, तर त्याच्यामध्ये पण लोक न्याय मागू शकतात का?
0: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये ते अर्ज करू शकतात, आणि अर्जातून कोर्टामध्ये मेंटेनन्सची केस दाखल करण्यासाठी तिथून त्यांना मदत मिळू शकते. मोफत वकीलही मिळतो, मोफत खर्च आणि संपूर्ण खर्च हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत असते.
1: बऱ्याच वेळा मॅडम काय असतं की लोकांमध्ये अज्ञान असतं, ठीक आहे सगळ्या गोष्टी ते सहन करतात, पण आपल्याला जर दाद मागायची आहे तर त्यासाठी आपण कुठे कुठे कुठल्या कुठल्या गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे, कुणाला जाऊन भेटलं पाहिजे, तर तुम्ही त्याविषयी काय सांगाल आपल्या श्रोत्यांना?
0: तर याच्यामध्ये आपल्या जवळचे तहसीलदार कार्यालय आहेत, SDO ऑफिस आहे, सामाजिक न्याय विभाग आहे, अशा ठिकाणी जाऊन तक्रार करून आपण आपली दाद मागू शकतो.
1: ते अशा पद्धतीची दाद मागतात न्यायालयामध्ये, आणि त्यांना नंतर न्यायालयातर्फे पण त्यांची जी काही मुलं आहेत तर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही अमुक अमुक रक्कम यांच्या देखभालीसाठी तुम्ही द्यायची आहे, आणि न्यायालयाने ही गोष्ट सांगून सुद्धा ते ऐकत नसतात बऱ्याच वेळा, आणि या गोष्टीची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होत नाही. तर मग त्यांच्यासाठी काही शिक्षेची तरतूद आहे का?
0: हो, कशी आहे ना, जर का मुलांनी कोर्टाचा आदेश डावलला तर त्यांना 3 महिने जेल किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा त्यांना ठोठावल्या जातात.
1: आता ह्या ज्या काही सुविधा त्यांना त्यांच्या अपत्यांकडनं, मुलांकडनं किंवा जे काही दत्तक वारस असतील त्यांच्याकडनं हवे असतात, तर त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा त्यांचा अंतर्भाव या कायद्यामध्ये आहे?
0: तर याच्यामध्ये वैद्यकीय सुविधा, अन्न, वस्त्र, निवारा, त्यांची देखभाल करणं, हॉस्पिटलमध्ये दाखल करून जी योग्य प्रकारची वैद्यकीय मदत आहे ती त्यांना पुरवावी,
1: अशा पद्धतीचा अंतर्भाव यामध्ये आहे. मॅडम, मला हे विचारायचं आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्वाह आणि कल्याण अधिनियम कायदा 2007, तर या अंतर्गत आपल्या सरकारच्या पण काही योजना त्यांच्यासाठी आहेत, त्याविषयी आपण सविस्तर आपल्या श्रोत्यांना सांगूया.
0: 1 एप्रिल 2025 पासून युनियन बजेट जे आलेले आहे, त्या युनियन बजेटनुसार ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याचशा सुविधा पुरविलेल्या आहेत. ज्यांचं वय वर्ष 60 आहे किंवा 60 पेक्षा जास्त आहे असे पुरुष, महिला ज्यांचं वय 58 वर्ष आहे किंवा 58 वर्षापेक्षा जास्त, यांना रेल्वे आणि हवाई दलामध्ये पूर्वी सूट नव्हती, ती त्यांना विशेष सूट देण्यात आले आहे. त्यांच्या तिकिटामध्ये पुरुषांना 40% आणि महिलांना 50% सूट देण्यात आली आहे, मग तो जनरल असो किंवा एसी असो, दोन्हीमध्ये त्यांना सूट आहे. दुसरं म्हणजे स्वास्थ्य सुविधा केंद्रामध्ये आयुष्मान कार्ड 5 लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार त्यांना दिला जातो, आणि आयुष्मान कार्ड हे त्यांना घरी बसल्याही काढता येऊ शकतं. बँकिंग सुविधामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांची मालमत्ता देशात, परदेशात, राज्यात, परराज्यात आहे किंवा दुसऱ्या गावाला आहे, जे मालमत्तेचं उत्पन्न आहे ते बँक खात्यामध्ये जमा होतं, अशा वेळेस 1 लाख ते 6 लाख रुपये पर्यंत जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटवर त्यांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स बसत नाही, त्यांचं TDS कापलं जात नाही.
1: बर,
0: वरिष्ठ नागरिक जे आहेत त्यांचं पेमेंट जे चेकने येईल, ऑनलाईन येईल, डायरेक्ट खात्यामध्ये डिपॉझिट होईल, त्यांची FD असेल, त्याला सुद्धा ही विशेष सवलत लागू आहे. SG महामंडळामध्ये त्यांना तिकिटामध्ये सवलत आहे, तसेच पोस्टामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना केलेली आहे. ज्यांनी तारुण्य वय असताना पोस्ट ऑफिसमध्ये SC SS अकाउंट उघडलं तर 60 वर्षानंतर त्यांचं वय आल्यानंतर त्यांना ते पेन्शन मिळू शकते. तसेच प्रधानमंत्री वय वंदना योजना ही LIC मार्फत 31 मार्च 2023 पासून सुरुवात केलेली आहे, आणि आपले माननीय

0: प्रधानमंत्री यांनी काय केलेले की सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना ही संपूर्ण देशामध्ये ज्यांची बीपीएल रेशन कार्ड आहे अशा वरिष्ठ नागरिकांना 3,000 रुपये पेन्शन योजना प्रति महिना अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी दिली जाते. श्रावणबाळ योजनेमध्ये ज्यांचं वय वर्ष 60-65 आहे त्याच्यामध्ये त्यांना सरकारतर्फे एक विशिष्ट मानधन दिलं जातं आणि ते मानधन त्यांच्या बँक खात्याच्या अकाउंटमध्ये जमा होत असतं. तीर्थदर्शन योजना एक आहे, एक मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आहे, ज्येष्ठ नागरिक बचत कर योजना आहे, तसेच मातोश्री वृद्धाश्रम योजना जी आहे की वृद्धाश्रमामध्ये राहून त्यांचा सांभाळ करण्यासाठी अमाऊंट लागते, जे पैसे लागतात तर ते सरकार पुरवित असतं.
1: पण त्याला काही मर्यादा असेल ना,
0: ते जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्यांना ती योजना पुरविली जाते आणि ती योजनेचा लाभ त्यांना घेता येतो. ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये SGO अधिकारी किंवा तहसीलदार अधिकारी यांच्याकडे जर का दावा केला

0: मानधन त्यांच्या बँक खात्याच्या अकाउंटमध्ये जमा होत असतं. तीर्थदर्शन योजना एक आहे, एक मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आहे, ज्येष्ठ नागरिक बचत कर योजना आहे, तसेच मातोश्री वृद्धाश्रम योजना जी आहे की वृद्धाश्रमामध्ये राहून त्यांचा सांभाळ करण्यासाठी अमाऊंट लागते, जे पैसे लागतात, तर ते सरकार पुरवित असतं.
1: पण त्याला काही मर्यादा असेल ना,
0: ते जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्यांना ती योजना पुरविली जाते, ती योजनेचा लाभ त्यांना घेता येतो. ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये SGO अधिकारी किंवा तहसीलदार अधिकारी यांच्याकडे जर का दावा केला तर ते चालवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात, तर त्यांना विशिष्ट वकिलांची नेमणूक करण्याची आवश्यकता नसते, कारण पालनपोषण अधिकारी त्यांना नियुक्त केले जातात आणि ते पालनपोषण अधिकारी त्यांची बाजू मांडतात. कधी कधी वृद्ध हे घरी असू शकतात, बेडवर असू शकतात आणि त्यांना कोर्टामध्ये जाणं शक्य नसतं. अशा वेळेस त्रयस्थ विषम त्यांच्या बाजूने आपलं म्हणणं मेहरबान कोर्टामध्ये मांडू शकतात. कोर्टाचं जे आदेश आहे तो विना मोबदला ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो आणि त्या आदेशामध्ये त्यांना 18% जास्त नाही आणि 5% कमी नाही असा व्याजाचा दर त्या आदेशातील रकमेवर आकारला जाऊ शकतो.
1: आता जेव्हा तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाकडनं त्या ज्येष्ठ नागरिकांना जो न्याय मिळतो, तर त्या न्यायाच्या बाबतीमध्ये समजा ती व्यक्ती जर समाधानी नसेल तर मग तिने पुन्हा तक्रार कुठे करायची?
0: ते उच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतात. सदरचा अपील दाखल करायचा कालावधी 7 दिवस आहे. 7 दिवसाच्या नंतर उशिरा झाला तर उशिरा माफीचा अर्ज सुद्धा त्याच्यामध्ये दाखल केला जातो.
1: आता ह्या ज्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आपण पाहतोय आणि या समस्यांचं स्वरूप एवढं मोठं आहे की त्याच्यामुळे सरकारला कायद्यामध्ये काही नवीन योजना आणावी लागली आणि त्याच्यामध्ये काही बदलही करावे लागतायत, तर हे सगळं टाळण्यासाठी एक कायदेशीर दृष्ट्या एक तुम्ही आपल्या ज्येष्ठ नागरिकांना काय सल्ला द्याल?
0: मी असं म्हणेन, त्यांनी स्वतःचा आत्मसन्मान हा राखला पाहिजे आणि भावनात्मक दृष्ट्या न होता आत्मनिर्भर झालेलं पाहिजे. आणि त्यांनी हयात असतानाच त्यांनी काय करायचं की आपली मालमत्ता असेल, काही डिपॉझिटचे पैसे असतील, FD असेल, इन्शुरन्स असेल, आणखी आपल्याजवळ काही संपत्ती असेल, तर ह्या संपत्तीचं त्यांनी हयात असतानाच विल्डेड केलेलं बरं, म्हणजे मुलांच्यात भविष्यात भांडणं होत नाहीत. असे विल्डेड नोटराईजही करू शकतात, असे विल्डेड ते साधं लिहूनही ठेवू शकतात, असे विल्डेड ते रजिस्टरही करू शकतात.
1: पण एकंदरीत आपण जी काही चर्चा केली याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना असा काही त्रास होतो की त्यांची जे काही देखभाल असेल त्यांच्या आपत्त्यांकडनं व्यवस्थित होत नाहीये, त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असते, त्यांना सामाजिक स्वास्थ्य हवं असतं, त्यांना व्यक्तिगत जीवन समाधानकारक जावं यासाठी पण त्यांना ते समाधान हवं असतं, आणि ह्या गोष्टीमध्ये जेव्हा अडथळा येतो तेव्हा ज्येष्ठ नागरिकांनी निश्चितपणे न्यायालयामध्ये यासाठी दाद मागितली पाहिजे आणि न्यायालयाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने यासाठी मार्गदर्शन मिळतं आणि सहकार्य देखील मिळतं, हे आज आपल्या चर्चेतनं आपल्या श्रोत्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे. तर मॅडम, आज तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आई वडिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 या अंतर्गत तुम्ही या कायद्याविषयी जे काही मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांतर्फे मी आपला आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: ओळख कायद्याची या कार्यक्रमात ऍडव्होकेट सुशीला चौधरी यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो त्याचं पण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता सकाळचे 9 वाजलेत. सकाळची 9 वाजताची वेळ म्हणजे रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमाची. तेव्हा कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आठवणीतली अनेक वेगवेगळी गाणी घेऊन आज मी पुन्हा एकदा हजर झाले आहे. कार्यक्रमातलं सुरुवातीचं जे गाणं आहे ते आहे कन्यादान या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. हे गीत आहे पी सावळाराम यांचं, तर संगीत आहे वसंत प्रभू यांचं. ऐकूयात.

0: श्रोतेहो, सगळीकडे सध्या लग्न सीझन चालू आहे आणि प्रत्येक मुलीची अशी अवस्था असते की हे माहेर सासरते, हे काशी रामेश्वरते. खरंच तिच्या मनामध्ये अशा भावना असतात की जसं हे घर माझं आहे लहानपणापासूनचं, तसंच अवखळ असं ते घर पण मी निर्माण करणार आहे माझ्यामध्ये. आणि या सगळ्या भावना मी प्रत्येक वेळ सांगते की आपल्या सगळ्या गीतांमध्ये आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक भावना आलेली आहे. निसर्गदत्त अशी जी देणगी या प्रतिभावंतांना दिलेली आहे ना, ती या गाण्यामधून आपण ऐकत असतो आणि म्हणून ही आपली आठवणीतली गाणी असतात. त्यातलं हे पहिलं आठवणीतलं गाणं होतं कन्यादान या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. गीत होतं पी सावळाराम यांचं, तर संगीत होतं वसंत प्रभू यांचं. आता ही जाहिरातीसाठीची विश्रांती, पुन्हा भेटू आपण नंतर.
1: ताई, तुला नाही घाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
1: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू, सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: प्रत्येक गीतकाराची काही वैशिष्ट्ये आहेत श्रोते हो, आणि जेव्हा आपण गाणं ऐकतो ना तेव्हा ते वैशिष्ट्य आपल्या लक्षात येत असतं। गदिमांची अनेक वेगवेगळी गीतं आपण ऐकत असतो, त्यातलंच हे गीत आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं। संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा। ऐकूयात।

कृष्णाबद्दल इतक्या रचना आपल्याकडे आहेत ना, आणि तो कृष्ण प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःसाठी म्हणून भासत असतो. किती वर्णन त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे केलेलं आहे. यानंतरचं जे गीत आहे ना, ते आहे साधी माणसं या चित्रपटातलं. की ती म्हणती आहे की ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. जे लोहारांचं काम आहे ते काम त्यातून आपल्याला दिसतं. आपल्या डोळ्यापुढे असं चित्र उभं राहतं की तो भाता ओढताना ती गाणं म्हणती आहे की आभाळ आगत माया तुझी आम्हावरी राहू दे. लता मंगेशकर यांचा पुन्हा एकदा हा स्वर आहे. की गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अनेक लावण्या त्यांनी लिहिल्या, अनेक वेगवेगळी गीतं आपल्याला दिली. पण तंबाखू किंवा दारू या गोष्टीला स्पर्शही न करता त्यापासून चढणारी जी नशा आहे, त्या नशेमध्ये काय होऊ शकतं याच्यावरची अनेक गाणी त्यांनी आपल्याला दिली. हे त्यांचं एक वैशिष्ट्य. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीत आहे आनंद घन यांचं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लता मंगेशकर यांनीच आनंद घन या नावाने संगीत दिलेलं आहे. ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं हे गीत.

संपूर्ण अक्षरांचा जो पट आहे ना, तो असा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो श्रोते हो. गदिमांचं एक गीत आहे, घन घन माला नभी दाटल्या. हे गाणं त्यांनी लिहिलं आणि एका संगीतकाराकडे दिलं, आणि संगीतकाराकडे दिल्यानंतर त्याच रात्री मुसळधार पाऊस पडला. आता हे गाणं गदिमांच्या पंचवटी बंगल्यामध्ये टेबलवर ठेवलेलं होतं, आणि या मुसळधार पावसामध्ये त्यांच्या त्या पंचवटी बंगल्यात खूप पाणी भरलं होतं. आता या संगीतकाराला असं वाटलं की बापरे, आता हे गाणं गेलं आपल्या हातातून, आता गदिमांशी आपण बोलणार कसं. पण घाबरत घाबरत सकाळी गेले आणि बोलले त्यांच्याशी की असं असं झालं, आणि हे गाणं मी इथे तुमच्याच बंगल्यामध्ये टेबलवर ठेवलेलं होतं, आणि आता तिथे सगळं पाणी भरलेलं आहे. गाण्याचं नशीब असं आहे श्रोते हो, की ज्या रूममध्ये हे गाणं ठेवलेलं होतं टेबलवर, हां, तर तो टेबल पाण्यामधून वरती तरंगला आणि त्या गाण्याला, त्या कागदाला पाण्याचा स्पर्शही झालेला नव्हता. असं हे गाणं, म्हणजे बघा, गाणंसुद्धा त्याचं त्याचं नशीब घेऊन आपल्यासमोर येत असतं. त्याचाच हा नमुना म्हणजे घन घन माला. स्वर आहे मन्नाडे आणि सहकाऱ्यांचं, ऐकूयात आपण.

जून महिना अर्धा होऊन गेलेला आहे तेव्हा आपणही आता विधात्याला प्रार्थना करणार आहोत की बाबा रे होऊ दे आता ही वृष्टी. यानंतर पुन्हा एकदा आपण गदिमांचं गीत ऐकणार आहोत. संगीत सुधीर फडके यांचं आहे, स्वर आहे आशा भोसले यांचा आणि हे गाणं आहे बाई माझी करंगळी मोडली पडछाया या चित्रपटातलं.

इकडे हा लटका राग व्यक्त होत असतानाच तिकडे महेंद्र कपूर म्हणतायत की सौंदर्याची खाण पाहिली आम्ही पहिल्यांदा. ऐकूयात.

0: 叽咔咔咔咔。
1: श्रोते हो, महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं करावं तसं भरावं या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं ग दे माडगुळकर यांचं, तर संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. ऐकताना आपल्याला लक्षात आलं असेल की संगीतसुद्धा किती सुंदर दिलेलं आहे प्रत्येक संगीतकाराने. या गीताबरोबरच आज आठवणीतल्या गाण्यांचा रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. तुम्हाला ही गाणी कशी वाटत आहेत जरूर कळवा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राला. आता सकाळचे

0: श्रोते हो नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। कॅन्सर संदर्भातले समज गैरसमज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा आपला मानस आहे। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98 220 40 375। डॉक्टर, या एपिसोडमध्ये मला हे विचारायचं की कॅन्सर म्हणजे काय तुम्ही सांगितलं, पण कॅन्सर झाला हे कसं ओळखायचं, कॅन्सरची लक्षणं काय आहेत, रुग्णाला कसं कळतं की कॅन्सर झालाय आपल्याला?
1: कसं आहे की कॅन्सर कोणत्या भागात झालंय त्यावर ती लक्षणं ठरतात। म्हणजे तोंडाचा कॅन्सर जो इंडियात कॉमन आहे किंवा ब्रेस्ट कॅन्सर काय आहे, आपण कॉमन कॅन्सरचे लक्षणं पहिले बघूया। जसं तोंडाचा कॅन्सर झाला तर तोंडामध्ये एक गाठ असते, ती वाढत जाते। ती अशी एक महिन्यापूर्वी एकदम लहान 1 सेंटीमीटरची असेल तर 1-2 महिन्यातच ती 2-3 सेंटीमीटरची होते। तोंडामध्ये अल्सर होतोय आणि अल्सर जो वाढत चाललाय, हील होत नाहीये, त्यातनं ब्लीडिंग वगैरे होत आहे,
0: भरत नाही जखम
1: आणि वाढत चाललेली जखम। तर ती काय होतं की कोणतेही कॅन्सर असो तर एक गुणधर्म कॉमन आहे, कुठेही असो ती गाठ किंवा अल्सर ते वाढत जातं। सो वाढत जाणं हा कॅन्सरचा गुणधर्म आहे। दुसरं म्हणजे सुरुवातीला पेन होत नाही, युजली पेन होत नाही म्हणून लोक इग्नोर करतात, पण ऍक्च्युली सुरुवातीला कॅन्सर हा चोर पावलाने येतो, म्हणजे पेनलेस असतो, अजिबात दुखत नाही। तर न दुखणारी गाठ जी वाढत चालली आहे आकाराने, हे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण आहे कॅन्सर। ब्रेस्टचा कॅन्सर जरी असू दे, म्हणजे स्तनांचा कॅन्सर स्त्रियांमध्ये जो होतो, त्यात पण जी कॅन्सरची गाठ येते ती न दुखणारी असते आणि हळूहळू आकारामध्ये वाढत जाणारी असते। सुरुवातीला एकदम लहान असते, एकदम शेंगदाणा एवढी पण असू शकते, 1 सेंटीमीटरहून लहान, पण ती नंतर हळूहळू लिंबा एवढी होते। जर तुम्ही त्यात पण दाखवलं नाही, ट्रीटमेंट नाही घेतली, तर मग ती नंतर टेनिस बॉल चेंडू एवढी होऊ शकते, म्हणजे आकाराने वाढतच जाते, 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर। म्हणजे त्याच्यात काय होतं की कोणती कॅन्सरची कोणतीही गाठ असू दे ती वाढत जाणार। बाकीच्या ज्या साध्या गाठी असतात, कोणत्या चरबीची गाठ किंवा कोणती गाठ, त्या वर्षानुवर्ष वाढत नाहीत। म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष झाले तरी आहे तेवढंच राहतील, 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर, तर 15 वर्षांनी पाहिलं तरी 2 सेंटीमीटरच राहतील। तर कॅन्सरची गाठ ही थांबत नाही, वाढणे हा त्याचा मेन गुणधर्म। सुरुवातीला दुखत नाही अजिबात, पेनलेस असतं, सो दुखत नाही म्हणून आपण इग्नोर करतो, पण उलट न दुखणारी वाढणारी गाठच सगळ्यात पहिले दाखवणं गरजेचं आहे। पण तरीही कोणतीही गाठ तुम्ही सगळ्यात पहिले कॅन्सर तज्ज्ञांना दाखवली पाहिजे, आणि कॅन्सर तज्ज्ञ ठरवतात की कोणती गाठ चरबीची आणि कोणती गाठ कॅन्सरची असू शकते। आणि हे झालं ब्रेस्ट आणि ओरल कॅन्सर, पण जर सर्व्हायकल कॅन्सर जर असेल जो महिलांमध्ये कॉमन आहे, तर ते पीव्ही ब्लीडिंग, म्हणजे मेन्स्युरल पिरियड सोडून, म्हणजे आपलं मासिक पाळी सोडून सुद्धा जर रक्तस्राव जात असेल, तर मग ते एक कॅन्सरचं लक्षण असू शकतं। आणि मासिक पाळी थांबल्यानंतर वयाच्या 45-50 नंतर पण जर रक्त जात असेल खाल्लं, तरी पण ते कॅन्सर तज्ज्ञ दाखवणं गरजेचं आहे, कदाचित कॅन्सरचं लक्षण असू शकतं।
0: अच्छा,
1: संडास वाटे रक्त जाणे हे आतड्याच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं। मग कधी फ्रेश ब्लड गेलं तर खालच्या आतड्यांचा कॅन्सर, म्हणजे संडासच्या जागेच्या तिथल्या आतड्यांचा कॅन्सर। मग जर संडास वाटे काळीशी होय लागली, म्हणजे ब्लॅक स्टूल आपण म्हणतो, ते होय लागलं म्हणजे वरच्या आतड्यांचं कॅन्सरचं लक्षण असू शकतं। म्हणजे संडासच्या म्हणजे स्टूल आपण जे म्हणतो त्याच्यात कलरमध्ये बदल होणे हे चांगलं लक्षण नाही। तसं काही बदल वाटला, कधी व्हाईट स्टूल झाली म्हणजे बिलिरुबिनच येत नाही, तर मग ते पॅनक्रिएटिक कॅन्सरचं लक्षण असू शकतं। तर आपल्याला वेगवेगळ्या कॅन्सरची वेगवेगळी लक्षणं आहेत, पण कोणत्याही शरीराच्या नॉर्मल रुटीनमध्ये जर कोणताही बदल झाला तर सगळ्यात पहिले जाऊन कॅन्सर तज्ज्ञांना दाखवणं गरजेचं आहे।
0: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98 220 40 375। श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया। नमस्कार।

0: श्रोते हो प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9:30 वाजलेत.
1: श्रोते हो बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
0: श्रोते हो हेच आपलं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. आता नवीन कार्यक्रम सुरू करत आहे. काही कार्यक्रम आता हे सुरू झालेले आहेत, त्यातला हा कार्यक्रम आहे आहार विहार. आणि या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आहार विहारचा हा आहे आजचा दुसरा भाग. श्रोते हो इथून पुढे दर सोमवारी आपण याच वेळेमध्ये आहार विहार हा कार्यक्रम ऐकणार आहात. आणि याच्यामध्ये काय आहार आपण घेतला पाहिजे, काय पदार्थ आपण केले पाहिजेत, काही पदार्थ आपल्या आठवणीतून गेलेले आहेत असे पदार्थ ऐकणार आहोत. आणि ते आपल्या शरीराला कशा पद्धतीने फायदेशीर आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आज 2 पाककृती मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या पाककृतींचा आपल्या स्वतःसाठी होणारा फायदा हाही सांगणार आहे. तेव्हा पहिली जी पाककृती आहे ती आहे साळीच्या लाह्यांचा चिवडा. आपल्याला सगळ्यांना चिवडा साधारण माहिती असतो, पण एक तर भाजके पोहे पातळ पोहे असे चिवडे साधारण आपण खात असतो नेहमीच्याच पद्धतीने, पण साळीच्या लाह्या का वापरायच्या? तर पहिले मी ही पाककृती सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगणार आहे की या साळीच्या लाह्यांचं महत्त्व काय. तर यासाठी लागणारं साहित्य लिहून घ्या. साळीच्या लाह्या, मीठ, चवीपुरती साखर आणि हिरवी मिरची. फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे तेल, मोहरी, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि शेंगदाणे. आता कृती सांगते. साळीच्या लाह्या आधी साळ काढून चाळून निवडून घ्याव्यात. गॅस पेटवून कढई तापत ठेवावी. त्यात लाह्यांना लागेल इतकंच तेल घालावं, कारण साळीच्या लाह्यांना तेल कमी लागतं श्रोते हो. आणि जितकं आपण कमी तेल वापरू तितकं आपल्या स्वतःसाठी ते चांगलं असतं. तेव्हा 2 वाट्या जर साळीच्या लाह्या असतील तर तुम्ही 2 चमचे त्याच्यासाठी तेल घाला, खायचा चमचा. हां, तेल तापवून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की मिरच्या घालाव्यात. त्यानंतर कढीपत्ता घालावा. कढीपत्ता चांगला कुरकुरीत झाला की त्यात शेंगदाणे घालावे. आणि हे शेंगदाणेही चांगले लाल झाले, चांगले परतले गेले की त्यावर आता लाह्या घालाव्या. या लाह्या आधी भाजून घ्यायची गरज नाही. हा जसं आपण इतर चिवड्यांसाठी जसं भाजून घेतो तशा या लाह्या भाजायची गरज नाही, फक्त फोडणीमध्येच त्या घालून परतून घ्यायचं आहे. हा चिवडा तुम्ही गरम गरम दिलात तर समोरच्याला खूपच आवडतो, पण तो गारही दिलात तरी छान लागतो. एकच आहे की चिवडा झाल्यानंतर थोडा गार झाला की तो लगेचच डब्यात भरून ठेवा, कारण आता येणारे जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये तो चामट होऊ शकतो. त्यामुळे हा चिवडा नंतर डब्यात आपण भरून ठेवा. आता या चिवड्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगते, किंवा साळीच्या लाह्यांचं. साळीच्या लाह्यांचा चिवडा का करायचा? तर तुम्हाला माहिती आहे की ज्याला गाडी लागते ना त्याला हा चिवडा मुद्दाम बरोबर देतात. हा कसा खायचा ज्याला गाडी लागते त्यांनी? तर एक एक लाही खात खात आणि प्रवास करायचा, जेणेकरून गाडी लागणार नाही. आणि या लाह्या या पित्तशामक आहेत, म्हणून हा चिवडा ज्याला गाडी लागते त्याला आपण बरोबर द्यायचा. दुसरं म्हणजे शुगर किंवा आजारी माणसाला साळीची लाही मुद्दाम खायला देतात. का बरं? तर

खूप वेळा असं सांगतात की साळीच्या लाहीचं पाणी द्या, तर ही साळीची लाही ही सलाईनचं काम करते तुमच्यासाठी. आणि म्हणून या लाह्या नुसत्या खायच्या किंवा या लाह्यांचं पाणी प्यायचं. मग तुम्ही त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे मीठ घालू शकता, साखर घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसंही घेऊ शकता. पण साळीच्या लाह्या थकवा असेल तर नक्की घ्या, तुमचा नक्की थकवा दूर होईल. एकदा घेऊन थांबू नका, हं, दोन तीन वेळा घ्या, तेव्हा तुम्हाला फरक पडेल. श्रोते हो, बघा, लक्ष्मीपूजनाला आपण याच लाह्यांचा नैवेद्य दाखवतो. आता तुमच्या लक्षात असेल की आपण का तो नैवेद्य दाखवतो, तर आपण आरोग्यम धनसंपदा असं म्हणत असतो. साळीच्या लाह्याही आपल्या आरोग्यासाठी तशाच आहेत, कारण त्या येतात ते दिवस असतात हिवाळ्याचे. तांदूळ निघतो जेव्हा पावसाळा संपून हिवाळा सुरू व्हायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा तांदूळ हळूहळू निघायला लागतो, आणि मग तांदूळापासून निर्माण होणारे जे पदार्थ आहेत ते पदार्थ पण निर्माण होतात. तसंच गुळाबद्दलही सांगता येईल, तसंच धन्याबद्दलही सांगता येईल. या सगळ्या गोष्टी तेव्हाच आपल्याकडे यायला लागतात, आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं सेवन आपल्याला करायला सांगितलं आहे, जेणेकरून शरीराला थंडावाही मिळेल आणि जो तकवा असतो तो तकवा येईल. खूप पाऊस झाला ना की आपल्यालाही काही उष्णता ही पावसाळ्यामध्ये पण खूप वाढते बरं का, आणि ही उष्णता कमी व्हावी म्हणूनही हे पदार्थ खाल्ले जातात. आपल्याकडे प्रत्येक वेळा त्या त्या ऋतूमध्ये ते पदार्थ खायला सांगितले याच्यामागे खूप शास्त्र असे होते. ते जर आपण समजून घेतलं तर हे सगळे पदार्थ आपण त्या त्या ऋतूतच खाऊ. आता ऐकणार आहोत चिवड्याचंच हे गाणं आणि त्यानंतर दुसरी रेसिपी.

0: भऱ्यानो यात केवडी ताकत पहा एक भार येई कसा चोर बायको ती थांबेल तन तन तन
1: बायक नोयाया चिवड्याची माया घरामध्ये झाणी यही आणी बाणी।

कसं वाटलं श्रोते हो? हा चिवडा इथून पुढे आपण खूप वेळा करणार आहोत, कारण एकदा पावसाळा सुरू झाला की आपल्यालाही असं वाटतं की गरम काहीतरी खावं, आणि मग आपण हे गरम पदार्थ करून खात असतो. आता दुसरा जो पदार्थ मी सांगणार आहे तो आहे नागली, अर्थात नाचणीची उकड. तर ही नाचणीची उकड कशी करायची, त्याला काय साहित्य लागतं ते आधी समजून घेऊया. त्याच्यासाठी साहित्य आहे नागलीचं पीठ, पाणी, तिखट, मीठ, लसूण. फोडणीसाठी साहित्य लागणार आहे मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता. आता कृती सांगते. कढई किंवा पातेल्यामध्ये एक छोटा दाव तेल घालावं. आधी सांगते की नागलीच्या पिठाला थोडंसं तेल जास्त लागतं, पण तरीही आपला घरी केलेला हा पदार्थ असतो त्यामुळे तो पौष्टिकच, आणि मुळात नागलीचं पीठच खूप पौष्टिक आहे, त्याचं महत्त्व तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर एक छोटा डाव पातेल्यात किंवा कढईमध्ये तेल घालावं. तेल तापलं की त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की लसूण ठेचून घालायचा. लसणाचे तुकडे न घालता ठेचून जर घालत तर त्याचा तुम्हाला अजून उपयोग होतो. लसूण बदामी रंगावरती आला की त्यात हिंग, हळद हे घालून त्यावर पाणी घालायचं. या पाण्यामध्ये तिखट आणि मीठ आणि थोडंसं तेल घालायचं, कारण नागली ही खूप चिकट असते. हे मिश्रण चांगलं उकळून घ्यायचं, आणि ते उकळलं की त्यामध्ये मावेल इतकं पीठ घालायचं. म्हणून मी तुम्हाला पीठ किती घ्यायचं किंवा किती काय प्रमाणात घ्यायचं हे सांगत नाही आहे, प्रमाण हे आपण आपल्या आवडीने घेऊ शकतो. तर मिश्रण मावेल इतकं पीठ त्याच्यामध्ये घालायचं आणि त्याला चांगली वाफ येऊ द्यायची. तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे हे जर मिश्रण तुम्ही लाटण्याने हलवलं तर ते जास्त छान एकरूप होतं आणि गुठुळ्या त्याच्यामध्ये पिठाच्या होत नाहीत. म्हणून तुम्ही हे लाटण्याने हलवा. हे चांगलं घट्ट व्हायला लागलं की त्याच्यावरती तेलाची धार सोडा आणि मग झाकण ठेवून त्याला एक चांगली वाफ द्या. आता ही उकड तर तयार झाली. एक सांगते की उकडीला या खरवड पटकन धरते, आणि अनेक जणांना या उकडीची खरवड आवडत असते, त्यामुळे ती थोडीशी धरली गेली तरी हरकत नाही. उकड तर छानच लागते, खरवड त्याहीपेक्षा छान लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे गार जरी झाली तरी ही उकड सगळ्यांना आवडते. रंग बघितल्यानंतर मुलं खात नाहीत, आणि यासाठी काय करायचं तर एक तडका करायचा. नुसती मोहरी, हिंग आणि त्याच्यामध्ये घालता आले तर तीळ किंवा नुसता लसूण घालायचा. ही जर फोडणी उकडीच्या वरती घातली तर ती सगळ्यांनाच खायला आवडते. अशी ही नागलीची उकड करून बघा आणि नक्की आकाशवाणीला सांगा तुम्हाला कशी वाटली. आता ही नागली म्हणजे नाचणी हे जे पीठ आहे किंवा नाचणी हे जे धान्य आहे हे भरड धान्य आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही नाचणी बाराही महिने सगळीकडे खाल्ली जाते. याच्यापासून आपल्याला पोषण मूल्य काय मिळतात असं जर सांगायचं झालं तर ती हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे कोकणात जर तुम्ही गेलात तर कोकणामध्ये नागली खूप पिकते, आणि तिथले लोक तुम्ही बघाल तर खूप काटक आहेत. हे लोक ते रोज नागलीची भाकरी खातात. त्यानंतर प्रथिनं याच्यामध्ये खूप प्रमाणात आहेत, 60% प्रथिनं आपल्या शरीराला मिळतात. कार्बोदकं याच्यामध्ये 72 grams आहेत. तर तंतुमय पदार्थसुद्धा यात भरपूर प्रमाणात आहेत, आणि म्हणून ही नागली आपल्या शरीरासाठी खूप श्रेयस्कर आहे. त्यामुळे सगळ्यांनी नागली किंवा नाचणी जरूर खा. आजचे हे दोन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले, याच्यापासून होणारे फायदे तुम्हाला समजले का हे जरूर सांगा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राला. मी भारती कुलकर्णी आहार विहार या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेते. नमस्कार. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 10:15 घेणार आहोत का आनंद काही सुगम गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बालकवी ठोंबरे यांची ही रचना लता.

0: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरातली बालकवी ठोंबरे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्रोतेहो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देवबर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 8:15, तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-34-71 किंवा 242-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

तेव्हा श्रोते हो, बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं तुमच्या आवडीचं गीत. लक्षात ठेवा, बुधवारी सकाळी 8:15 या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कार्यक्रम फोन गाणी. आपण ऐकतात कार्यक्रम सुगम संगीताचा. आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातली

मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं श्रीनिवास खळे यांच्या संगीत निर्देशनात. हा स्वर होता सुरेश वाडकर यांचा. आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली अशोकजी परांजपे यांची ही रचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, काही गाणीच अशी असतात की ती केव्हाही ऐकली तरी कानाला गोडच लागतात. त्यामुळे आषाढाचे दिन गेले, श्रावणाचा माससरे भादवा आला. हे सगळे महिने अजून इथून पुढे येणार आहेत, पण हे गाणं मात्र केव्हाही ऐकलं तरी तितकंच आपल्याला आवडतं. असं हे गाणं होतं अशोकजी परांजपे यांचं. ही जी त्रयी आहे, अशोक परांजपे, अशोक पत्के आणि सुमन कल्याणपूर यांनी अनेक अवीट अशी गोडीची गाणी आपल्याला दिली, त्यातलंच हे गाणं. आता या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फटाकडी या चित्रपटातलं, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

श्रोत्याहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला फटाकडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा, गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, तर संगीत होतं बाळ पळसुले यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
3: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
2: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र।
3: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात।
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
3: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती।
4: तेव्हा श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 जरूर एका कार्यक्रम फिरस्ती। संकलन आणि निवेदन आहे अंजली बडवे आणि वंदना साबळे यांचं। आपण ऐकतात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा। कार्यक्रमात आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा हा स्वर।

0: रान हा सर्वथा जाऊता हे
1: साधी माणसं या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संत कान्होपात्रा यांचं, तर संगीत होतं आनंद घन यांचं.
2: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
3: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवतं ना,
4: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
3: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
5: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
2: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
3: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
2: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
6: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात
5: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
3: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414003.
6: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
2: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
3: माझी शाळा
2: या विषयावर.
1: श्रोते हो, या कार्यक्रमाचा पहिला भाग उद्या तुम्ही ऐकणार आहात सकाळी 9:30 वाजता. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम स्नेह संवाद आणि आपल्याही शाळेविषयीच्या आठवणी जरूर पाठवा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राकडे. आपण ऐकतात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं थापाड्या या चित्रपटातलं हे गीत.

थापाणे या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. श्रोत्या, आता ऐकूया हे गीत जीवनाचे या चित्रपटातलं, लता मंगेशकर आणि सत्यशील देशपांडे यांच्या स्वरातलं गीत. गीत आहे शांता शेळके यांचं, तर संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. ऐकूया.

लता मंगेशकर आणि सत्यशील देशपांडे यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता हे गीत जीवनाचे. गीत होतं शांता शेळके यांचं, तर संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आता ऐकूया शिकलेली बायको या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: सिंहासन या चित्रपटातलं सुरेश भट यांचं हे गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा, संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 10:30 वाजलेत. आता ऐकूया केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका वन्यजीवन.
1: ये आकाशवाणी है, 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के. विशेष श्रृंखला के अंतर्गत आज सुनिए व्यापार में सुगमता, सुधारों से सशक्त होती अर्थव्यवस्था पर परिचर्चा. इसमें भाग ले रहे हैं आर्थिक विश्लेषक दिलीप चिनॉय और डॉक्टर एसपी शर्मा. परिचर्चा का संचालन कर रही हैं सोनू सूद.
2: In the last 12 years of the NDA government, Prime Minister Narendra Modi has always emphasized that ease of doing business

साऱ्यातलं स्वरातलं नुसरत बद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं इस्माईल दरबार यांचं, तर चित्रपट होता देवदास. आता ऐकूया साधना सरगम आणि हरिहरन यांच्या स्वरातलं छुपा रुस्तुम या चित्रपटातलं हे गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

साधना सरगम आणि हरहरन हरिहरन यांच्या स्वरातलं छुपा रुस्तुम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिन यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:15 वाजलेत. ऐकूया आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सलील आणि संदीप खरे यांच्या स्वरातलं संदीप खरे यांचं गीत. संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं. ऐकूयात.

0: सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या स्वरातलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
3: मी आधी भारत पुत्र.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोतेहो, आपण ऐकतात श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं अरुणा ढेरे यांचं हे गीत. संगीत आहे मिलिंद जोशी यांचं. आणि या गीताबरोबरच आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:28 झालेत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: मौजूद हैं और आप बहुत अच्छा कर सकते हैं।
1: तो विश्वास रखिए कि आप जितना कर रहे हैं उससे और भी बहुत अच्छा कर सकते हैं। और हाँ, याद रखिए कि आपको अपनी तुलना किसी और से नहीं करनी है।
2: अभी आपने सुना कार्यक्रम सीमित मत रहिए, और अब इसी के साथ अपने साथी अजीत को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
3: उमंग उमंग उमंग उमंग
4: NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग श्रोते हो आताच आपण ऐकलात। आता हे आहे निवेदन हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं। श्रोते हो, येत्या बुधवारच्या म्हणजेच 24 जूनच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार। आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मणके विकारतज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते। थेट प्रसारणाची वेळ आहे बुधवारी रात्री 9 ते 10। संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 0241-242-3672। श्रोत्या हो, लक्षात असू द्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 या क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे 25 आणि 28 जून तसंच 5 जुलै रोजीचा रात्री 9 वाजता प्रसारित होणारा हॅलो गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी। आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, दुपारचे 12 वाजता आहेत। वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी। मी भारती कुलकर्णी आपला निरोप घेते सकाळच्या या प्रसारण सभेतून। नमस्कार।

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मैत्रिणो श्रोतेहो गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोतेहो नमस्कार. गुणसागर गंभीर सूर ताल लय तान गान के किमया गार सुजान अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल असे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर. आपल्या शिष्यांना सूरतालाचं भान आणि ज्ञान ज्यांनी अगदी भरभरून दिलं असे निळकंठबुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वर्षा ते नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुनं नातं आहे.
1: खूपच जुनं नातं आहे.
0: इथे येणं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा भाग आहे ना?
1: अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या कारणासाठी.
0: होय, बरोबर. वर्षा भावे हे नाव सर्वपरिचित असं आहे. कलांगण या संस्थेच्या वतीने गेली 28 वर्ष लहान मुलांना कला संस्कार देणारी अशी संस्था, तिच्या संस्थापिका वर्षा भावे. निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे 1984 ते 2000 सालापर्यंत त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि गुरूंकडनं आपल्याला जे काही मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षातही सातत्याने देत आहेत. हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्ही वर्षातही सातत्याने करतायत. आणि आज वर्षातींचं येण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांचं जन्मशताब्दी वर्ष हे आता समाप्त होत आहे. यानिमित्ताने बुवांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. अनंत अंत नको पाहू जाशी कुठे नवनीत चोरा, थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळीचा चोर, नाम घेता मुखी राघवाचे, अशी कितीतरी गाणी बुवांनी संगीतबद्ध केलेली आहेत. तर आज त्यांच्याच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तुम्हाला बुवांचा सहवास हा दीर्घ काळ लाभला नाही का?
1: हो, खूपच दीर्घ काळ लाभला. माझं लग्न झालं त्याच्या आधी मी पंडित काणेबुवांच्याकडे शिकत होते इचलकरंजीला. आणि माझी आजी इंदिराबाई खाडीलकर हिच्याकडे मी लहानपणापासून गाण्याचं शिक्षण घेतलं. पण जेव्हा काणेबुवांच्याकडे मी शिकत होते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न निर्माण झाला, मी मुंबईला येणार होते सांगली सोडून, तर तेव्हा त्यांनी मला गुरुवर्य अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं. आणि त्यांनी मला ते आवर्जून यासाठी सांगितलं, ते मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही. प्रोफेसर बी आर देवधरांचे ते शिष्य आहेत. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथबुवा पुरोहितांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे, तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात. कारण ते 22 वर्ष सी रामचंद्रांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी म्हणजे शिलेदारांची कंपनी पुण्यात त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली.
0: अरे वा.
1: आणि ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पदं आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या चाली होत्या.
0: अच्छा.
1: आणि त्या चाली इतक्या इंटरेस्टिंग होत्या, इतक्या छान होत्या, म्हणजे प्रभावित करणाऱ्या होत्या. ते पण कारण आहे की मला असं वाटलं की असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं मिळेल. मला माहिती नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीस काही कळत होतं किंवा माझा त्या बाबतीत काही विचार होता का, ते मला आता काही आठवत नाही. परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन.
0: आणि लहान मुलांची तर अनेक असंख्य गाणी तुम्ही स्वतः सुद्धा केलेली आहेत.
1: होय.
0: हा बुवांचाच आशीर्वाद तुम्ही मानत?
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
0: आणि एका गुरुंनी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाण्याची ही वाट दाखवली.
1: ते दोघं घनिष्ठ मित्र होते.
0: हा.
1: अतिशय जवळीक होती त्यांच्यामध्ये. दोघांना एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि काणेबुवा सुद्धा म्हणजे गवयांचे गवई असं आपण म्हणू अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋषितुल्य गुरु होते तेही आमचे. त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं, म्हणजे साधारण 12वीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वगैरे त्यांच्याकडे शिकू शकले. सांगलीला मी त्याच्या आधी चिंतूबुवा म्हैसकरांच्याकडे गाणं शिकले. त्याच्यानंतर इचलकरंजीला प्रभाकरबुवा शेंडे कीर्तनकार होते ते फार छान, त्यांच्याकडे गाणं शिकले. त्यांनी एक कुलवधू म्हणून शाळेत नाटक केलं होतं, त्यात मी प्रमुख भूमिका पण केली होती 9वीत असताना. त्यामुळे अशा पद्धतीचा ना एक नाट्यसंग

संगीत संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत, घरात किराणा घराण्याचं गाणं आजी गायची माझी, अशा सगळ्याचा संस्कार माझ्यावर होता आणि प्रचंड आवड, किल्ली दिली की गायला सुरुवात असा असा

0: वर्षातील सांगली इचलकरंजीमध्ये संगीताचं तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात. पुढे
1: अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर म्हणजे काणेबुवांच्याकडनं बुवांच्याकडे आल्यानंतर एक गुरु म्हणून थोडंसं आपलं वय पण आपण थोडंसं मोठे होतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली काय बरं म्हणूया म्हणजे वेगळे पण असं म्हणायला पाहिजे.
0: काही प्रमाणात तुलना सुद्धा आपल्या मनात होत असते.
1: वेगळ्या प्रकारची तुलना होती ती. म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंब वत्सल, घरात गाई गुरु, नंतर शेती भाती आणि मग आम्हाला अगदी मनसोक्त शिकवणं असं चालायचं. जेवायला खायला घालायचं अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंब वत्सल प्रेमळपणा होता त्या ह्याच्यात. आणि अभ्यंकर बुवा एकटे होते, त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे एक अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मठ होते, निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्वप्रणाली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला दहशत होती त्यांची. एक प्रकार
0: शिस्तप्रिय,
1: खूप शिस्तप्रिय होते. गाणं शिकवताना सुद्धा म्हणजे काणेबुवांची शिस्त होतीच, प्रश्नच नाही, पण अभ्यंकर बुवांची शिस्त करडी होती.
0: हा
1: म्हणजे
0: दरारा
1: दरारा होता. आणि त्यांचं गाण्या

0: शिक्षण चांगलं म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे आवाज लावायचा कसा ह्याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते आणि त्या विचाराप्रमाणे ते मला शिकवत असत.
1: बर,
0: म्हणजे माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे कीर्ती शिलेदार.
1: अच्छा, त्या सुद्धा निळकंठ बुवांच्या शिष्या.
0: ती तर त्यांच्याकडे 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं आणि म्हणजे आम्हाला बुवांच्या बद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत, आम्ही कंटाळू पण ते कधीही कंटाळायचे नाहीत, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशिष्ट लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे मला याची खात्री आहे आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांचंच आहे आणि त्यांच्या मुखातून जे आलेलं आहे ते अंशतः जेवढं मला घेता आलं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते.
1: म्हणजे आपल्या शिष्यांवरती मेहनत घेणारे असे गुरु तुम्हाला लाभले की हो. न कंटाळता अथकपणे ते शिकवत असत
0: अगदी
1: आणि त्यांच्या मनाप्रमाणे तुमच्या गळ्यातून जोवर उतरत नाही तोवर बुवा ते पुन्हा पुन्हा शिकवत
0: असत.
1: पण मग तुमचा क्लास कसा असायचा, म्हणजे वैयक्तिक असायची शिकवणी का काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचात?
0: वैयक्तिकच असायची खरं तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी एम ए करत होते.
1: हा,
0: त्यामुळे काणेबुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे आहे एम ए वगैरे हे काय बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू आधी स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं एम ए पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यंकर बुवांच्याकडे खरं तर ते भेटायचे नाहीत कारण ते एकटे राहत असल्यामुळे ना असंच त्यांचं काही ना काही चालू असायचं, रेकॉर्डिंग असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील असे ते बाहेर असत. त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकत असे, मी येऊन गेले बुवा आणि मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मी काणेबुवांची शिष्य आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले.
1: अच्छा.
0: हां, ते माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे ते खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांना आमची सगळी कौटुंबिक माहिती होती. त्यामुळे ते घरी आले, मी अर्थात पत्ताही लिहित असे.
1: पण हाही मोठे पण
0: हो खूपच. आणि आले आणि काय केलं असेल त्यांनी, मी जे त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या ती चिठ्ठ्या ठेवायचे ना त्या सगळ्या घेऊन आले होते.
1: बर.
0: आणि मला म्हणाले की मी आता परवा तुमचं एके ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते.
1: बर.
0: म्हटलं कुठे ऐकलं तुम्ही? तर ते म्हणले असं असं दादर माटुंगामध्ये तुम्ही क्लासिकल गायलात आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं.
1: तुम्हाला माहित होतं आलेले बुवा?
0: नाही, मला माहिती नव्हतं. आणि मग नंतर मला माझ्या सासूबाई म्हणल्या की आज अभ्यंकर बुवा आले होते तुझ्या गाण्याला. खर तर मी त्यांना पाहिलं होतं पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं तर त्या दिवशी, कारण मी खूपच वर्ष आधी पाहिलं होतं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्याकडे त्यांनी त्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणले मी यांना शिकवायला तयार आहे आणि ह्या फार चांगली गोष्ट म्हणजे अतिशय दाणेदार अक्षर आहे बाईंच, ह्या फार सुंदर अक्षर आहे बरं का. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होत. आणि मग नंतर म्हणाले मी येतो आणि म्हणाले मी आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5-5:30 येईन.
1: बर. अच्छा,
0: घरीच येईन तुमच्याकडे. मग ते तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी मिस्टरांनी म्हणजे खूप चांगलं स्वागतही केलं त्यांचं. तुम्ही फी काय घेणार बुवा असं विचारलं तर ते म्हणले नाही नाही ह्यांनी रियाज मारायचा भरपूर आणि चांगलं गायचं, हीच माझी फी आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोटात गोळाच आला म्हणजे खरंच. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष आहेत ना ते सगळे काढायचेत. हा, त्यामुळे ते सगळं पुसून टाकायला लागेल पहिलं सगळं वाईट वाईट काय आहे ते.
1: आणि असं ना म्हणजे तुम्ही आधी गाणं शिकलेल्या
0: पदवी सुद्धा घेतलेली होती तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हंटल हो बुवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे.
1: हे आत्ताच्या मुलांना किती कठीण आहे हो, म्हणजे क्लास सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी देऊ पहिला असं होऊन जातं.
0: खरंच असं आता म्हणजे खरंच बदललंय, खूपच बदललंय. म्हणजे तुम्ही म्हणताय आता मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात, तर मी सांगू का मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं मी कुठे सापडली आहे ते.
1: अच्छा.
0: चांगलंच त्यांनी मला धारेवर धरलं आणि त्यांनी चांगलंच करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतक्या गोष्टी बारीक बारीक बारीक गोष्टीत ते शिरायला लागले की नाही असा नाही लावायचा.

0: षडज, हे सुरात नाही आहे, हे असं नाही चालणार, हा उच्चार असा नको, श्वास इथे नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव, अवेअरनेस, जागरूकता मला अजिबात नव्हती. म्हणजे काणेबुवांच्याकडे शिकत असताना ती अर्थातच बुवा सांगत तसे आम्ही गात असू, पण बुवा फारसं बोलत नसत. अभ्यंकरबुवांचं कसं, ते जिथल्या तिथे हे असं आहे म्हणून असं नाही करायचं असं सारखं सांगत. कदाचित चित्रपटसृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल, आणि बी आर देवधरांच्यामुळे पण, की आवाज साधना, म्हणजे आवाज असा असा लागला की आरशात तुम्ही एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसायला हवे असता, ही असते की नाही आपली कल्पना. तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे.
1: बरं,
0: हे त्यांनी मला पहिले.
1: केवढा विचार आहे हा,
0: खूपच मोठा विचार आहे. आणि हा म्हणजेच अगदी काय बरं म्हणतात साक्षात्कारी, म्हणजे हा शब्द मोठा असला तरी खरंच म्हणजे क्लिक होणारा असा तो विचार होता. आणि त्या विचाराने मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे मला त्रासच व्हायचा. मी अगदी 100% सांगते की ते तितकंसं सोपं नव्हतं. जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा ते अननोईंगली झालेले असतात, आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात, पण आपल्याला त्या गोष्टीतून काय काय घेता येतं काय घेता येत नाही हे कळण्याचं वय नसतं, बुद्धी नसते, ते सगळं हळूहळू उलगडायला लागलं. आणि मग मला वाटायला लागलं नाही मला हे असं करायचंय. म्हणजे जलद ताण घेताना तोंड वाकडं नाही झालं पाहिजे. एखादा शब्द उच्चारताना जर तो दीर्घ असेल तर तो दीर्घच असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगममध्ये शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला, की तो जो श्वास आहे, श्वासाच्या जागा आहेत, कुठे मध्ये पोकळ श्वास, मोठा श्वास, दीर्घ श्वास, शॉर्ट पटकन श्वास घेऊन गाणं म्हणायचंय पुढे, हे सगळंच
1: टेक्निक, त्याच्यातली तंत्र,
0: ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांच्याकडनं शिकायला मिळालं होतं. आणि ते कुठे वापरायचं, कसं वापरायचं, स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी.
1: काही आम्हाला उदाहरण ऐकू शकाल का, म्हणजे सूर लावण्याची पद्धत किंवा काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करतात.
0: हा, आता

0: हा जो चंद हा शब्द आहे हा कधीच माझा एका श्वासात यायचा नाही. म्हणजे तिथे काही क्षमा वगैरे नव्हती. ते म्हणायचं येत कसा नाही आलाच पाहिजे. तीन मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो तीन मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा श्वास अजून आहे
1: दमसास आपला किती पाहिजे
0: असं समोरच्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दया नका येऊ देऊ ना, दमसास चांगला ठेवा.
1: खरी आवाज साधना जी म्हणतात ते
0: त्यांच्याकडनं करून नंतर आकार इकार उकार ह्या उच्चारणाबद्दल ते अत्यंत म्हणजे ईचा उच्चार खूप वेळा भावगीतात गाताना मुलींचा ए ऐकू येतो किंवा एचा ई ऐकू येतो तर ते त्यांनी कधीही मान्य केलं नाही. त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा, आग्रह पण नाही, हट्ट असायचं की हे असं असंच झालं पाहिजे. अजून काही शब्द म्हणजे जेव्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत असेल तर उदाहरणार्थ जाशी कुठे नवनीत चोरा या गाण्यामध्ये असेल राधा गवळण वेडी तर असेल हा शब्द मधला से जो तो दीर्घ आहे तर असेल राधा असं कधीतरी मी म्हणायचे तर ते म्हणे असं कसं तुम्हाला मराठी भाषेचा काही अभ्यास नाही का तुमचा असं कसं तुम्ही से शॉर्ट कसा म्हणू शकता. मग मी असेल असं मी म्हटलं तर म्हणले गाण्याचा भाव काय आहे असेल राधा गवळणवेडी असेल राधा गवळणवेडी मग ते तसं नको का असेल राधा गवळणवेडी तो असेल हा शब्द किंवा चार अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला बीट आला पाहिजे की ज्या योगे त्या शब्दाचा तुकडा पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत प्रत्येक म्हणजे क्लासिकलमध्ये लाईटमध्ये भक्तिगीत भावगीत गझल नाट्यपद ह्या सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार ते सतत बोलत असत आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला ते आपोआप मिळालेलं शिक्षण आहे ते मला फार उपयोगाला आलं.

0: डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद सुरू आहे. तुम्ही शिकवत होता त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत,
1: हो हो,
0: त्याच्या जोडीने ही
1: शिकवायची
0: सगळी भावसंगीताची.
1: हो हो हो, ऍक्च्युली काय व्हायचं माहितीये का, त्यांना आवड होती सर्व प्रकारच्या गायनाची, त्यांना आवड होती. कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच, म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच, पण सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता. आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर, ते म्हणले त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालेलं असल्यामुळे ना, आम्हाला शिकवत असताना त्याच्यावरचे ते सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असत. म्हणजे क्लासिकल शिकून झालं 2-3 तास
0: की त्या 2-3 तास,
1: हा हा, सहजच, अगदीच 5-5:30 ते आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 5:45 जे सुरू करायचो ते 8:30 तरी सहज वाजायचे. क्लासिकल संपायला
0: तासाभराचा क्लास
1: कधीच नाही, कधीच नाही. आणि मग त्यानंतर त्यांना आठवायचं की आता हे तुम्हाला मी हे जरा नाट्यपद सांगतो किंवा हा एक नवीन भजन आहे ते ऐका, हे आमच्या सी रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्ड मध्ये गायलंय, आपण ते गायकीच्या अंगाने कसं होतं बघूया, मग पळभर थांब जरा रे बिठू, मग ते शिकवायचे. मग ते सुद्धा शिकवत असताना आमचा तासभर सहज जायचा.
0: अच्छा,
1: हा, असं नाही की 5-10 मिनिटात काय संपलंय वगैरे. ठुमरी, दादरा, गझल, शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं. म्हणजे हाय हा शब्द ठुमरीत आला की ते म्हणायचे की काय तुम्ही बायका असून असं उच्चारता शब्द, तो कसा उच्चारला पाहिजे ऐका, असं म्हणून ते अगदी दाखवायचे की असं असं उच्चारण असलं पाहिजे या शब्दाचं. असे म्हणजे अगणित अनुभव, अगणित गोष्टी, आणि त्या सगळ्यातून जे काही त्यांच्याकडून मिळालं, म्हणजे कृतज्ञ हा शब्दही कमी पडेल इतकं खूप बुवांच्याकडनं मला मिळालं.
0: सूर ताल याच्याबरोबरच शब्दांमागचा भाव,
1: हो,
0: अर्थ, आशय, हे सगळं आपल्या गायकीतून पोहोचवलं पाहिजे अशी सगळी शिकवण बुवांनी तुम्हाला.
1: म्हणजे शास्त्रीय गायनात सुद्धा शब्द तोडायचा नाही, शब्दाचा अर्थ सांगायचा. बंदिशीचा अर्थ कळला पाहिजे, बंदिशीचा अर्थ आधी समजून घेऊन मग तुम्ही ती गायची, नंतर त्यात सुद्धा शब्द वेडेवाकडे तोडायचे नाहीत. त्यातही पुन्हा एक्सप्रेशन जे आहे, बंदिश गाताना जेव्हा बोल बनाव केले जातात, ते बोल बनाव सुद्धा त्यांचा एक फार आनंददायक असा अनुभव आहे तो, की पहिल्यांदा बोल बनाव करायला खूप अवघड जातं जेव्हा आपण गाणं शिकतो.

0: कारण एक काय असतं माहितीये का, ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर असा आहे की तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे, नोटेशन कळलं पाहिजे, ते लईच्या अंगाने गाता आलं पाहिजे आणि त्या नोटेशनच्या आधाराने त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहेत. बरं, ते शब्द म्हणत असताना अ आय ई चा ह्रस्व दीर्घाचा लघुगुरूचा विचार करायचा आहे. क्लासिकल गाताना सुद्धा ते वेडेवाकडे तोडायचेही नाहीत. तर ते काय म्हणायचे मला की क्लासिकलच्या अंगाने म्हणजे तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचंय बोल बनाव करताना, म्हणजे एक्सप्रेशन्स व्यक्त करायचेत आणि शब्द तोडायचे नाहीयेत, लयकारी करायचे, अशा सगळ्या चौफेर त्याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे.
1: वा,
0: अर्थात हा फार सुंदर विचार होता, तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला
1: पण
0: ते अवघडही अतिशय होतो, परंतु तो एक संस्कार झाला. शब्द न तोडणं,

0: गुणसागर गंभीर पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे. वर्षा, ते बुवांची एखादी बंदिश आम्हाला सांगाल का?
1: हो, सांगते ना. यमन मधली एक बंदिश आहे.

0: कैसे कैसे।
1: क्या बात है वर्षाताई, किती सुंदर, अतिशय मी त्याच्यात तो आर्जव हे सगळं त्या समजावण्यातलं हे तुमच्या गाण्यातनं अगदी थोडकी ही झलक ऐकली, पण त्यातही आम्हाला अनुभवता आलं. असे चांगले गुरु लाभणं हे खरोखरच भाग्याने होत असावं नाही का? तुम्हाला गुरुंना तानपुरा साथ करण्याची संधी मिळाली का? त्यांच्या मैफली कशा असायच्या?
2: नाही मिळाली. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचे काही विचार होते स्वतःचे. ते मला म्हणताना नेहमी म्हणायचे की मी गाणं शिकलो, क्लासिकल शिकलो, पण मी व्यवसायाने वेगळा होतो. म्हणजे मी सी रामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीतकार होतो, पण मी मैफलीचा गवई होण्यासारखा रियाज नाही केला कधी.
1: अच्छा.
2: त्यामुळे मी फारसं कधी गाणार नाही किंवा गात नाही किंवा गायलो नाही.
1: म्हणजे मंचीय सादरीकरण नसायचं.
2: मंचीय सादरीकरण म्हणजे जे रेग्युलर मैफली करणारे गवई असतात तसे ते नव्हते. पण आमच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती, कीर्तिताईकडे पुण्याला खूप मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा, त्यात आम्ही सगळे गायचो. मग नंतर शेवटी ते गायचे किंवा काही एक दोन मोजक्या त्यांच्या मी मैफली सुद्धा ऐकलेल्या आहेत. त्याच्या मी तानपुऱ्याच्या साथीला नव्हते, मी समोरनं ऐकलं, कारण फारच कमी मैफली त्यांनी
1: करायचे.
2: पण ते जेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथ बुवांच्या गायकीचा त्यांच्यावर असलेला प्रभाव इतका स्पष्ट दिसायचा. ते आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथ बुवा असे गात असत की इतके स्वर त्यांचे काळजाला भिडायचे, क्लासिकल गात असताना सुद्धा की गलबला लावायचं, डोळ्यात पाणी यायचं असं ते सांगायचे. पण हा अनुभव त्यांच्या गायकीतून यायचा आम्हाला. ते जेव्हा गायचे, बुवा जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हालाही शिकवायचे ना, तेव्हा कधी कधी वाटायचं की हे अशक्य आहे, हे जे काही आत्ता हे केलं त्यांनी ते असं भरून यायचं आतून, आणि हे नाही आपल्याला कधी जमणार असं वाटायचं. मैफलीतलं सुद्धा त्यांचं गाणं, म्हणजे मी तर त्यांची शिष्य आहे, परंतु जे तबलावादक माझ्या बरोबरीचे, म्हणजे नितीन डेगवेकर म्हणून डोंबिवलीत आता असतात, भाईंचे शिष्य आहेत, तर मला नेहमी म्हणतात ते की बुवांचं गाणं ऐकलं की कासावीस व्हायला होतं. काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या स्वरात एक वेगळी आर्तता आहे, एक आर्द्रता आहे, तर ती त्यांनी आमच्यामध्ये पेरण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला. आम्ही ती कणभर घेऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही, कारण ते खरंच खूपच दिव्य असं शिक्षण होतं निश्चितच.

0: ही खरं तर गुरुमुखी विद्या आहे की गुरुने गायचं आणि त्या गाण्यातनं शिष्याने आत्मसात करायचं. परंतु प्रोफेसर देवधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तकं जी आहेत ती प्रोफेसर बी आर देवधरांची आहेत. तर निळकंठबुवांनीही आवाज साधना शास्त्र याचा जो अभ्यास केला त्याविषयी आम्हाला सांगाल का?
1: हा, ऍक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पंडित विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांच्यातला स्पार्क जाणवला आणि बी आर देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबईला आपल्याकडे बोलवून घेतलं.
0: अच्छा.
1: तेव्हा लहान होते बुवा, म्हणजे 14-15-16 असं काहीसं वय त्यांचं असावं असं मला त्यांनी जे सांगितलेलं आठवते त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर मात्र बी आर देवधरांच्याकडे ते पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना समोर बसून आवाज साधनेचे शिक्षण दिलं असेल असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. कारण मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केलाय, विचार केला, हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर, सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज, असा नाही. श्वासाच्या पण खूप कमतरता माझ्या आवाजात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले, पण अभ्यंकर बुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी मला इतक्या सूचना ते करत असत ना आवाजाच्या लगावाच्या संदर्भात की मला सारखं, मी त्यांना कितीतरी शंका, म्हणजे भीती वाटायची, पण विचारायचे बुवा हे असं केल्याला चोरून नाही का वाटत, हे असं केल्यानंतर हे असं नाही का वाटत, मग माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हटले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं, करत राहायचं, या गोष्टीला सातत्य पाहिजे. आधी मध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला तुम्हाला व्हायला हवा असेल तर तुम्हाला हे हे हे हे कळलं पाहिजे. आणि मग ते आम्हाला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांच्या कडून त्यांना ही संस्था मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधर गुरुजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत.
0: अच्छा.
1: खूपच, म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्यापासून ते त्या काळातले जे जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता. तर ते त्यांना देतही असत ह्या सर्व मोठ्या मोठ्या गायकांना
0: बंदिशी
1: ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत. म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवाणघेवाण चालायची, त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं.

0: त्याचाही त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं मला वाटतं.
1: गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे ना श्रवण संस्कार.
0: खूपच श्रवण संस्कार खूप महत्वाचा आहे. आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो.
1: म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे ऐकायला
0: जा म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा त्यांच्या समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे. म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हा काल यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे. त्यांना कळायचं ते. मग मला म्हणायचं की घ्यायला काहीच हरकत नाही पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे. गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे. आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. हे खूप वेगळे संस्कार होते. त्यामुळे संयम शिकायला मिळाला. काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे सगळं बुवांच्यामुळे कळायला लागलं.
1: म्हणजे अनुकरण सुद्धा अंधानुकरण नको. तुमच्या गळ्याला ते झेपतंय की नाही,
0: बरोबर
1: गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे.
0: बरोबर.
1: तर हे शिष्याची गायकी सुद्धा ओळखणारा असे हे गुणग्राहक असे गुरु तुमचे होते. तुमच्याबरोबर आणखी शिष्यमंडळी कोण कोण बुवांची होती?
0: एकतर कीर्तिताई शिकतच होती मी शिकत असताना.
1: कीर्तिशिलेदार.
0: हो, कीर्तिशिलेदार. फारच उत्तम गाणं होतं तिचं. लयकारी अतिशय उत्तम होती. ती पखवाज वाजवायची स्वतः. आणि आमच्या ह्या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा ही सगळी मंडळी बुवांचे मित्रवर्य होते सगळे हे. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून, म्हणजे आत्ताचा जो प्रसिद्ध गायक आहे मंदार आपटे, त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. लीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची, ती माझ्याबरोबर शिकायची. असे बरेच जण होते शिकणारे. शिवानंद पाटीलही काही काळ बुवांच्याकडे शिकलेले होते.
1: अच्छा.
0: पण प्रामुख्याने कीर्तिताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांच्याकडे
1: सातत्याने शिकलात तुम्ही
0: बरीच वर्ष. प्रदीर्घ शिक्षण आमचं झालं. वा.

मंडळी, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलेत. आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला, उद्या आपण या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकू शकाल. मंडळी, काल आणि आज सकाळी पावसानं मुंबई आणि अगदी आजूबाजूला असणारा परिसर इथे अगदी सुखद चिडकावा केला. येरे येरे पावसा म्हणणाऱ्या आपण या पावसाच्या हजेरीनेही सुखावलो. अशा छान छान बातम्या कानावर पडल्या की मनासारखा

रविवार गेला असं आपल्याला वाटतं, नाही का? कालचा रविवार सुद्धा असा छान सुखद आणि समाधानकारक असा होता. भारतीय महिला हॉकी संघानं काल 21 जूनला म्हणजे रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने 4th मिनिटाला तर सुलिता टेप्पोने 15th मिनिटाला गोल केला. तसंच दीपिकाला सर्वाधिक गोल करणारी खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. या शानदार आणि दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघानं पुढच्या वर्षीच्या FIH हॉकी महिला प्रो लीग मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. कालचा रविवारचा दिवस अनेक कारणांसाठी खास होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिफ चित्रपट महोत्सवाच्या सांगतेचा सोहळा कालच्या दिवशी म्हणजे रविवारीच पार पडला. या महोत्सवात 17 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीच्या स्पर्धा विभागात जवळपास 46 देशांमधून जवळपास 1459 प्रवेशिका आल्या होत्या. या महोत्सवात सिल्वर चित्रपटाला सुवर्णशंख पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देवा आज पण व्हय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी अभय रुमडे यांना गौरवण्यात आलं.

0: ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप पाहतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

वचनेनं श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

वचनेनं श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या
1: नमस्कार आकाशवाणी समाचार के साथ मैं
2: सफर शुरू होगा बस थोड़ी ही देर के बाद.

0: और एक श्रोता लिखते हैं कि मेरा पसंदीदा शेर है कि उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए। बसीर बद्र का ये शेर वो लिख रहे हैं। इसके साथ वो लेटे हुए हैं कल से बिस्तर पर जख्म लिए हुए, गिरा जो हाथ से फूल सीधा पांव पर जा लगा। हमारे श्रोता बता रहे हैं कि सूरत में, यानी ये बात हमारे कई सारे श्रोताओं ने भी बताई है कि सूरत गुजरात में बारिश शुरू हो गई है और वह कह रहे हैं कि गार्डन में टेबल पर रेडियो बज रहा है सुरीला सफ़र, हाथ में गरम चाय का कप और सामने बारिश है, स्वर्ग है तो यही है, यही है, यही है। जी बहुत बढ़िया बात है। इसके साथ हमारे श्रोता लिखते हैं कि जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, हासिल उन्हें होती है सफलता, जो वक्त और हालात पर रोया नहीं करते। बिल्कुल सही बात कही है आपने और मैं आपको सुनवा रही हूँ ये संदेश, लेकिन एक बात आपसे कहनी है। रोमांटिक तो शायरियाँ बहुत सारी हो गई, कोई ऐसी बात है जो आपके दिल को छू जाती हो, थोड़ा वीर रस की जो पंक्तियां हो, शेर हो, शायरी हो, कविता हो, पंक्तियां हो, कुछ भी जिसमें वीरता जगाती हो, ऐसा कोई एक जरूर बताइएगा। तब तक सुनिए संदेश।
1: जाने माने फिल्मी गीतकार सुधाकर शर्मा साझा कर रहे हैं अपने फिल्मी गीतों से जुड़े कुछ यादगार लम्हे और किस्से।
2: प्यार किया तो डरना क्या कि सेकंड लाइन शकील साहब से अच्छी मैं नहीं लिख पाऊंगा, तो ऐसा मतलब मेरा एक परेशानी थी कि मैं क्या करूं। हिमेश जी ने एक रास्ता निकाला कि उन्होंने प्यार किया तो डरना क्या कि एक ट्यून बना ली, कहा कि इस ट्यून को हम निभाएंगे, इसकी सेकेंड लाइन नहीं लिखेंगे, बस इसको।
3: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ। 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं। नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील। राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। तसंच दहशतवाद विरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले। 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे। 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत। नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले। नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे। इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। महाराष्ट्र

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय करडिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 75,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. अलनिनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेश कुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉक्टर जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख प्राप्त झाला आहे. तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम ॲनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट ॲनिमेशनपटासाठी आर्मस्ट्राँग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी

यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तुर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या PLA अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा PLA संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त NTA फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते, डॅम होतं, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जितलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी

0: प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आले. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधान भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: लोकसभेमध्ये या 6 खासदारांनी ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही 6 मर्च होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
0: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले। 11 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली। 97,706 कोटी 40 लाख रुपयांची

0: बिनविरोध निवडून गेले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओम राजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाघचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. फेरपरीक्षेचा पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 291 अंकांची वाढ झाली आणि तो 77,094 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 90 अंकांची वाढ नोंदवत 24,102 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतहो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. या सायंकालीन प्रसारण सभेत मी सुजाता झपे सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्वयंवर नाटकातलं पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं नाट्यपद. पद आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं.

0: श्रोते हो, स्वयंवर नाटकातलं पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं नाट्यपद आपण ऐकलं. पद होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
2: श्रोते हो, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा,
3: नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा,
2: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
3: आणि या महाराष्ट्राच्या

0: विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.
1: श्रोते हो, जरूर ऐका उद्या सकाळी 8:40 कार्यक्रम फिरस्ती. मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूया हळदी कुंकू चित्रपटातलं विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायलं आहे उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी.

0: जगदीश खिबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं हळदी कुंकू चित्रपटातलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोतो हो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देव बर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 7:15, तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

श्रोतहो, मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात आता ऐकूयात वेसावकर आणि मंडळींनी गायलेलं पारंपरिक कोळी गीत. संगीत आहे विजय कठीण यांचं.

0: श्रोते हो, वेसावकर आणि मंडळींनी गायलेलं पारंपरिक कोळीगीत आपण ऐकलं. संगीतकार होते विजय कठीण.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 02-241-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत. संगीतबद्ध केलंय यशवंत देव यांनी.

श्रोतेहो, यशवंत देव यांनी संगीत दिलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं. स्वर होता पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. ऐकूयात युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आज कार्यक्रमात अमरीश पुरी यांच्याविषयी. सूत्रसंचालन आहे तनया कुलकर्णी हिचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात मी तनया कुलकर्णी आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजचा दिवस हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एका अशा महानायकाचा स्मृतिदिन, ज्यांचा आवाज ऐकताच पडद्यावरच काय तर चित्रपटगृहात बसलेल्या प्रेक्षकांच्या काळजातही धडकी भरायची, पण त्याचवेळी त्यांच्या अभिनयातील सहजता आणि भव्यता पाहून मान आदराने झुकल्याशिवाय राहत नव्हती. श्रोते हो, आज 12 जून भारतीय सिनेसृष्टीचे मोगॅम्बो म्हणजेच अष्टपैलू अभिनेते अमरीश पुरी यांचा आज वाढदिवस. एक खर्ज आवाज, एक अजरामर व्यक्तिमत्व, मोगॅम्बो खुश हुआ हा एकच संवाद जरी कानावर पडला तरी डोळ्यांसमोर उभा राहतो तो एक भारदस्त चेहरा, भदक डोळे आणि संपूर्ण वातावरण व्यापून टाकणारा तो खर्ज आवाज. मित्रांनो, अमरीश पुरी यांनी आपल्या अभिनयानं खलनायक या संकल्पनेला एक नवी उंची दिली. पण ते फक्त एक खलनायक नव्हते तर ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक अमृताचे महाकाव्य होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपण त्यांच्या जीवनप्रवासाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या अजरामर भूमिकांचा आढावा घेणार आहोत. 22 जून 1932 रोजी पंजाबमधील नवाशहर इथं अमरीश पुरी यांचा जन्म झाला. त्यांचे मोठे भाऊ मदनपुरी आणि चमनपुरी हे आधीपासूनच सिनेसृष्टीत नशीब आजमावत होते आणि सिनेसृष्टीत ते प्रस्थापितसुद्धा झाले होते. त्यामुळंच आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून अमरीशजी देखील मुंबईत आले. पण नियतीला त्यांचा प्रवास इतका सोपा करायचा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्यांनी एका विमा कंपनीत काम करायला सुरुवात केली. ही नोकरी चालू असतानाच चित्रपटांसाठी देखील ते ऑडिशन्स द्यायचे आणि याच दरम्यान चित्रपटांसाठी दिलेल्या पहिल्या काही स्क्रीन टेस्टमध्येच त्यांना तुमचा आवाज खूप कडक आहे, तुमचा आवाज खूप भारी आहे असं सांगून त्यांना नाकारण्यात आलं होतं. विचार करा श्रोते हो, ज्या आवाजानं पुढे जाऊन इतिहास घडवला तोच आवाज सुरुवातीला नाकारला गेला होता. पण या दरम्यान अमरीशजींनी हार मानली नाही. त्यांनी आपला मोर्चा वळवला रंगभूमीकडे, म्हणजेच नाटकांकडे. सत्यदेव दुबे, इब्राहिम अलकाजी यांच्यासारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पृथ्वी थिएटर्समध्ये आपल्या अभिनयाची धार तीक्ष्ण केली आणि या दरम्यान नाटकांनी त्यांना जे दिलं तेच त्यांच्या पुढील आयुष्याचा पाया ठरलं आणि पुढे सिनेसृष्टीत उशिरा पण दिमाखात त्यांचं पदार्पण झालं. जवळजवळ वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं, म्हणजेच 1970 प्रेम पुजारी या चित्रपटातून त्यांचा रुपेरी पडद्यावरचा खरा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला रेशमा और शेरा, निशांत, मंथन आणि भूमिका यांसारख्या समांतर चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर व्यावसायिक चित्रपटांमध्ये सुद्धा जेव्हा त्यांनी पाऊल ठेवलं तेव्हा त्यांनी खलनायकाची जुनी व्याख्याच बदलून टाकली. हम पांच, विधाता, शक्ती आणि कुली यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी साकारलेले खलनायक आजही प्रेक्षकांच्या मनावर थरका पुडून टाकतात. त्याचबरोबर मोगॅम्बो ते ठाकूर बलदेव सिंग अशी त्यांच्या अभिनयाची जी विविधता आहे यातूनच आपल्याला दिसून येते. श्रोते हो, अमरीश पुरी यांच्या अभिनयाची रेंज किती अथांग होती हे पाहायचं असेल तर आपल्याला त्यांच्या दोन भूमिकांची तुलना नक्कीच करावी लागेल. पहिली भूमिका म्हणजे मोगॅम्बो, एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूर, विक्षिप्त आणि सत्तेची हाव असलेल्या खलनायकाची ही भूमिका. अंगावर जरतारी कपडे, हातात काठी आणि चेहऱ्यावर क्रूर हास्य. मोगॅम्बोने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच घाबरवले आणि तितकंच मनोरंजनही केलं. तर अशीच दर्शवणारी एक ऑडिओ क्लिप आता आपण ऐकूयात.

0: खुश हुआ।
1: डागा तेजा, ये करोड़ों रुपया दूसरी तबाहियों और बर्बादियों के काम में लगाते रहो। हिंदुस्तान में ये तबाहियां, ये बर्बादियां, ये लूटमार, ये दंगे, ये फसाद, ये हंगामे, ये सब कुछ अगर इसी तरह चलता रहा तो वो दिन दूर नहीं जब मोगेम्बो का ख्वाब सच्चा हो जाएगा। कैप्टन जोरो,
2: बंबई के समुद्र तट पर हमें ऐसी जगह चाहिए जहां से जब चाहें, जितने चाहें हथियार हम हिंदुस्तान भेज सकें।
0: इंतजाम हो जाएगा।
1: जी बिल्कुल। जी हाँ।
0: मोगेम्बो खुश हुआ।
1: ना समझ और जाहिल हिंदुस्तानियों ने अपनी हिस्ट्री, अपने इतिहास से आज तक कुछ नहीं सीखा। जब जब वो आपस में लड़े हैं, बाहर से किसी ने आकर उन्हें अपना गुलाम बना लिया है, मगर वो आज भी आपस में लड़ रहे हैं। लड़ने दो, मजहब के नाम पर, जुबान के नाम पर, जात के नाम पर, उन्हें आपस में लड़ने के लिए जितने हथियार चाहिए मोगेम्बो देगा। और जब ये हिंदुस्तानी खुद अपने ही हाथों से अपने मुल्क की बुनियादें खोखली कर लेंगे, तब मैं अपना अगला कदम आगे उठाऊंगा और उस दिन सारा हिंदुस्तान मेरे कदमों में होगा और हर हिंदुस्तानी मेरा गुलाम। तब दुनिया पुकारेगी, हेल मोगेम्बो द किंग ऑफ इंडिया, हेल मोगेम्बो किंग ऑफ इंडिया,
3: हेल मोगेम्बो,
4: हेल मोगेम्बो,
3: हेल मोगेम्बो।
0: मोगेम्बो खुश हुआ।
5: मित्रांनो, मोगेम्बो प्रमाणेच दुसरी भूमिका म्हणजे ठाकूर बलदेव सिंग। ही भूमिका म्हणजे मोगेम्बोच्या उलट। DDLJ मधील सिमरनचे कडक शिस्तीचे पण आतून हळवे असणारे बाबूजी आठवा। लंडनमध्ये राहूनही आपल्या संस्कृतीची पाळेमुळे जपणारा, कबूतरांना दाणे घालणारा असा एक अस्सल भारतीय बाप त्यांनी असा साकारला की चित्रपटाच्या शेवटी जेव्हा ते म्हणतात जा सिमरन जा, जिले अपनी जिंदगी, तेव्हा प्रत्येक प्रेक्षकाचा डोळा ओलावल्याशिवाय राहणार नाही।
0: जा सिमरन जा, इस लड़के से ज्यादा प्यार तुझे और कोई नहीं कर सकता। जा बेटा जा, अपने राज के पास जा, जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी, जा बेटा जा।
5: मित्रांनो, बॉलिवूडमध्ये तर त्यांनी आपली छाप पाडलीच, पण अमरीशजींनी हॉलिवूडलाही आपली भुरळ पाडली। अमरीश पुरी यांची ख्याती केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती। जगातील महान दिग्दर्शक स्टीव्हन स्लिपबर्ग यांनी जेव्हा इंडियाना जॉन्स अँड द टेम्पल ऑफ धूम हा चित्रपट बनवला, तेव्हा त्यांनी मोला राम या मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी अमरीश पुरींची निवड केली। आणि स्टीव्हन स्लिपबर्ग यांची जर तुम्ही एक मुलाखत ऐकलीत तर त्या मुलाखतीत ते स्वतः म्हणले होते की अमरीश पुरी हे माझे आवडते खलनायक आणि त्यांच्यासारखा अभिनेता जगात होणे नाही। आणि मित्रांनो, यावर मला असं वाटतं की हा आपल्यासाठी आणि संपूर्ण भारतासाठीच एक अत्यंत अभिमानास्पद असा क्षण होता, कारण एक सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय माणूस जेव्हा पडद्यावर क्रूर भयानक वाटणारं व्यक्तिमत्व सादर करतात तेव्हाच त्यांच्या अभिनयाची खरी परीक्षा पाहिली जाते। आणि विशेष म्हणजे अमरीशजी हे वैयक्तिक आयुष्यात अत्यंत साधे, सुसंस्कृत, धार्मिक आणि वेळेचे पक्के होते। सेटवर सुद्धा ते नेहमी वेळेच्या आधी पोहोचत। आणि विशेष म्हणजे स्वतःची एवढी ख्याती असताना देखील नवीन कलाकारांना ते नेहमी मदत करत, तसंच प्रत्येक तंत्रज्ञाचा ते आदर करत। त्यामुळंच स्टीव्हन स्लिपबर्ग सुद्धा म्हणले होते की त्यांच्यासारखा अभिनेता जगात होणे नाही। आणि मित्रांनो, याच गोष्टीवर ऐकूयात एक सुंदर गाणं।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे युववाणी। तर मित्रांनो, आज आहे अमरीश पुरींचा वाढदिवस आणि आता आपण जाणून घेऊयात अमरीश पुरींचं मराठी रंगभूमीशी किती घट्ट नातं होतं। कारण मित्रांनो, सुरुवातीच्या काळात जेव्हा अमरीश पुरी मुंबईला आले होते, पण त्यांच्या कडक चेहऱ्यामुळं, त्यांच्या आवाजामुळं त्यांना नाकारण्यात आलं। पण यामुळं नाराज न होता

त्यांनी आपला मोर्चा रंगभूमीकडे वळवला आणि तेव्हाच त्यांनी मराठी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी पहिली भूमिका ही मराठी रंगभूमीवरच केली. त्यांनी प्रसिद्ध रंगकर्मी सत्यदेव दुबे यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली आणि याच दरम्यान मराठी रंगभूमीवर त्यांना पहिली महत्त्वाची भूमिका मिळाली. प्रख्यात लेखक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या आणि सत्यदेव दुबे यांनी दिग्दर्शित केलेल्या शांतता कोर्ट चालू आहे या कालजयी नाटकाच्या पहिल्या सादरीकरणात अमरीश पुरी यांना काम मिळालं आणि त्यांनी ते उत्तम प्रकारे केलं. मित्रांनो, एका अमराठी अभिनेत्याने मराठी नाटकातून आपल्या अभिनयाची पायाभरणी करावी हा त्यांच्या प्रवासातील एक सुवर्ण क्षण होता आणि या आपल्या मराठी रंगभूमीनेच त्यांच्यातील कसदार अभिनेत्याला पैलू पाडले आणि यामुळेच त्यांना पुढे जाऊन हिंदी सिनेसृष्टीत म्हणा किंवा हॉलिवूडमध्ये त्यांच्या अभिनयाची विविधता दाखवता आली. तर मित्रांनो, याच गोष्टीवर घेऊयात छोटासा ब्रेक आणि ऐकूयात एक सुंदर गाणं.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे युववाणी. आणि आता आपण ऐकूयात कार्यक्रमाचा उत्तरार्ध. मित्रांनो, 12 जानेवारी 2005 रोजी हा महान कलावंत आपल्यातून निघून गेला. आज ते आपल्यात नसले तरीसुद्धा त्यांनी साकारलेल्या शेकडो भूमिका, त्यांचे ते अजरामर संवाद आणि त्यांचा तो पहाडी आवाज आकाशवाणीच्या लहरींवरून आणि प्रेक्षकांच्या हृदयातून कधीही मिटू शकणार नाही. त्यामुळंच अमरीश पुरी म्हणजे केवळ एक अभिनेता नव्हते, तर ते अभिनयाची एक शाळा होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी परिवारातर्फे आणि कोट्यावधी रसिकांतर्फे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. श्रोते हो, या विशेष कार्यक्रमानंतर आता वेळ झालीये आपल्या निरोपाची. तर ऐकत रहा आपले आवडते केंद्र आकाशवाणी अहिल्यानगर. धन्यवाद.

श्रोते हो, तुम्हाला आजचा आमचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे आणि ईमेलद्वारे नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही आहोत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब यावर AIR अहिल्यानगर या नावाने. तर श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.

श्रोतेहो, आत्ताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीच्या युववाणी कार्यक्रमात ऐकलत अमरीश पुरी यांच्याविषयी. सूत्रसंचालन होतं तनया कुलकर्णी हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोतेहो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 24 जून 2026 विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मनके विकारतज्ज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 पर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 42 34 71 आणि 242 36 72. निवेदन संपलं. श्रोतेहो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून. सायंकाळचे 6 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कयामत चित्रपटातलं नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. स्वर आहे सोनू निगम आणि हेमा सरदेसाई यांचा. तत्पूर्वी घेऊयात जाहिरातीसाठी ही विश्रांती.
1: तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा.

0: मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, आपकी पसंद हा कार्यक्रम आज रात्री 9 वाजता जरूर ऐका आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजा चित्रपटातलं पुन्हा एकदा नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. स्वर आहे अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा.

0: सोनू निगम आणि हेमा सरदेसाई यांनी गायलेलं कयामत चित्रपटातील हे गीत होतं समीर यांचं. संगीतकार होते नदीम श्रवण.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत.

श्रोते हो अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नदीम श्रवण आणि चित्रपट होता राजा. श्रोते हो हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे विवाह चित्रपटातलं गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं आणि गायक आहेत बाबुल सुप्रिय आणि श्रेया घोषाल.

0: श्रोतेहो, विवाह चित्रपटासाठी हा स्वर होता बाबुल सुप्रियो आणि श्रेया घोषाल यांचा. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन.
1: श्रोतेहो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देवबर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 8:15, तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात चालबाज चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंदबक्षी यांचं गीत. गायलं आहे अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांनी.

श्रोत हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आपण ऐकलं अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं चालबाज चित्रपटातलं गीत. हे गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. कार्यक्रमात आता ऐकूया चमेली चित्रपटासाठी सुनिधी चौहान यांचा स्वर. गीतकार आहेत इरशाद कामिल आणि संगीतकार संदेश शांडिल्य.

0: श्रोते हो, सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं चमेली चित्रपटातलं हे गीत होतं इर्शाद कामिल यांचं. संगीतकार होते संदेश शांडिल्य. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूयात काही निवेदनं.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 55.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
3: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
3: संपर्क 232 29 29.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल

0: अस्थि रोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
1: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्र विकार या सारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
2: श्रोते हो, ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन। श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 24 जून 2026 विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारण आणि उपचार। आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मनके विकारतज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते। लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-36-72। निवेदन संपलं।
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा। भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत। शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर। संपर्क 89-999-84-165।
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
0: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा।
5: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
6: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
5: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
7: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
0: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही।
5: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील।
0: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा।
8: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात
7: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी,
5: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून। पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर। टपाल सूची क्रमांक 414-003।
8: आमचा ईमेल ID beautyroomahilyanagar@gmail.com।
0: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात माझी शाळा या विषयावर।
2: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका उद्यापासून नव्याने सुरू होणाऱ्या स्नेह संवाद हा कार्यक्रम 9:30। संकलन आणि निवेदन आहे भारती कुलकर्णी आणि प्राची शेकटकर यांचं। श्रोते हो, काही निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। आता सायंकाळचे 6:35 झाली आहेत। प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे सुजाता जपे। जाणून घेऊयात आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ज्योतिराम साळुंके यांनी सादर केलेलं भेदिक गीताबोध। 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून। सायंकाळी 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर। यात सुरुवातीला खरीप हंगामातील चारा पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड यांची मुलाखत। त्यानंतर याच कार्यक्रमात गट शेतीच्या माध्यमातून यशस्वी शेती व्यवसाय याविषयी मुक्काम पोस्ट देसवडे तालुका पारनेर इथल्या शीतल वाडेकर यांची मुलाखत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे। रात्री 8:15 ओळख कायद्याची हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करू। यात ॲडव्होकेट सुशीला चौधरी यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। रात्री 9:00 आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीचा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 9:30 गीतांजली धोंडीराम राजपूत यांनी सादर केलेलं प्रवचन आणि रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।

श्रोते हो, आता असे आहेत उद्या मंगळवार दिनांक 23 जून 2026 दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम. प्रसारण सभेला सुरुवात करू नेहमीप्रमाणे सकाळी 5:51. 6:05 मंगल प्रभात. दिनविशेष 6:25. चिंतन सकाळी 6:30. लेखन रोहिणी थिटे यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. कृषीवाणी हा कार्यक्रम सकाळी 6:40. यात स्टायलो हॅमाटा एक चारा पीक याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात HPV लसीकरण जनजागृती याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी दिलेली माहिती. त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात 6:50 पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक भागा वरखडे. 7:00 आजचा सुविचार. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:50 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही 8:15. 8:20 मिश्र संगीत. फिरस्ती हा कार्यक्रम 8:40. संकलन आणि निवेदन वंदना साबळे आणि अंजली बडवे यांचं. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल रात्री 8:15. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 कार्यक्रम स्नेहसंवाद माझी शाळा. निवेदन भारती कुलकर्णी आणि डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. सुगम संगीत सकाळी 9:45. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 कार्यक्रम साज संगीत. यात उद्या हार्मोनियम वाद्याविषयी. संकलन आणि निवेदन कोमल पाटील यांचं. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल रात्री 9:30. मराठी चित्रपट संगीत 11:00. 11:15 आपली गाणी. NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:28. दुपारी 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. निर्मिती आणि प्रसारण आहे मुंबई केंद्राचं. दुपारी 1 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. उद्याचा विषय डिजिटल डेटॉक्स. सूत्रसंचालक तन्वी पारेकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. मराठी चित्रपट संगीत 6:00. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात कमलबाई आठवले आणि सहकारी यांनी सादर केलेल्या लावण्या आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 किसानवाणी हा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम. यात सुरुवातीला जमीन आरोग्यासाठी सेंद्रिय कर्बाचे महत्त्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाच्या वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर शुभांगी कदम यांची मुलाखत. त्यानंतर खरीप हंगामातील चारा पिकांचे व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप लांडगे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. सुगम संगीत 8:35. रात्री 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीचा मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड आणि रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर प्रसारित होतील सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली.

0: पहिला नगर,
1: फोन नंबर 0241 235 35 15,
0: मोबाईल 960 44 988 36।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
3: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात। लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे। अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे। संपर्क 73 85 36 20 12।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
4: श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात ज्योतिराम साळुंके यांनी सादर केलेलं भिदिक गीताबोध।

श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात ज्योतिराम साळुंके यांनी सादर केलेलं भेदिक गीताबोध आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं गीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोतेहो प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभा

सभागृहांसमोर सादर झाल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015 कोटी 42 लाख, नगर विकास विभागाच्या 15,152 कोटी 43 लाख, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760 कोटी 48 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि

0: आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1ही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
0: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली. याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे, ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र

0: सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा कोल्हापूर सांगली पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई ठाणे पालघर कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला अमरावती भंडारा गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, सर्वोच्च उच्च जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाइन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक गौरी शंकर घाळे.
1: वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.

0: यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगर विकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग ऊर्जा कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजनं आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना 770 कोटी, अमृत अभियानांतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आलेत. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भाग भांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागांतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप यंत्रमाग वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीज दर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभागांचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रिकग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी आमदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलाल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेतलिया, उषादेवी जगदाळे, शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलत. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेशी प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला.

0: निर्वाचित सदस्यांमध्ये डॉक्टर नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कळू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, जिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथुजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 पेक्षा जास्त कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भाग भांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेश कुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोक प्रस्ताव मांडला.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलत. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळ
1: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. ऐकूया शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी अक्षता अन्नदाते
1: आणि मी संतोष मते आपलं स्वागत करतो.
0: आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ, शक्य 1948 म्हणजेच 22 जून 2026. सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडनं प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील हवामान अंशतः ढगाळ राहील. तर हा होता हवामानाचा अंदाज.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आता खरीप हंगाम सुरू झाला आहे आणि या हंगामात पशुधनासाठी वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी चारा पिकांची लागवड खूप महत्त्वाची ठरते. ज्वारी, मका, बाजरी, गवती चारा अशी पिकं कमी कालावधीत भरघोस उत्पादन देतात. योग्य जातींची निवड, संतुलित खत व्यवस्थापन आणि वेळेवर सिंचन दिलं की दर्जेदार आणि पौष्टिक चारा मिळतो. चारा पिकांचं नियोजन केलं तर पशुपालनाचा खर्च कमी होऊन दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. चला तर ऐकूयात खरीप हंगामातील चारा पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या मुलाखतीतून आपण खरीप हंगामातील चारा पिकांचं लागवड तंत्रज्ञान जाणून घेणार आहोत, याविषयीचं मार्गदर्शन घेणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड सरांकडून. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: सर, दूध उत्पादक शेतकरी आपल्या जिल्ह्यात भरपूर आहेत, त्याचबरोबर शेळी पालन, मेंढी पालन व्यवसायसुद्धा आपल्या भागामध्ये भरपूर प्रमाणात होतो आणि या दृष्टीने खरीप हंगामामध्ये चारा पिकांची लागवड आणि व्यवस्थापन आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यंत गरजेचं आहे. एकूणच चारा पिकांची लागवड करताना मग शेतकरी बांधवांनी कोणत्या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे, त्यासाठी मग जमीन, हवामान या दृष्टीने काय विचार करणं गरजेचं आहे, काय सांगाल?
2: पश्चिम महाराष्ट्रामध्ये पशुपालन व दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक जोडधंदा म्हणून घेतला जातो. आपल्या देशातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान यामुळे दूध, अंडी व मांस या बाबीची मागणी सातत्याने वाढत आहे. दुग्ध व्यवसायात जे आपण उत्पादन मिळवतो आपण त्यासाठी जो पशु निवडतो तो आनुवंशिकतेवर आधारित निवडला पाहिजे. तसेच त्याला संतुलित आहार दिला तर आपल्याला दुधाचं उत्पादन किंवा मांसाचं उत्पादन चांगल्या प्रकारे मिळू शकते. तर वरील बाबीचा विचार केला तर 400 किलो वजन जर असेल एखाद्या जनावराचं, आपण सर्वसाधारण धरूया, त्यासाठी 20 ते 25 किलो हिरवा चारा, 5 ते 6 किलो कोरडा चारा आणि हिरव्या चाऱ्यामध्ये एक दल आणि द्विदल याचं प्रमाण असलं पाहिजे आणि त्याचबरोबर 1.5 ते 2 किलो खुराक दिला पाहिजे आणि त्या खुराकामध्ये 30 ते 40 ग्रॅम खनिज मिश्रण दिलं पाहिजे आणि जनावरांना त्याच्या वजनानुसार किंवा पाणी वेळेवर दिलं पाहिजे. महत्त्वाचं असतं पाण्याचं प्रमाण, 3 ते 4 वेळेस हे पाणी त्यांना पिण्यासाठी दिलं पाहिजे.
1: नक्की सर. सर्वसाधारणपणे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या चारा पिकांची लागवड केली जाते, काय सांगाल सर?
2: तर खरीप हंगामामध्ये एक दल पिकांचा विचार केला तर मका, नंतर ज्वारी आणि बाजरी आणि द्विदल पिकांचा विचार केला तर चवळी हे प्रामुख्याने घेतले जातात. त्याचबरोबर संकरित नेपियर म्हणूनसुद्धा मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यामध्ये सध्या त्याचं प्रमाण वाढत आहे.
1: नक्की सर. मग खरीप हंगामी चारा पिकांसाठी जमीन कशा पद्धतीने निवडावी, जमीन निवडताना नेमके कोणते निकष पाळावेत?
2: तर जमीनचा आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे ह्या सर्व पीक हे कमी कालावधीत येणारे पिकं असल्यामुळं 70 ते 80 दिवसामध्ये काढण्यात येतात, त्यामुळं आपण चांगली जमीन, सुपीक व मध्यम प्रमाणाची जमीन, निचरायुक्त जमीन निवडावी. या जमिनीमध्ये एक चांगल्या प्रकारे खोल नांगरट करून त्यानंतर 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि पूर्व मशागतीच्या वेळेसच ते 5 ते 10 टन शेणखत हे दिलं गेलं पाहिजे.
1: नक्की सर. चारा पिकांच्या लागवडीच्या वेळा काही पाळणं गरजेचं आहे का? कोणता नेमका हवामान कोणतं असणं योग्य आहे, काय सांगाल?
2: ही सर्वसाधारण पिके हे मका, ज्वारी, बाजरी आणि चवळी हे खरीप हंगामात घेतात, त्यामुळं जूनमध्ये हे घेतली गेली पाहिजे. जून ते जुलै महिना हा पेरणीचा कालावधी असला पाहिजे आणि मका, ज्वारी आणि चवळी हे बागायती असतात, पण बाजरी आपण जनरली पावसाच्या पाण्यावर घेतो, त्यामुळं त्याचा कालावधी ज्यावेळेस पाऊस पडल्यानंतर 1 ते 12 दिवसांनी बाजरीची पेरणी करावी.
1: नक्की सर. विद्यापीठ अनेक सुधारित वाणांची दरवर्षी शिफारस करत असतं, विविध वाण चारा पिकांमध्ये

0: विद्यापीठाने प्रसारित केलेले आहेत. नवीन कोणते वाण शेतकरी बांधवांसाठी शिफारशीत आहेत का? खरीप हंगामातल्या चारा पिकांची लागवड करताना नेमके कोणत्या वाणांची निवड शेतकरी बंधू करू शकतील, काय सांगाल?
1: तर मका पिकाचा विचार केला तर मकामध्ये विद्यापीठाने प्रसारित केलेली आफ्रिकन टॉल आहे, गंगा सफेद आहे, विजय आहे, मांजरी कंपोजिट आहे, परंतु प्रायव्हेट कंपनीचे बियाणेसुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारात मिळतात. नंतर ज्वारीचा विचार केला तर फुले अमृता, फुले गोधन आणि रुचरा या जाती विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत. आणि बाजरीचा विचार केला तर बाजरीमध्ये जायंट बाजरा म्हणून विद्यापीठाने केलेली आहे आणि खूप वर्षापासून ती जात आहे. आणि चवळी ह्या पिकाचा विचार केला तर श्वेता EC 4216 आणि बुंदेल लोबिया या वाणाची शिफारस आहे.
0: नक्की सर, जसं आपण पिकांमध्ये उत्पादनाच्या पिकांमध्ये अंतराची शिफारस विद्यापीठाने केली असती, तशी अंतराची शिफारस काही चारा पिकांमध्ये विद्यापीठाची आहे का? असेल तर मग अंतर किती राखणं गरजेचं आहे, काय सांगाल?
1: अंतरचा विचार केला तर हे चाऱ्यासाठी असल्यामुळे मका, ज्वारी आणि बाजरी आणि चवळी 30 सेंटीमीटर अंतरावर याची पेरणी करावी, परंतु मकासाठी 75 किलो हेक्टरी बियाणे वापरावे, तसेच ज्वारीसाठी 40 किलो वापरावे आणि बाजरीसाठी 10 किलो आणि चवळी या पिकाचं 40 किलो बियाणं वापरावं.
0: लागवडीच्या बरोबरच रासायनिक खतांच्या व्यवस्थापनसुद्धा चारा पिकांसाठी काही गरजेचं आहे का? आणि मग खत व्यवस्थापन कशा पद्धतीने याचं करावं, काय सांगाल?
1: प्रत्येक पिकांचं खताची मात्रा ही वेगवेगळी आहे, ती गरज पण वेगवेगळी असते. ते मका या पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालास लागतं. आणि पेरणीच्या वेळी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास पेरणीच्या वेळी व उर्वरित 50 किलो हे दुसरा हप्ता म्हणून पेरणीनंतर 1 महिन्याने द्यावे. तर ज्वारीचा विचार केला ज्वारीसाठीसुद्धा 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालास द्यावे लागते. 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास हे पेरणीच्या वेळी व 50 किलो नत्र हे पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावे. आणि बाजरीचा विचार केला तर 90 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 30 किलो पालास द्यावे लागते. त्यापैकी 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 30 किलो पालास हे पेरणीच्या वेळी व उर्वरित 45 किलो नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावे. परंतु चवळी हा पीक द्विदल असल्यामुळे याला खताची मात्रा थोडी कमी असते. चवळी या पिकास 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद हे पेरणीवेळी द्यावे लागते.
0: पाणी व्यवस्थापन, आता ही खरीपातलीच पिकं असल्यामुळं साधारण पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत काय लक्ष देण्याची गरज आहे, काय सांगाल?
1: खरीप हंगामामधील पिकं असल्यामुळे आपण पाणी व्यवस्थापन हे समजा पावसाची 10 ते 15 दिवस उघडीक झाली तर प्रत्येक खरीप हंगामामधील पिकं असल्यामुळे 10 ते 15 दिवसांनी आपण पाणी देणं गरजेचं असतं. परंतु पाऊस जर आला तर फक्त कालावधी मागेपुढे करावा.
0: सर्वसाधारणपणे आता पीक निहाय आपण याच्यामध्ये उत्पादन शेतकरी बांधव किती मिळवू शकतात, तर उत्पादनाच्या बाबतीत काय सांगाल?
1: उत्पादनाचा विचार केला तर मका, बाजरी आणि ज्वारी हे प्रति हेक्टरी 400 ते 500 क्विंटलपर्यंत त्याचं उत्पादन किंवा त्याच्यापेक्षा चांगलं जर केलं तर 600 क्विंटलपर्यंत उत्पादन हमखास मिळतं. फक्त चवळीचं उत्पादन हे 250 ते 300 क्विंटलपर्यंत हमखास मिळतं. चवळी ह्या पिकामध्ये 17 ते 18% प्रथिने असतात, पण ज्वारी, बाजरी आणि मका या पिकामध्ये 9 ते 10% प्रथिनांचं प्रमाण असते.
0: कुणाच जाता जाता शेतकरी बंधूंना खरीप हंगामातील चारा पिकांच्या विषयी आपल्या शब्दात आपण काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल?
1: तर आपल्या गरजेनुसार सर्वसाधारणपणे ह्या पिकांमध्ये या पिकांचं बियाणं हे कमी प्रमाणात विद्यापीठात उपलब्ध असतं. आणि उपलब्ध बियाणामधून आपण जे क्षेत्र पेरलेलं आहे, उदाहरणार्थ आपण 1 एकर जर पेरलं असेल तर 1/4 क्षेत्रामधून आपण बियाणं मिळवावं आणि तेच बियाणं परत परत वापरलं तरी चालतंय.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण खरीप हंगामातल्या चारा पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी जाणून घेतलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड सरांकडून. सरांकडून जर तुम्हाला काही आणखीन मार्गदर्शन हवं असेल, काही सल्ला घ्यायचा असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 84 59 86 73 44. पुन्हा एकदा 84 59 86 73 44. सरज, आकाशवाणीच्या माध्यमातून आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.

0: धन्यवाद।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण खरीप हंगामातील चारा पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत। ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती। यानंतर आनंद घेऊया एका गीताचा।

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या स्पर्धात्मक काळात लहान आणि अल्पभूधारक शेतकरी बंधू भगिनींसाठी गट शेती हा एक प्रभावी पर्याय ठरत आहे. एकत्रित नियोजन, सामायिक यंत्रसामग्रीचा वापर, कमी उत्पादन खर्च आणि चांगली बाजारपेठ यामुळे गट शेतीतून अधिक नफा मिळवता येतो. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शासकीय योजनांचा लाभ घेणंही सोपं होतं. सामूहिक प्रयत्नांच्या बळावर गट शेती यशस्वी आणि शाश्वत शेती व्यवसायाचा मार्ग नक्कीच खुला करते. याच विषयी अधिक जाणून घेऊया आपल्या पुढच्या मुलाखतीमधनं. ऐकूयात गट शेतीच्या माध्यमातून यशस्वी शेती व्यवसाय याविषयी. मुक्काम पोस्ट देसवडे, तालुका पारनेर इथल्या प्रगतशील शेतकरी भगिनी शीतल वाडेकर यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना खऱ्या अर्थानं येऊ घातलेल्या आहेत आणि या संकल्पनांचा खरा उपयोग आपले शेतकरी बांधव देखील करताना आपण पाहतोय. गटशेती ही अशीच एक संकल्पना गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये रुजू होताना आपण पाहतोय. खरं तर गटशेतीच्या माध्यमातून आपल्या अनेक शेतकरी बांधवांनी, आपल्या अनेक शेतकरी भगिनींनी आपल्या या शेतीमधून अधिकचं उत्पादन कसं मिळेल या दृष्टीनं अगदी यशस्वी असे प्रयत्न केलेले आहेत. आज आपण ही गटशेती म्हणजे काय आणि या गटशेतीच्या माध्यमातून आपल्याला काय खरं तर त्याचे फायदे मिळतात हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी आहेत मुक्काम पोस्ट देसवडे, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणच्या प्रगतशील शेतकरी भगिनी शीतल अजित वाडेकर. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार सर.
1: शीतल मॅडम, खरं तर गटशेती आपण सुरू केलेली आहे, मात्र ही गटशेती काय आहे, याची सुरुवात कशी झाली हे आपण शेतकरी बांधवांना सांगणारच आहोत. मात्र आपली खरं तर जी पारिवारिक किंवा परिवाराची जी पार्श्वभूमी आहे, आपलं वैयक्तिक शिक्षण असेल, किंवा या शेतीकडे आपण कधीपासून वळालात, कधीपासून याची सुरुवात केली, ते आपण सुरुवातीला सांगूया.
2: माझं 20 मे 2017 लग्न झालं आणि लग्नानंतर म्हणजे कुटुंबाचा व्यवसाय शेतीच होता आणि म्हणजे मला शेतकरी कुटुंबात दिल्यामुळे शेती करणं गरजेचंच होतं. तर शेतीला सुरुवात मी तेव्हा लग्न झाल्यानंतरच केली. आणि माझं शिक्षण म्हणायचं झालं तर मी BCA झालेलं आहे माझं आणि मी एक म्हणजे नॅशनल लेवलला कुस्ती खेळलेले खेळाडू पण आहे आणि मी PRDC परेड पण केली आहे 2013.
1: नक्कीच. गटशेती ही जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे याविषयी सांगूया.
2: गटशेती म्हणजेच एकट्या दुकट्याने जी शेती करतो आपण, तर ती करताना आपल्याला भरपूर म्हणजे रावणाच्या 10 तोंडांसारखेच एकामागून एक येणारे प्रश्न असतात. म्हणजे खुरपणीचा प्रश्न असेल, नांगरणीचा प्रश्न असेल, किंवा आपल्याला शेतीसाठी लागणारी जी निविष्ठा आहे त्याचा प्रश्न असेल, किंवा आपण बियाणं घेतो ते तसंच टाकून देत जमिनीत पेरून देतो, ते उगवतंय किती, त्या म्हणजे किती उगवत नाही हे माहीत नसतं. आपण बियाणं आणायचं, लागवड करून द्यायची,

0: आणि म्हणजे प्रश्न हे उभेच असतात समोर, तर त्या प्रश्नांवरती काहीतरी पर्याय म्हणून, म्हणजेच सपोज आपण बियाणं खरेदी केलं आणि त्या बियाणाची उगवण क्षमता आपण सपोज एकत्र शेती करत असेल तर ती चेक करतो आणि त्याच्यानंतर त्याची लागवड करतो.
1: बरोबर.
0: गट शेती म्हणजेच आम्ही म्हणजे एकट्याने शेती न करता सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या प्रश्नांवरती मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन केलेली शेती म्हणजेच गट शेती.
1: बरं, आता गट शेती म्हणजे काय हे आपण सांगितलं. ही जी गट शेती आहे ती आपण नेमकी कधी सुरू केली आणि ही सुरू करत असताना याची सुरुवात कशा स्वरूपाने झाली?
0: आम्ही म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेती करीत होतो, पण पाणी फाउंडेशन फार्मर कप जी स्पर्धा आहे त्याच्या निमित्ताने मला दौंड येथे प्रशिक्षण घेण्याची एक संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत करत आम्ही गट शेतीला सुरुवात केली. म्हणजे प्रशिक्षणासाठी मी एकटेच गेले होते, प्रशिक्षण घेतलं, पण प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर त्या प्रशिक्षणाचा उपयोग नक्कीच आपल्या जीवनात झाला पाहिजे आणि तो माझ्यापुरताच मर्यादित न राहता सर्वांना त्याचा फायदा कसा होईल ह्या दृष्टीने विचार करत करत गट शेती करायचीच असा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आणि सुरुवात ही छोट्या पासून झाली आणि आज छान सुरुवात त्याची झालेली आहे.
1: बरं,
0: म्हणजे एक दीड वर्षापूर्वी पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंग नंतरच गावात आल्यानंतर आम्ही वेगवेगळी पिकं घ्यायचो, पण वेगवेगळ्या पिकांसाठी आम्हाला जवळच बाजारपेठ उपलब्ध होईल असं नव्हतं, तर मग बाजारपेठेचा हा प्रश्न होता, पुन्हा बाजारभावाचा प्रश्न असतो नेहमीच, तर मग ह्या प्रश्नांवरती मात करण्यासाठी एकच पीक निवडायचं आणि त्याची लागवड केल्यानंतर त्याच्यातूनच उत्पन्न जास्त घ्यायचं.
1: आता ही गटशेती नेमकी आपण कधी केली, त्याची सुरुवात कशी झाली हे आपण सांगितलं. आता ह्या गटशेतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण इतर महिला भगिनींना आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यायला निघाला असाल, त्यावेळेस इतर महिला भगिनींना आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत किंवा जे काही आपण ठरवलेलं आहे ते त्यांच्या गळी उतरवणं किंवा त्यांना ते समजून सांगणं हे देखील थोडं जिकरीचं असतं, तर हा सगळा मेळ आपण कसा बसवला?
0: म्हणजे महिलेपर्यंत जायचं म्हटल्यावरती आधी पुरुषांच्याच प्रश्नांना सामोरं जावं लागतं आणि पुरुषांच्या प्रश्नांना सामोरं जाणं म्हणजे फारच कठीण काम आहे, तर त्या महिलेपर्यंत जी माहिती आहे ती पोहोचवली, परंतु पुरुषांचा म्हणजे सहभाग हा फारसा काही नव्हता. नंतर ज्यावेळेस एखाद्या गोष्टीत फायदा होतो त्यानंतर ते पुरुषही ती गोष्ट करायला तयार होतात, तर असंच काही बऱ्याचदा होतं.
1: बरं, आता महिलांशी जुळवून घेत असताना खरं तर आपली लग्नापूर्वीची जर पार्श्वभूमी पाहिली तर आपण एक उत्तम खेळाडू होता, कुस्तीपटू म्हणून आपण नावलौकिक त्या ठिकाणी मिळवलेला होता, तर या खेळाचा आणि त्या कलागुणांचा उपयोग आपण कृषी क्षेत्रामध्ये किंवा इतर संघटन कौशल्य साधत असताना कसा झाला त्याविषयी आपण थोडक्यात सांगूया.
0: मी लग्नापूर्वी कुस्ती खेळत होते आणि त्याच्यात तच मी कॉलेजला असताना म्हणजे NCC pre-RDC परेड केली होती 2013 राजपथवरती. तर त्याचा फायदा म्हणजे जसं की NCC कॅडेट असेल तर बी पंक्चुअल आणि ओबे विथ स्माईल, तर त्याच प्रमाणे आम्ही संघटन कौशल्य होतं, कोऑर्डिनेशन असेल तर ते जुळून घेण्याची क्षमता ही चांगल्या प्रकारची होती.
1: मग थोडासा कुस्तीपटू असल्यामुळे आपला दरारा देखील त्या महिला भगिनींवरती जाणवत असेल किंवा तुमचा शब्द त्या मोडत असताना नक्कीच विचार देखील करत असतील, असे काही गमतीचे अनुभव?
0: गमतीचे अनुभव म्हणजे आम्ही गट शेतीत काम करत असताना सपोज एखादी मीटिंग असेल किंवा एखादीच्या शेतावरती काम करायला जायचे तर काही जर अडचण आली तर एखादीला उशीर होतो, पण ती उशीर जरी झाला तरी आपली काही जी दंड असेल तो 10-20-50 रुपये तो घेऊन येणार आणि दुपारच्या जेवणाच्या वेळी त्याचा नाश्त्यासाठी उपयोग होतो त्या पैशांचा.
1: म्हणजे कुठेतरी आपण जे काम करतोय त्याला शिस्त देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या माध्यमातून ते चांगल्यापैकी साधत आहे. मॅडम, आता आपण ज्या भागामध्ये काम करताय, ज्या गावामध्ये आपण काम करताय किंवा आपल्या गटाच्या माध्यमातून ज्या पिकांवरती किंवा ज्या प्रमुख पिकांवरती काम होतंय अशी कोणकोणती पिकं आपण गेल्या काही दिवसांमध्ये घेत आहे?
0: आम्ही प्रामुख्यानं कांदा आणि कापूस या पिकांवरतीच काम करतोय सध्या.
1: साधारणतः गटशेती जी आपण सुरू केली, ज्या पद्धतीने आपण कांदा आणि कापूस या पिकांची त्या ठिकाणी लागवड करताय, तर ही सगळी गोष्ट करत असताना इतर महिलांचा किंवा आपल्या गटामधील ज्या महिला आहेत त्यांचा प्रतिसाद या सगळ्याकडे कसा असतो, त्याला किती उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत असतो?
0: गटात जेवढ्या महिला आहेत, म्हणजे आमच्या गटात सध्या 14 महिला होत्या आणि आता ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय ती पद्धत बघता गावातील भरपूर आणि परिसरातील म्हणजे गावाच्या बाहेरही भरपूर महिला उत्सुक आहेत गट शेतीसाठी, कारण गट

0: शेतीमुळे त्यांचा मजुरीचा प्रश्न पाहायला मिळतोय. कारण आज बघायला गेलं तर एक मजूर 400 रुपये रोज त्याला असतो मजुराला, 11 वाजता येतो आणि 6 वाजता तो घरी निघून जातो. तर हा पहिला मजुरीचा प्रश्न मिटतो. आणि गट शेतीच्या माध्यमातून आपण नवनवीन प्रयोग करत असतो, त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वनस्पतींच्या पाल्यांपासून दशपर्णी अर्क तयार केला आणि त्या दशपर्णी अर्कचा उपयोग आम्ही कीटकनाशकाची फवारणी म्हणून झाला. तर जो रासायनिकचा फवारणी आपण एका पिकाला घ्यायची, पहिली एक फवारणीसाठी आपल्याला 2-3 हजार रुपये खर्च येतो. तर हे पाले आपल्या अवतीभोवती पडून असतात आणि याचा उपयोग करून जो दशपर्णी अर्क तयार केलाय म्हणजे तो विनामूल्याचा आहे आणि त्याचा उपयोग छानसा झाल्यामुळं म्हणजे प्रतिसाद खूप चांगला येतोय.
1: नक्कीच, म्हणजे गट शेतीच्या माध्यमातून आगामी काही दिवसांमध्ये आपण खर तर सेंद्रिय शेती देखील निश्चितपणे करू शकाल. मॅडम, आता गट शेती करत असताना आपल्याला काही प्रक्रिया उद्योग देखील करता येणं शक्य असतं, तर त्या दृष्टिकोनातून आपण काही नियोजन केलंय का किंवा तसं काही आपला उपक्रम आहे का?
0: हो आहे, आम्ही थोड्याच दिवसात फार्मा प्रोड्युसर कंपनी सुरू करतोय. म्हणजे जेणेकरून आमचा कांदा जो आहे आता सध्या, तर कांद्याला चढता भाव असतो, कधी कधी अचानक शासन निर्णयांमुळे कांद्याचे भाव पडले जातात. तर आमचा कांदा आम्ही व्यापाऱ्याला म्हणजे असेल त्या भावात देऊन टाकतो, तो आमचा पूर्णतः लॉस होतो. कांद्याला विक्रमी भाव भेटला पाहिजे ही त्यामागची ध्येय धोरणं आहेत आणि फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांचा कांदा साठवू शकतो, म्हणजे ज्यावेळेस रेट वाढतील त्यानंतर तो विकला जाऊ शकतो.
1: नक्कीच. आता आपण ज्यावेळेस गावामध्ये काम करताय, तर पुरुष मंडळी असेल किंवा समाजातील वेगवेगळे घटक असतील, ते या सगळ्या कामाला कशा पद्धतीने पाहतात किंवा त्यांच्या प्रतिक्रिया कशा स्वरूपाच्या असतात आणि त्याचा परिणाम आपल्या कामावरती कसा होतो?
0: म्हणजे कामावरती वेगवेगळ्या पद्धतीचा परिणाम होतच असतो. कारण एखादा माणूस रस्त्याने चालला तर लोकांच्या बघायच्या नजराही वेगळ्या असतात. आता सपोज एकदा रस्त्याने चालल्यावरती हा असाच चालला तसाच चालला असे टोमणे टवाळक्या लोक करतच असतात, परंतु त्यांच्याकडे लक्ष न देता आपलं काम जसं आहे तसं सातत्यानं सुरू ठेवणं गरजेचं असतं.
1: बरं, आता ही गट शेती करत असताना ज्या महिलांना आपण खऱ्या अर्थानं यामध्ये सामावून घेतलंय, अशा महिलांची एकूण संख्या किती आहे आणि त्यांच्या कुटुंबावरती किंवा त्यांच्या शेती करण्यामध्ये कसा बदल झालेला आहे आपल्याला काय वाटतंय?
0: म्हणजे त्यांची एकूण संख्या 14 आहे, 14 महिला होत्या आणि म्हणजे त्यांच्या पुरुष सोबत घेऊन त्यांनी प्रत्येक गोष्टीत सहभागी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार हा लागलेला आहे.
1: नक्कीच,
0: त्यांचं कमी खर्चात उत्पन्न वाढलंय.
1: बरं, आता आपण जी गट शेती करतायत त्या गट शेतीला आपण पुढे घेऊन जात असताना आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्याची प्रात्यक्षिक देणं असेल किंवा वेगवेगळे मेळावे असतात किंवा शेती संदर्भातले वेगवेगळे कार्यक्रम असतात, तर हे सगळं आपण इतर शेतकरी बांधवांना किंवा इतर शेतकरी भगिनींना हे सांगण्यासाठी किंवा त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी आपण काय पुढचे ध्येय धरणं ठेवलेले आहेत त्याविषयी सांगूया.
0: म्हणजे आम्ही आमच्या माध्यमातून फार्मा प्रोड्युसर कंपनी सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनीला भेट दिली होती, तर त्यांचं काम पाहिलं. त्याच्यानंतर बचत गट आमच्या म्हणजे गावातच जो 27-28 बचत गट आहेत, तर आमचा जो पारनेर तालुका आहे पारनेर तालुक्यात जेवढे काही बचत गट आहे यांचा एक म्हणजे दरवर्षी स्नेह मेळावे वगैरे कार्यक्रम होतच असतात, त्यांच्या माध्यमातूनही आम्ही गट शेतीचं वार पसरवण्याचं काम सातत्यानं सुरू ठेवणार आहोत. आणि आकाशवाणी केंद्रावर जे कार्यक्रम ऐकत असतील त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे आणि गट शेतीला सुरुवात करायला काहीच हरकत नाही आणि केली पाहिजे त्यांनी.
1: नक्कीच. आता शीतल मॅडम, खर तर कार्यक्रमाच्या अगदी शेवटीला आपण इतर महिला भगिनींसाठी काय संदेश द्याल, काय त्यांना आपण सांगाल?
0: शेती म्हणजे वाढवली पाहिजे आणि शेतीत असं वाटत असेल महिलांना की शेतीत काहीच तथ्य नाही, तर एक दिवस जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि शेतीकडं आपण एक व्यवसाय म्हणून पाहिलं पाहिजे. आपण नोकरी करतो, नोकरीतही आपल्याला म्हणजे दुसऱ्याचं गुलाम होऊन राहावं लागतं, तर शेतीत आपल्याला गुलाम होऊन नाही मालक होऊन राहता येईल, हाच संदेश असेल माझा.
1: नक्कीच. आता एखाद्या महिला भगिनीला हा कार्यक्रम ऐकून आपण देखील गट शेती करावी असं वाटत असेल, तर थोडंसं आपल्याशी बोलावं वाटत असेल किंवा आपल्याला काही प्रश्न विचारून मग ही आपण गट शेती करायची असेल, तर त्यासाठी आपण आपला मोबाईल नंबर त्यांना सांगूया.
0: माझा मोबाईल नंबर आहे 70-20-81-82-83.
1: नक्कीच. शेतकरी बंधू भगिनींनो, गट शेतीच्या माध्यमातून यशस्वी शेती व्यवसाय याविषयी आज आपण जाणून घेतलेला आहे. आपल्यासोबत होत्या मुक्काम पोस्ट देसवडे, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणच्या प्रगतशील शेतकरी भगिनी शीतल अजित वाडेकर मॅडमने आपल्याला

0: मोबाईल नंबर सांगितलेलाच आहे, मात्र पुन्हा आपण हा मोबाईल नंबर ऐका. मोबाईल नंबर आहे 70 20 81 82 83. या संपर्क क्रमांकावर आपण जर संपर्क साधला तर आपल्याला गटशेतीच्या माध्यमातून आपली शेती जी आहे ती यशस्वी कशी करता येईल याविषयी सविस्तर जाणून घेऊ शकाल. मॅडम, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी आपल्या आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण गटशेतीच्या माध्यमातून यशस्वी शेती व्यवसाय याविषयी मुक्काम पोस्ट देसवडे तालुका पारनेर इथल्या प्रगतशील शेतकरी भगिनी शीतल वाडेकर यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा. आपण आम्हाला मेलद्वारेही कळवू शकता. मेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. तसंच पत्रही पाठवू शकता. पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता आहे किसानवाणी, कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावीडी रोड, अहिल्यानगर. पिनकोड आहे 414003. तर आम्ही तुमच्या अभिप्रायाची वाट बघतो आहोत.
1: तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे.
3: मी संतोष मते
1: आणि मी अक्षता अन्नदाते
3: आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: श्रोते हो, आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे. श्रोते हो, आता रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूयात काही निवेदनं.
1: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ. यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
3: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
4: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
5: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
5: रेटिनाचं ऑपरेशन, लेजर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
4: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
6: प्लॅटफॉर्म नंबर 2
7: चलने वाली
8: सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों. ताई, तुला नहीं हला मोबाइल चार्ज करायचा होता.
7: तुझं डोकं चार्ज कर.
8: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
7: पाहिलंस
8: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
7: बुद्धू सुधर जरा.
8: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
9: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
10: काय झालं?
11: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखत आहेत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
10: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
11: हो ना,
10: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
11: कुठे भेटतील त्या?
10: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक.

0: कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
1: आणि फोन नंबर
0: 9372 99 39.
1: 9372 99 39.
0: दादा
2: श्रोते हो, एक निवेदन. आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 25-28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी.

0: थेरपीसह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
2: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
5: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
4: 02-241-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
6: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
7: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
6: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
7: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
6: आणि महत्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा,
7: कारण तात्पुरत्या प्रसिद्धीपेक्षा कायमचं अपंगत्व हे खूप त्रासदायक आहे.
8: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 47 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

0: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
1: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत, आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
1: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगढ जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदी जिल्ह्यातल्या प्रत्येकी 1 समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराय इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित 1 मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलले आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी CBSEच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका

0: मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या मूळ गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजिलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीनबरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टार्मर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सॲपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपोर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं प्रसारण सभेत पुन्हा स्वागत आहे. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओळख कायद्याची थोड्याच वेळात.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: सरकारी निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
4: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
3: त्यासाठी काय करायचं?
4: संपर्क साधायचा.
3: कुठे?
4: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242-76-20.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोते, ओळख कायद्याची कार्यक्रमात ऐकूयात ऍडव्होकेट सुशीला चौधरी यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत.
5: श्रोतेहो नमस्कार. आणि आजच्या ओळख कायद्याची या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोतेहो, दरवेळी या कार्यक्रमात आपण कायद्याविषयी माहिती घेत असतो आणि नवीन कायद्याची ओळख या मार्फत करून घेत असतो. आणि आज या कार्यक्रमात आपण आई वडिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 या कायद्याविषयी जाणून घेणार आहोत. आपण आजूबाजूला बघतो की खेड्यामध्ये रोजगारासाठी किंवा नोकऱ्यांसाठी तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये शहराकडे वळू लागलेला आहे आणि यामुळे

0: जे काही एकत्र कुटुंब पद्धती होती ती आता विभक्त कुटुंब पद्धती अशी झालेली आहे, आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर ओघानेच पडतो आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा ज्येष्ठ नागरिकांचं जे काही पालन पोषण आहे, त्यांचा निर्वाह आहे, यामध्ये अनेक अडचणी या निर्माण होत आहेत. आणि त्यामुळं या अडचणींना सामोरं कसं जावं आणि यासाठी आपल्याला कायद्याची मदत कशी घेता येईल या संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ॲडव्होकेट सुशीला चौधरी मॅडम. मॅडम, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. हा जो काही कायदा आहे की आई वडिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह आणि कल्याण अधिनियम 2007, तर हा कायदा नेमका काय आहे त्याविषयी काय सांगाल?
1: थोडक्यात मी असं सांगते की स्वतः ओल्या जागेवर झोपून कोरड्या जागेवर बाळाला झोपवणारी आई घराघरात पाहायला मिळते. स्वतःचे बूट खरेदी करण्यापूर्वी मुलांचे बूट खरेदी करणारे वडीलही घराघरात पाहायला मिळतात. दोन्ही वांडी करून, मोल मजुरी करून, कर्ज काढून मुलांना शिकवणारे कितीतरी कुटुंब आहेत. हीच मुलं मोठी झाली की वडिलांचं कर्ज फेडण्याऐवजी वडिलांना, आई वडिलांना वाऱ्यावर सोडून देण्यास कमी करत नाहीत. आणि हे चित्र आता फारसं नवीन राहिलं नाही. दिवसेंदिवस मुलं उच्च शिक्षण घेऊन भल्या मोठ्या पगारावर विदेशात जाऊ लागली आहेत. व्यावहारिकदृष्ट्या ही मुलं दूर जात असल्याचं बरोबर असलं तरी आई बापापासूनही फार दूर जात आहेत. तुटपुंजी कमाई करून किंबा खुना कर्जाच्या ओझ्याखाली दबून लहानाचं मोठं केलेली मुलं आई वडिलांचं व्यावहारिक तथा नैतिक कर्ज फेडण्याऐवजी स्वतः कंगाल असल्याचं सिद्ध करून देत आहे. मुलांचं व्यावहारिक कंगालपण सर्वच आई वडील सोसायला तयार आहेत, मात्र मुलाचं नैतिक कंगालपण सोसण्याची ऐपत आई वडिलांच्या मध्ये राहिली नाही. म्हणूनच आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याणाकरिता कायदा करावा लागला.
0: तर हा कायदा नेमका काय आहे, याची जी काही वैशिष्ट्य आहेत या कायद्याची मुख्य वैशिष्ट्य ती कुठली कुठली आहेत, काय सांगाल त्याविषयी?
1: सदरच्या कायद्यामध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणजे आई वडील जे आहेत, द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स सिनियर सिटीजन ऍक्ट 2007, तर यामध्ये ज्यावेळेस मुलं विदेशात परदेशात जाऊ लागली त्यावेळेस आई वडिलांची आबाळ होऊ लागली. आणि सध्याची तरुण पिढीसुद्धा वृद्ध व जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचाही सांभाळ करायला कंटाळा करू लागलेत. आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे अन्याय होतच आहे. आणि तो अन्याय झाल्यानंतर त्यांनी कोणाकडे दाद मागावी, ह्यासाठी द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स सिनियर सिटीजन ऍक्ट 2007 या अन्वये त्यांना दाद मागता येते. शिवाय सरकारने त्यांना विविध योजनासुद्धा केलेल्या आहेत, त्या योजनेचा त्यांना लाभ घेऊन आपलं आयुष्य सुलभ करता येतं.
0: आता हा जो काही कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा त्यांच्या निर्वाह आणि कल्याणासाठी, तर याच्यामध्ये या कायद्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत तर त्याविषयी तुम्ही सविस्तर काय सांगाल?
1: तर महत्त्वाच्या तरतुदी आहेत आई वडिलांचा व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह. तर ह्या तरतुदींमध्ये त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून, स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेतून स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आई वडिलांसह ज्येष्ठ नागरिक, जर का ते आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या बाबतीत अज्ञान नसणाऱ्या त्यांच्या एक किंवा अधिक मुलांच्या विरुद्ध निपुत्रिक ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत कलम 2 खंड 6 मध्ये निर्दिष्ट केलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या विरुद्ध कलम 5 अन्वये अर्ज करण्यास हक्कदार असतील.
0: तुम्ही ही जी काही वैशिष्ट्य सांगितली समजा आता की कशा पद्धतीने ते अर्ज करू शकतात, तर याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मालमत्ता असेल, त्यासोबतच देखभाल आणि कल्याण हा एक महत्वाचा मुद्दा असेल, आणि नातेवाईकांचं दायित्व यासोबतच आपल्याला आणखी कुठल्या गोष्टी सांगता येतील?
1: हो, ते यामध्ये काय असतं की ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य जीवन जगता यावे या दृष्टीने त्यांच्या गरजांच्या मर्यादेत ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह चालवणे हे मुलांचे किंवा यथास्थिती नातेवाईकांचे दायित्व आहे. आई वडिलांना सर्वसामान्य जीवन जगता यावे या दृष्टीने अशा आई वडिलांच्या, एकतर आईच्या किंवा वडिलांच्या किंवा यथास्थिती दोघांच्या गरजांच्या मर्यादेत त्याच्या किंवा तिच्या आई वडिलांचा निर्वाह चालवणे हे मुलांचे दायित्व आहे.
0: आता हा जो काही कायदा आहे तर तो भारतात कुठे कुठे लागू होतो?
1: जम्मू काश्मीर सोडून संपूर्ण भारतभर हा कायदा लागू केलेला आहे.
0: आता 1952 साली मॅडम ज्येष्ठ नागरिकांची जी काही संख्या होती तर ती 2 कोटीच्या आसपास होती, पण 2016 ज्या काही सांख्यिकी अहवाल सादर केला गेला त्याच्यामध्ये 10.4 कोटी इतकी ही ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे, आणि त्याच्यामुळे या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. तर आत्ता तुम्ही जे काही उल्लेख केला आई वडील किंवा मुलं हा जो उल्लेख केला, तर मला ही व्याख्या

0: सांगा तुमच्या कायद्याच्या चौकटीमध्ये की आई वडील या व्याख्येमध्ये कुणाकुणाचा अंतर्भाव होतो?
1: यामध्ये सावत्र आई वडील सुद्धा येतात. सावत्र मुलं, सावत्र आई वडील, पुन्हा सख्खे आई वडील जे आहेत ते, त्यांचा मुलगा असो मुलगी असो,
0: म्हणजे जन्मदाते शिवाय.
1: जन्मदाते शिवाय समजा यांना स्वतःचे अपत्य नसेल तर दत्तक घेतलेलं अपत्य असेल तर ते सुद्धा असू शकतं.
0: बर,
1: दत्तक अपत्य नसेल आणि कुणीही नसेल तर जे त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे हे दायित्व जाऊ शकतं.
0: किंवा त्यांचे नातू असेल किंवा नात असेल
1: त्यांनाही त्यांनाही त्याच्यामध्ये समावेश करता येतो.
0: ज्येष्ठ नागरिक म्हणून जी काही व्याख्या केली आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या व्यक्तींचा समावेश होतो?
1: ज्येष्ठ नागरिक आहे यामध्ये पुरुष यांचं वय 60 वर्ष आणि महिला यांचं वय 58 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेलं आहे, यामध्ये ते सिनियर सिटीजनच्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात.
0: जे ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटेगरीमध्ये ते येऊ शकतात. तर हा जो कायदा मॅडम जेव्हा आपल्या भारतामध्ये तयार झाला तर त्यातला पहिला खटला जो काही होता तो नोव्हेंबर 2011 मध्ये तुतीकोरीन इथल्या सिलुबाई की जे 84 वर्षांचे होते आणि त्यांची पत्नी अरुलम्मल या 80 वर्षांच्या होत्या आणि त्यांनी काय केले की त्यांचा मुलगा आणि सुनेविरुद्ध दुर्लक्ष केल्याबद्दल आणि 2 घरं आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध दाद न्यायालयामध्ये मागितली होती. हा पहिला खटला होता. अशी काही उदाहरणं आपण समाजात सध्या बघतो आहोत की जेव्हा मुलाकडनं किंवा जे त्यांचे जे काही वारस असतील त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर न्यायालयाकडे ते दाद मागतात, पण याचं प्रमाण किती आहे, काय सांगाल तुम्ही, तुमचा अनुभव काय आहे?
1: याचं प्रमाण सध्याच्या परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. उच्च शिक्षित जे काही विद्यार्थी आहेत किंवा त्यांची मुलं आहेत, अपत्य आहेत, नात नातू आहेत, यांच्यामध्ये स्वतःचा व्याप सांभाळता सांभाळता आई वडिलांकडे लक्ष द्यायला ते जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत.
0: जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण असं पाहतो की त्यांना त्रास होतो या गोष्टींचा सगळ्या, त्याच्यासमोर या सगळ्या समस्या आहेत की काही आजारी असतात, गलित गात्र असतात, जसं की आपण त्यांना बेड रिडन म्हणू की ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणजे या प्रोसेसपर्यंत, मग त्यांनी कशा पद्धतीने न्याय मागितला पाहिजे किंवा त्यांनी कुठल्या गोष्टींची मदत घेतली पाहिजे, ते काय करू शकतात?
1: तर ते सदरची तक्रार ते SGO ऑफिस, तहसीलदार कार्यालय, न्यायालय, सामाजिक विभाग, स्पेशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट ह्या ठिकाणी ते स्वतःची तक्रार करू शकतात. अपत्य माझा छळ करीत आहेत, माझं भरणपोषण करत नाहीत किंवा माझा वैद्यकीय खर्च करीत नाहीत.
0: या कायद्यांतर्गत मॅडम 2019 साली एक दुरुस्ती या कायद्यामध्ये झालेली आहे, तर ती काय आहे आपल्या श्रोत्यांना आपण सांगूया.
1: 2019 साली अशी दुरुस्ती झालेली आहे, कधी कधी अपत्य जे असतात ते आई वडिलांकडून सदरची मालमत्ता ही बक्षीस पत्राने घेतात, परंतु ती मालमत्ता ट्रान्सफर करण्याच्या वेळेस जर का त्यांनी त्यामध्ये एक अट टाकली की माझं भरण पोषण, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, वृद्धापकाळाचा खर्च जर का ते करतील किंवा करावे अशी अट त्यांनी जर का त्या दस्तामध्ये नमूद केली तर त्यांना त्यांची मालमत्ता, मुलांनी भरण पोषण पालन पोषण केलं नाही, वैद्यकीय सुविधा पुरवल्या नाहीत किंवा त्यांचा त्यांनी छळ मांडला, त्यांचा अपमान केला, वेळोवेळी त्यांना इन्सल्ट करून त्यांना जगणं मुश्किल करून चढलं तर ती मालमत्ता ते परत मागू शकतात. द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट कलम 23 प्रमाणे कलम 16 प्रमाणे ते दाद मागू शकतात.
0: मॅडम तुमच्या जो काही अनुभव आहे वकिली क्षेत्रामध्ये तर अशी काही उदाहरणं तुम्ही समाजामध्ये पाहिली असतील तर त्याविषयी आपल्या श्रोत्यांना काय सांगूया?
1: मी वकिली क्षेत्रामध्ये स्वतः केसेस चालवले, 90 वर्षाच्या आजीबाई होत्या, त्यांचा मेंटेनन्सचा दावा चालवला. इतकंच काय की आपल्या नगरमध्ये एक आजी आणि आजोबा जे रसवंती चालवत होते त्यांची मुलं त्यांचा सांभाळ करत नव्हते, आजोबा काय करायचे चरखा ओढायचे आणि आजी त्याच्यामध्ये ऊस घालायच्या आणि मग तर रोज त्या आजी वितरण करत होते. तर मग त्यांचा पोटगीचा दावा मी मेहरबान कोर्टात दाखल करून त्यांना पोटगी बसवून दिली.
0: जेव्हा अशा पद्धतीची वागणूक ज्येष्ठ नागरिकांना मिळते तर अशा वेळेस आपण बघतो की जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वगैरे सारख्या ठिकाणी पण किंवा लोक न्यायालय जी भरतात तर त्याच्यामध्ये पण लोक न्याय मागू शकतात का?
1: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये ते अर्ज करू शकतात आणि अर्जातून कोर्टामध्ये मेंटेनन्सची केस दाखल करण्यासाठी तिथून त्यांना मदत मिळू शकते. मोफत वकीलही मिळतो, मोफत खर्च आणि संपूर्ण खर्च हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत असते.
0: बऱ्याच वेळा मॅडम काय असतं की लोकांमध्ये अज्ञान असतं, ठीक आहे सगळ्या गोष्टी ते सहन करतात पण आपल्याला जर दाद मागायची आहे तर त्यासाठी आपण कुठे कुठे कुठल्या कुठल्या गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे, कुणाला जाऊन भेटलं पाहिजे, तर तुम्ही त्याविषयी काय सांगाल आपल्या श्रोत्यांना?
1: तर याच्यामध्ये आपल्या जवळचे तहसीलदार कार्यालय आहे,

0: SDO ऑफिस आहे, सामाजिक न्याय विभाग आहे, अशा ठिकाणी जाऊन तक्रार करून आपण आपली दाद मागू शकतो.
1: अशा पद्धतीची दाद मागतात न्यायालयामध्ये आणि त्यांना नंतर न्यायालयातर्फे पण त्यांची जी काही मुलं आहेत तर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही अमुक अमुक रक्कम यांच्या देखभालीसाठी तुम्ही द्यायची आहे. आणि न्यायालयाने ही गोष्ट सांगून सुद्धा ते ऐकत नसतात बऱ्याच वेळा आणि या गोष्टीची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होत नाही. तर मग त्यांच्यासाठी काही शिक्षेची तरतूद आहे का?
0: हो कशी आहे ना, जर का मुलांनी कोर्टाचा आदेश डावलला तर त्यांना 3 महिने जेल किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा त्यांना ठोठावल्या जातात.
1: आता ह्या ज्या काही सुविधा त्यांना त्यांच्या अपत्यांकडनं मुलांकडनं किंवा जे काही दत्तक वारस असतील त्यांच्याकडनं हवे असतात तर त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा त्यांचा अंतर्भाव या कायद्यामध्ये आहे?
0: तर याच्यामध्ये वैद्यकीय सुविधा, अन्न, वस्त्र, निवारा, त्यांची देखभाल करणं, हॉस्पिटलमध्ये दाखल करून जी योग्य प्रकारची वैद्यकीय मदत आहे ती त्यांना पुरवावी,
1: अशा पद्धतीचा अंतर्भाव यामध्ये आहे. मॅडम, मला हे विचारायचं आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्वाह आणि कल्याण अधिनियम कायदा 2007, तर या अंतर्गत आपल्या सरकारच्या पण काही योजना त्यांच्यासाठी आहेत, त्याविषयी आपण सविस्तर आपल्या श्रोत्यांना सांगूया.
0: 1 एप्रिल 2025 पासून युनियन बजेट जे आलेले आहे त्या युनियन बजेटनुसार ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याचशा सुविधा पुरविलेल्या आहेत. ज्यांचं वय वर्ष 60 आहे किंवा 60 पेक्षा जास्त आहे असे पुरुष, महिला ज्यांचं वय 58 वर्ष आहे किंवा 58 वर्षापेक्षा जास्त, यांना रेल्वे आणि हवाई दलामध्ये पूर्वी सूट नव्हती, ती त्यांना विशेष सूट देण्यात आले आहे. त्यांच्या तिकिटामध्ये पुरुषांना 40% आणि महिलांना 50% सूट देण्यात आली आहे. मग तो जनरल असो किंवा एसी असो, दोन्हीमध्ये त्यांना सूट आहे. दुसरं म्हणजे स्वास्थ्य सुविधा केंद्रामध्ये आयुष्मान कार्ड 5 लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार त्यांना दिला जातो आणि आयुष्मान कार्ड हे त्यांना घरी बसल्याही काढता येऊ शकतं. बँकिंग सुविधामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांची मालमत्ता देशात, परदेशात, राज्यात, परराज्यात आहे किंवा दुसऱ्या गावाला आहे, जे मालमत्तेचं उत्पन्न आहे ते बँक खात्यामध्ये जमा होतं, अशा वेळेस 1 लाख ते 6 लाख रुपये पर्यंत जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटवर त्यांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स बसत नाही, त्यांचं TDS कापलं जात नाही.
1: बर,
0: वरिष्ठ नागरिक जे आहेत त्यांचं पेमेंट जे चेकने येईल, ऑनलाईन येईल, डायरेक्ट खात्यामध्ये डिपॉझिट होईल, त्यांची FD असेल, त्याला सुद्धा ही विशेष सवलत लागू आहे. ST महामंडळामध्ये त्यांना तिकिटामध्ये सवलत आहे. तसेच पोस्टामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना केलेली आहे. ज्यांनी तारुण्य वय असताना पोस्ट ऑफिसमध्ये SC SS अकाउंट उघडलं तर 60 वर्षानंतर त्यांचं वय आल्यानंतर त्यांना ते पेन्शन मिळू शकते. तसेच प्रधानमंत्री वय वंदना योजना ही LIC मार्फत 31 मार्च 2023 पासून सुरुवात केलेली आहे. आणि आपले माननीय प्रधानमंत्री यांनी काय केलेले की सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना ही संपूर्ण देशामध्ये ज्यांची BPL रेशन कार्ड आहे अशा वरिष्ठ नागरिकांना 3,000 रुपये पेन्शन योजना प्रति महिना अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी दिली जाते. श्रावणबाळ योजनेमध्ये ज्यांचं वय वर्ष 60-65 आहे त्याच्यामध्ये त्यांना सरकारतर्फे एक विशिष्ट मानधन दिलं जातं आणि ते मानधन त्यांच्या बँक खात्याच्या अकाउंटमध्ये जमा होत असतं. तीर्थदर्शन योजना एक आहे, एक मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आहे, ज्येष्ठ नागरिक बचत कर योजना आहे, तसेच मातोश्री वृद्धाश्रम योजना जी आहे की वृद्धाश्रमामध्ये राहून त्यांचा सांभाळ करण्यासाठी अमाऊंट लागते, जे पैसे लागतात तर ते सरकार पुरवित असतं.
1: पण त्याला काही मर्यादा असेल ना,
0: ती जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्यांना ती योजना पुरविली जाते आणि ती योजनेचा लाभ त्यांना घेता येतो. ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये SDO अधिकारी किंवा तहसीलदार अधिकारी यांच्याकडे जर का दावा केला तर ते चालवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात तर त्यांना विशिष्ट वकिलांची नेमणूक करण्याची आवश्यकता नसते, कारण पालनपोषण अधिकारी त्यांना नियुक्त केले जातात आणि ते पालनपोषण अधिकारी त्यांची बाजू मांडतात. कधी कधी वृद्ध हे घरी असू शकतात, बेडवर असू शकतात आणि त्यांना कोर्टामध्ये जाणं शक्य नसतं. अशा वेळेस त्रयस्थ विषम त्यांच्या बाजूने आपलं म्हणणं मेहरबान कोर्टामध्ये मांडू शकतात. कोर्टाचं जे आदेश आहे तो विना मोबदला

0: ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो आणि त्या आदेशामध्ये त्यांना 18% जास्त नाही आणि 5% कमी नाही असा व्याजाचा दर त्या आदेशातील रकमेवर आकारला जाऊ शकतो.
1: आता जेव्हा तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाकडनं त्या ज्येष्ठ नागरिकांना जो न्याय मिळतो, तर त्या न्यायाच्या बाबतीमध्ये समजा ती व्यक्ती जर समाधानी नसेल तर मग तिने पुन्हा तक्रार कुठे करायची?
0: ते उच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतात. सदरचा अपील दाखल करायचा कालावधी 7 दिवस आहे. 7 दिवसाच्या नंतर उशिरा झाला तर उशिरा माफीचा अर्ज सुद्धा त्याच्यामध्ये दाखल केला जातो.
1: आता ह्या ज्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आपण पाहतोय आणि या समस्यांचं स्वरूप एवढं मोठं आहे की त्याच्यामुळे सरकारला कायद्यामध्ये काही नवीन योजना आणावी लागली आणि त्याच्यामध्ये काही बदलही करावे लागतायत, तर हे सगळं टाळण्यासाठी एक कायदेशीर दृष्ट्या एक तुम्ही आपल्या ज्येष्ठ नागरिकांना काय सल्ला द्याल?
0: मी असं म्हणेन, त्यांनी स्वतःचा आत्मसन्मान हा राखला पाहिजे आणि भावनात्मक दृष्ट्या न होता आत्मनिर्भर झालेलं पाहिजे. आणि त्यांनी हयात असतानाच त्यांनी काय करायचं की आपली मालमत्ता असेल, काही डिपॉझिटचे पैसे असतील, FD असेल, इन्शुरन्स असेल, आणखी आपल्याजवळ काही संपत्ती असेल, तर ह्या संपत्तीचं त्यांनी हयात असतानाच विल्डीड केलेलं बरं, म्हणजे मुलांच्यात भविष्यात भांडणं होत नाहीत. असे विल्डीड नोटराईजही करू शकतात, असे विल्डीड ते साधं लिहूनही ठेवू शकतात, असे विल्डीड ते रजिस्टरही करू शकतात.
1: पण एकंदरीत आपण जी काही चर्चा केली याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना असा काही त्रास होतो की त्यांची जे काही देखभाल असेल त्यांच्या आपत्त्यांकडनं व्यवस्थित होत नाही आहे, त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असते, त्यांना सामाजिक स्वास्थ्य हवं असतं, त्यांना व्यक्तिगत जीवन समाधानकारक जावं यासाठी पण त्यांना ते समाधान हवं असतं, आणि ह्या गोष्टीमध्ये जेव्हा अडथळा येतो तेव्हा ज्येष्ठ नागरिकांनी निश्चितपणे न्यायालयामध्ये यासाठी दाद मागितली पाहिजे आणि न्यायालयाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने यासाठी मार्गदर्शन मिळतं आणि सहकार्य देखील मिळतं हे आज आपल्या चर्चेतनं आपल्या श्रोत्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे. तर मॅडम, आज तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आई वडिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 या अंतर्गत तुम्ही या कायद्याविषयी जे काही मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांतर्फे मी आपला आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते, ओळख कायद्याची या कार्यक्रमात ॲडव्होकेट सुशीला चौधरी यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाली आहेत. ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात देवकी पंडित यांचा स्वर. गीत आहे पल्लवी देशपांडे यांचं आणि संगीत नरेंद्र देशपांडे यांचं.

0: श्रोतेहो, देवकी पंडित यांच्या स्वरातलं हे गीत होतं पल्लवी देशपांडे यांचं. संगीतकार होते नरेंद्र देशपांडे.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोतेहो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमातील वेळेत झालेल्या बदलानुसार आपण हा कार्यक्रम ऐकू शकता आतापासून थोड्याच वेळात, म्हणजे रात्री 9 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात ग.दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो तुमच्या पसंतीच्या गीतांची मैफल सजवणारा आपकी पसंद हा आपला विशेष कार्यक्रम. श्रोत्यांनी पत्रांतून कळवलेली त्यांच्या पसंतीची गीतं आणि हिंदी चित्रपट संगीताची सुमधुर बरसात यातून साकारलेल्या आजच्या आपकी पसंत कार्यक्रमात मी सुजाता जपे आपल्या सर्व सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो सुरुवातीलाच बरसात शब्द वापरला, मात्र जून महिना संपत आला तरीही अजून पाऊस न आल्याने शेतकरी चिंतेत आहे. सर्वसामान्य नागरिकही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. धरणसाठा खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होऊ लागला आहे. आजच्या या वास्तव परिस्थितीच्या अनुषंगानेच श्रोत्यांनी आपली पसंती कळवली आहे गुरु चित्रपटातल्या गीतासाठी, ज्याचे बोल आहेत गुलजार यांचे, संगीतबद्ध केले आहेत ए आर रेहमान यांनी आणि गायलं आहे श्रेया घोषाल आणि उदय मुजुमदार यांनी. कार्यक्रमातल्या या सुरुवातीच्या गीतासाठी पसंती कळवली मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले इथून अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे, तसेच मुक्काम पोस्ट चांदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून पसंती कळवणारे आणखी श्रोते आहेत प्रशिक मेघना तुषार एकता उत्कर्षा कांबळे आणि अरुण येळगुडकर. त्याचबरोबर तिरुपतीनगर लातूर इथून संगीता सुरेश आणि पी आर जैन आणि गोविंद पिसाळ. फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड इथून या गीतासाठी पसंती कळवली रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी संजना गबरू पैलवान थोरात आणि राजेंद्र शिवाजीराव पिसाळ यांनी. श्रोते हो पावसाच्या आगमनाची आतुरता आणि निसर्गाचे सुंदर रूप तुर्तास तरी आपण या अनुभवूयात या सुंदर अशा गीतातून.

बोडखे परिवार, त्याचबरोबर वाकोडी कळमनुरी इथून उत्तम आणि स्वरा जमदाडे, आत्माराम आणि ललिता आसुले आणि समस्त मित्रपरिवार, तसंच गांधी चौक रोपड पंजाब इथून या गीतासाठी पसंती कळवली हरदेव मिका, बलविंदर जयतेग आणि मिका बिरक यांनी. या श्रोत्यांना ऐकायचं आहे स्वर्ग चित्रपटातलं हे गीत, ऐकूयात.

श्रोतेहो, गुलजार यांचे काव्यात्म शब्द, ए आर रहमान यांचे संगीत आणि श्रेया घोषाल आणि उदय मुजुमदार यांच्या स्वरातलं गुरु चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, जसा माणूस आज आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचे शोषण करत आहे, तसेच मानवी नातेसंबंधांमध्येही स्वार्थ आणि भावनांचा दुष्काळ निर्माण झालेला दिसतो. निसर्गापासून दूर गेलेला माणूस माणसापासूनही दुरावत चालला आहे. मानवी नातेसंबंधांचे सुरेख चित्रण करणारे हे गीत आपण ऐकणार आहोत स्वर्ग चित्रपटातलं. राजेश रोशन यांच्या संगीत नियोजनात इंदिवर यांचं हे गीत गायलं आहे नितीन मुकेश यांनी. आणि या गीतासाठी पसंती कळवली दिवाने रेडिओ श्रोता संघ, मुक्काम खर्डावाडी, तालुका जिल्हा हिंगोली इथून शहाजी, नंदा, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी, तन्वी आणि समस्त.

कर्मण्येवाधि कारस्ते मा फलेषु कदाचन, अर्थात कर्माचे महत्त्व अधोरेखित करणारे हे गीत आहे. जसे पेराल तसे उगवेल हा आयुष्याचा अटल नियम सांगणाऱ्या या गीताला शब्दबद्ध केले होते इंदिवर यांनी. संगीतकार होते राजेश रोशन आणि गायक नितीन मुकेश यांच्या भावपूर्ण आवाजातील या गीतानंतर आता वळूयात आपल्या रसिक श्रोत्यांच्या अत्यंत आवडत्या आणि सदाबहार गाण्याकडे. राज कपूर यांच्या राम तेरी गंगा मैली या अभिजात कलाकृतीतील हे एक सुमधुर गीत आहे. रवींद्र जैन यांनी संगीत दिलेल्या हसरत जयपुरी यांच्या गीताला स्वर आहे लता मंगेशकर यांचा. आणि या गीतासाठी पसंती कळवली मुक्काम पोस्ट नवीन दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून विठ्ठल आविष्कार संगीता आणि मकरंद काटे त्याचबरोबर सविता आणि प्रतीक यांनी. कुलस्वामिनी रेडिओ श्रोता संघ भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे शुभांगी पूजा श्रावण अनिकेत सोनवणे आणि अनिता बिडवे. खुपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळगट माया शिवांश चंद्रकला देवीदास पोपळगट. त्याचबरोबर मुक्काम पोस्ट अंबई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून देवीदास निकम आणि समस्त निकम परिवार. या गीतासाठी आणखी पसंती कळवली खामगाव तालुका नेवासा इथून अनंत रासने आणि सविता रासने यांनी. चला तर मग या सुरेल प्रवासात आपणही सहभागी होऊयात आणि ऐकूयात हे सदाबहार गीत.

रवींद्र जैन यांचं सुमधुर संगीत, हसरत जयपुरी यांचे भावपूर्ण शब्द आणि स्वरसम्राज्ञी लतादिदींच्या आवाजाने हे गाणं म्हणजे संगीताचा अनमोल ठेवा बनलं आहे. श्रोते हो, आपकी पसंद कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही. कार्यक्रमात आता वळूयात अशा गीताकडे ज्याचे शब्द थेट मनाचा ठाव घेतात. लव चित्रपटातील हे गीत म्हणजे संगीताची एक सुरेल अनुभूती आहे. मजरूह सुलतानपुरी यांच्या लेखणीतून उतरलेले शब्द थेट काळजाला भिडतात. SP बालसुब्रमण्यम आणि KS चित्रा यांच्या मखमली आवाजाची जादू या गाण्यातून जिवंत होते. या गाण्यासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत विठ्ठल मंदिर चौक बीड इथून प्रकाश, पराग, प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल, धांडी नांदुरा इथून श्रीकृष्ण, संदीप, अमूल्य आणि वैशाली बाठे, कनेरा मोहल्ला पटियाला इथून बत्ता परिवारचे मुकेश, नीलम, नितीन, पलक, करण, हार्दिक, गीतू, निहारिका आणि वंश बत्ता, पांढरकवडा इथून अनिल, उषा, प्राची, अनुश्री आणि धनश्री बुरांडे, तसंच बल्लारशा इथून सूरज, प्राची आणि एकलव्य लोंढे. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे लव चित्रपटातलं सलमान आणि रेवती यांच्यावर चित्रित निखळ आणि हळुवार प्रेमाची प्रचिती देणारं हे गीत.

श्रोते हो, लव चित्रपटातली ही गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची. आनंद मिलिंद यांच्या संगीत नियोजनात हा स्वर होता एस पी बालसुब्रमण्यम आणि के एस चित्रा यांचा. श्रोते हो, आपकी पसंत कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत साईबन कॉलनी पंचवटी भिस्तबाग चौक अहिल्यानगर इथून मधुकर तेजस आणि माधुरी भाले, तसंच श्वेता शाल्वी आणि शंतनू काजळे. वरुड जवळका इथून महेंद्र विजया मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. मुक्काम पोस्ट बोरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून या गीतासाठी पसंती कळवली सुधाकर प्रशांत जगुताई साक्षीताई राजे जाधव संचित वायाळ. मोताळा इथून प्रथमेश आणि प्रणाली देशमुख. करडा इथून स्वामी आणि सान्वी देशमुख. चितलवाडी तालुका तेलारा इथून अमोल अर्चना सर्वेश अधीरा आरव आणि रणवीर इंगळे. या श्रोत्यांना ऐकायचे धरम करम चित्रपटातील गीत. रसिक श्रोते हो, धरम करम चित्रपटातील या चिरंतन गीतानं आजच्या या सुरेल कार्यक्रमाची आपण सांगता करूया आणि ऐकूया. आयुष्यातील भौतिक गोष्टींपेक्षा आपले विचार आणि कर्म हेच जगात कायम राहतात, असा सुंदर संदेश देणारे आर डी बर्मन यांचे संगीत असलेले गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेले आणि मुकेश यांच्या भावपूर्ण आवाजातले हे अजरामर गीत.

धरमकरम चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना आपण ऐकलीत. संगीतप्रेमींच्या मनाला भुरळ घालणारे ऋषिदांचे संगीत आणि स्वरसम्राट मुकेश यांच्या आवाजाने हे गीत अजरामर झाले आहे. श्रोतेहो, या गाण्यातील आशावादी सूर श्रोत्यांना जगण्याची नवी उमेद आणि ऊर्जा नेहमीच देत राहतात. श्रोतेहो, आपकी पसंत कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. जीवनाचा हा प्रवास असाच अनपेक्षित वळणांनी भरलेला असतो, पण त्यातूनच माणसाला जगण्याची नवी उमेद मिळत असते. जीवनाचे अंतिम सत्य सांगणाऱ्या आणि श्रोत्यांच्या मनात निर्माण झालेल्या एका सकारात्मक आणि भावुक भावनेसह आजच्या आपकी पसंत कार्यक्रमातून मी सुजाता जपे आपला निरोप घेते. श्रोतेहो, आजचा आपकी पसंत कार्यक्रम आपल्याला कसा वाटला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर आमच्या स्नेहांकित कार्यक्रमात. नमस्कार.

0: श्रोताओ, आपकी पसंद हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. श्रोताओ, आता ऐकूयात गीतांजली धोंडीराम राऊत यांनी सादर केलेलं प्रवचन.
1: नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशं आलंदी वल्लभं. माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील पहिल्याच ओवीतून सद्गुरूंच्या

या कृपादृष्टीचा महिमा वर्णन करताना म्हणतायत, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती ये। प्रस्तुतच्या ओवीतून माऊलींनी आपल्याला सद्गुरूंची कृपादृष्टी जी आहे तिचा महिमा सांगताना म्हटलेला आहे, जय जय ओ शुद्धे। आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जय जयकार करतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला महान समजून स्वतःकडे लहानपण घेत असतो, आणि त्याप्रमाणेच माऊलींनी सुद्धा त्यांचे श्रीगुरु जे आहेत निवृत्तीनाथ यांच्या कृपादृष्टीचं वर्णन करताना जय जय ओ शुद्धे अशा शब्दात त्यांचा जय जयकार केलेला आहे। आणि माऊलींनी सद्गुरूंचा जय जयकार करताना अगदी लढीवाळपणे स्वतःकडे लहानपण घेतलेलं आहे। माऊली ज्यावेळी जय जयकार करतात त्यावेळी अगदी शुद्ध आणि स्वच्छ अंतकरणानं आधी सद्गुरूंना वंदन करून त्यांचा जय जयकार करतात, आणि नंतर कोणतं विशेषण वापरलेलं आहे त्यांच्या कृपादृष्टीला, तर जय जय ओ शुद्धे। नुसता जय जयकार करत नाही आहेत तर त्यांच्या कृपादृष्टीला त्यांनी शुद्ध हा प्रत्यय लावलेला आहे। तर शुद्ध कशामुळं, तर आपण जे सामान्य लोक आहोत आपली जी दृष्टी आहे ती अशुद्ध आहे, कारण आपल्याजवळ जे काही आहे ते अज्ञानजन्य अशुद्धता आहे। सामान्य माणूस जो आहे त्याची जी दृष्टी आहे ती अज्ञानजन्य अहंकार, दंभत्व, अधिकारत्व किंवा मीपणा हे जे आहे याच्यामुळं आपल्यामध्ये अनेकत्व आणि भोक्तृत्व हे असतात, आणि त्यामुळं आपली दृष्टी जी आहे ती अशुद्ध असते। पण सद्गुरूंची कृपादृष्टी कशी असते, तर सद्गुरू या सर्वांच्या पलीकडे जाऊन जे काही ज्ञान देत असतात ते ज्ञान त्यांचं शुद्ध आणि सात्विक पद्धतीचं असतं। आणि म्हणूनच माऊलींनी सद्गुरूंच्या या कृपादृष्टीला जय जय ओ शुद्धे असं म्हटलेलं आहे, आणि शुद्ध हे प्रत्यय लावलेलं आहे। कारण सामान्य माणसासारखी विकारानं भरलेली दृष्टी सद्गुरूंची नसते, आणि सद्गुरूंची दृष्टी शुद्ध असल्यामुळं त्यांची कृपादृष्टी ज्याच्यावर होईल त्याचा पूर्णतः कायापालट होतो। तो कशा प्रकारे होतो, कारण सद्गुरू जे दान देतात ते संकुचित भावानं न देता अगदी उदारपणानं देत असतात। म्हणून पुढच्या चरणात माऊली म्हणतात की उदारे प्रसिद्धे, कारण सद्गुरू हे सामान्य व्यक्तींपेक्षा उदार कसे आहेत, तर सामान्य माणूस जो आहे तो ज्यावेळी दान करतो किंवा इतरांना जे काही देतो ते देत असताना त्याच्यामध्ये दातृत्वाची भावना असते, आणि मी दिलं हा अहंकार असतो, आणि देऊन जे देऊन अहंकार रूपानं देतात, आणि शिवाय असं काही दान देतात की ज्या योगानं हा सामान्य जीव भौतिक सुखामध्ये गुरफटला जातो, आणि त्या भौतिक सुखात गुरफटत असताना त्याला आध्यात्मिक आनंदाचा विसर पडतो, आणि त्या आध्यात्मिक आनंद किंवा सद्गुरूंच्या कृपादृष्टीचा जो आनंद आहे तो सामान्य लोकाच्या कृपादृष्टीपासून होऊ शकत नाही। म्हणून सद्गुरू जे आहेत त्यांना हा सामान्य जीव भौतिक सुखामध्ये गुरफटलेला बघवत नाही, आणि ते त्यांना पाहायचं नसतं। म्हणून ते जे दान देतात ते दान कसं असतं ते सांगताना आमचे तुकाराम महाराज म्हणतात, दान दिले संती कृपांतीही सरेना कल्पांतीही सरेना। म्हणजे संत जे दान देतात ते अनेक कल्पांपर्यंत आपल्या उपयोगी पडतं, आणि आपल्या मानवी जीवनामध्ये संतांनी जे काही दान केलेलं आहे त्या योगे आपले जीवन कृतार्थ होऊ शकते, आपण भौतिक सुखामध्ये गुरफटून जाऊ शकत नाही। आता विचार करा, एखाद्या जर सामान्य व्यक्तीनं एखाद्याच्या घरात काही कार्यक्रम असताना त्याला जर काही भेटवस्तू म्हणून दान द्यायचं ठरवलं तर ती भेटवस्तू जास्तीत जास्त भौतिक सुखाकडे खेचणारी असू शकते। आपण जे काही करतो आहोत किंवा आपण कोण आहोत, कोणत्या कारणासाठी भगवंतानं आपल्याला जन्म दिलेला आहे, आपण आपल्या मानवी जीवनाचा उद्धार कसा करायचा आहे याचा पूर्णतः विसर पडतो, आणि याहीपेक्षा आणखीन काही मोठी वस्तू दिली असती तर बरं झालं असतं। म्हणजे जास्तीत जास्त लोभ माणसाच्या मनामध्ये वाढत जातो, आणि अशा प्रकारे माणूस हा भौतिक सुखात गुंतला जातो। तसा तो गुंतला जाऊ नये म्हणून हे संत जे काही दान देत असतात, हे सद्गुरू जे काही कृपादृष्टीद्वारा संतांना देत असतात त्यांचा महिमा अगाध आहे। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू महिमा अगाधची। सद्गुरूंचा महिमा वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरू कसं दान देतात, त्यांचं दान हेच आहे की आपण आसारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी। आता आपण बघतो की आपल्याकडे एक धातू आहे, पूर्वीपासून असं म्हटलं जातं की परीस जर लोखंडाला लावला तर त्या लोखंडाचं सोनं होतं, पण त्या परीसाची उपमा जर सद्गुरूंना द्यायचं म्हटले तरी सुद्धा ती उपमा कमी पडते,

म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. सद्गुरूंचा महिमा कसा आहे तर हा लोह परिसाची सुद्धा उपमा त्यांना देता येत नाही, कारण हा जो परिस आहे तो फक्त लोखंडाचंच सोनं करतो आणि लोखंडाचं सोनंच करतो, पण त्या लोखंडाचा परिस करू शकत नाही. म्हणून सद्गुरूंना हा परिसाचा सुद्धा उपमा देता येत नाही. परिसाची उपमा लोह परिसाची नस आहे उपमा. म्हणून या सद्गुरूंना जे दान दिलं जातं, सद्गुरूंच्या कृपादृष्टीनं जे काही मिळतं ते कसं असतं, अगाधची. आपण सारखे करते तत्काळ, नुसतं तुम्हाला ते लोखंडाचं परिसन लोखंडाचं सोनं होतं पण परिस होऊ शकत नाही. पण सद्गुरूंच्या महिमेनं, सद्गुरूंच्या कृपादृष्टीने एखादा सामान्य माणूस जर तरला गेला तर त्याला गुरु ही पदवी मिळते. म्हणूनच आमचे माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात वर्णन करताना म्हणतात, आता मी तरलो तरलो सद्गुरु कृपे उद्धरलो. ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता गुरु कृपे उद्धरलो. सद्गुरूंच्या कृपेमुळे मी तरलो आणि माझा उद्धार झाला असं आपल्याला माऊली म्हणतात. आणि ते खरं आहे. माऊलींच्या जर आपण वाङ्मयीन अभ्यास केला त्यांच्या ज्ञानाचा, तर आपण ज्ञानेश्वरी वाचताना पाहतो की प्रथम ज्यावेळी पहिला अध्याय, दुसरा अध्याय, या चार अध्यायापर्यंत माऊलींचं जे लिखाण आहे त्यामध्ये किंचित सा अहंकार आहे. तसं पाहता माऊलींचा अहंकार काढणं तुम्हा सामान्य लोकांना शक्य नाही, पण आपल्या वाचनातून त्यांच्यावर सद्गुरूंची कृपादृष्टी जसजशी होत गेली तस तसा कसा बदल झाला हे पाहण्यासाठी आपण थोडंसं विवेचन म्हणून अर्थात माऊलींची क्षमा मागूनच करायचं आहे. तर पहिल्या चार अध्यायामध्ये माऊलींनी जे काही लिखाण केलं आहे त्यामध्ये प्रत्येक ओवीच्या शेवटी ज्ञानदेव म्हणे हा उल्लेख आहे तो. आणि नंतरच्या काही अध्यायांमध्ये ज्यावेळी त्यांचे ओवी पूर्ण होते त्यावेळी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा असा आशय येतो. आणि नंतरच्या काही अध्यायामध्ये जेव्हा त्यांना असं ज्ञान होतं की आजपर्यंत मी लिहित होतो, नंतर ज्यावेळी माझ्यावर कृपादृष्टी झाली त्यावेळी माझ्याकडून हे लिहून घेण्याचं किंवा हे वदवण्याचं काम माझे सद्गुरू करत आहेत, म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा हे ज्ञान त्यांना प्राप्त झालं. आणि त्यानंतर ज्यावेळी त्यांना पूर्ण बोध झाला त्यावेळी त्यांच्या लिखाणामध्ये हरिपाठ असो, त्यांची चांगदेव 65 असो, किंवा कुठल्याही लिखाणात असो, हरिपाठाच्या पहिल्याच अध्यायातून ते लिहिताना सांगतात की बाप रखमा देवीवरो विठ्ठलाची भेटी. नंतरचं जे त्यांचं ज्ञान आहे ते सांगतात की माझे सद्गुरु काय आणि मी काय, हे जे सगळं काही घडत आहे ते फक्त एका भगवंताच्या आश्रयाखाली होत आहे. म्हणून त्यांचं जे अधिष्ठान होतं, त्यांच्या जे वारकरी संप्रदायाच्या भक्तीचं अधिष्ठान होतं ते विठ्ठल आणि रुक्मिणी, आणि तेच त्यांना पुढं भावलं आणि त्यांच्या लिखाणामधून सरळ सरळ भगवंताचा उल्लेख होऊ लागला. म्हणजे स्वतःपासून सद्गुरूंपर्यंत आणि सद्गुरूंच्या पासून भगवंतापर्यंत असा हा माऊलींचा प्रवास त्यांच्या वाङ्मयीन व्याख्यानातून, त्यांच्या वाङ्मयीन जीवनातून आपल्याला पाहता येतो. माऊलींच्या लिखाणातून ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा आणि बाप रखमा देवीवरो विठ्ठलाची भेटी असं जे काही त्यांचं लिखाण आहे यातूनच आपण जाणून घ्यायचं आहे की सद्गुरू महिमा कशामुळं आपल्याला प्राप्त होतो, तर त्यांच्या कृपादृष्टीमुळं. आज माऊलींसारख्या महान संतांनी ज्यांनी जगाला ज्ञान द्यावं त्यांनी आपल्यासारख्या सामान्य लोकांना सांगावं की सद्गुरूंचा महिमा हा अगाध आहे. आज आपण पाहतो की तुकाराम महाराज हे सामान्य वाण्याच्या कुटुंबात जन्मलेले, पण तुकाराम महाराजांचा उल्लेख करताना कोणताही सामान्य माणूस जो वारकरी संप्रदायातला आहे तो जर जय जयकार करत असेल तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय असं म्हणतो. ज्या वाण्याच्या कुळातील व्यक्तीला स्वतःच्या कपड्याचं भान नव्हतं, स्वतःच्या संसाराचं भान नव्हतं, त्याला आपण जगद्गुरु म्हणून गौरवतो. हा फक्त सद्गुरु कृपेचाच महिमा आहे. आणि सद्गुरूंनी जे दान दिलेलं आहे त्याच्यामुळं या संतांच्या जीवनात घडलेलं परिवर्तन तुम्हा सामान्य लोकांना पाहायला मिळतं. आता आपण पाहिलंच की माऊलींच्या जीवनामध्ये हळूहळू क्रमाक्रमानं सद्गुरूंच्या कृपादृष्टीनं जसा बदल होत गेला तसं त्या माऊलींच्या बदलामुळं आणि माऊलींच्या त्या ज्ञानामुळं आज आपण सामान्य लोक ज्ञानियांचा राजा म्हणू लागलो. नुसतं ज्ञान झालं नाही माऊलींना तर ते ज्ञानियांचे राजे झाले. म्हणून आपण म्हणतो की ज्यावेळी तुकाराम महाराज वर्णन करतात माऊलींचं तेव्हा ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे, अशा शब्दात त्यांचं जगद्गुरु असणाऱ्या तुकाराम महाराजांनी वर्णन करावं. आणि तुकाराम महाराजांचं वर्णन करताना प्रत्येक वारकऱ्यानं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणून

वर्णन करावं तर ही पदवी फक्त सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे मिळाली. मग हे जे दान सद्गुरू आपल्याला देतात त्याच दानाला तुकाराम महाराज महत्व देतात आणि म्हणून म्हणतात की सद्गुरूंच्या सारखे जर आपल्याला मिळाले पाठिंबा देणारे तर माऊलींसारखे शब्द सुद्धा आपल्या मुखातून निघू शकतात की सद्गुरू सारिखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करू. सद्गुरूंच्या सारखा जर आपल्याला पाठिंबा मिळाला त्यांची जर कृपादृष्टी मिळाली तर मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. सामान्य मनुष्यावर ज्यावेळी सद्गुरूंची कृपादृष्टी होते त्यावेळी मुका सुद्धा बोलू शकतो आणि नुसता बोलू शकत नाही तर तो संस्कृत मधली सुभाषित सुद्धा म्हणू शकतो. आणि याचंच उदाहरण आपल्याला पाहायचं झाले तर माऊलींच्या फक्त कृपास्पर्शाने जो सगळ्यात बुद्धिमान आहे अशा रेड्यानं वेद बोलावा याहीपेक्षा मोठं आश्चर्य कोणतं आहे. तर माऊलींसारखे सद्गुरू तुम्हा आम्हा सामान्य लोकांना पाहायला जरी मिळाले नाहीत पण त्या रेड्याचं केवढं मोठं भाग्य की त्याला माऊलींचा स्पर्श लाभला आणि त्यांच्या स्पर्शानुसार त्यांच्या मुखातून अगदी वेद वदवला गेला. असे हे सद्गुरूंची कृपादृष्टी असते. आणि माऊलींना गुरुपद हे मिळालं ना निवृत्तीनाथांच्या कृपेमुळं माऊलींना जे काही ज्ञान झालं त्यात माऊलींना ज्ञानियांचा राजा ही पदवी मिळाली आणि सद्गुरूंच्या पेक्षाही मोठं ज्ञान त्यांना मिळालं. त्यांच्या सद्गुरूंनी फक्त यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वादाने गीतार्थ प्रगट केला माऊलींनी. त्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने गीतार्थ प्रगट करता करता माऊलींना इतकं ज्ञान झालं की त्यांच्या स्पर्शानं अगदी मूढमती असणारा रेडा सुद्धा वेद बोलू लागला. आणि एवढी महिमा एवढं ज्ञान फक्त सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे झालं. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता गुरुकृपे उद्धरलो. असाच गुरुकृपेचा महिमा आणि सद्गुरूंच्या कृपादृष्टीचं आपल्या आयुष्यामध्ये जे काही फलित मिळालेलं आहे ते वर्णन करताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात की मी सहजच गंगा स्नानासाठी निघालो होतो तर कशा प्रकारे तर सापड विले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. मला कसा साक्षात्कार झाला तर मी सहज गंगा स्नानाला म्हणून निघालो सापडेल त्या वाटेनं आणि मला वाटेत सद्गुरू भेटले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला त्यांची गुरुकृपादृष्टी झाली आणि त्यांच्या कृपादृष्टीमुळे असा काही माझ्या जीवनामध्ये कायापालट झाला की तुकाराम महाराजांच्या ज्या रचना होत्या ते अभंग झाले आणि तुकाराम महाराजांचे जे अभंग होते त्या अभंगांचा गाथा झाला आणि त्या गाथ्याला इतकी महती मिळाली की त्या काळातल्या ज्या माय भगिनी होत्या त्या पहाटे उठून जात्यावर दळत असताना तुकाराम महाराजांच्या ओव्या म्हणू लागल्या. सामान्य लोक सुद्धा शेतीमध्ये काम करताना तुकाराम महाराजांचे अभंग गुणगुणू लागले आणि तुकाराम महाराज म्हणतात की मला हा लाभ कशामुळे झाला तर माहोशुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. मी माहोशुद्ध दशमीला ज्यावेळी मला सद्गुरूंची कृपादृष्टी झाली त्या दिवसापासून माझ्या जीवनामध्ये असा काही कायापालट झाला की माझ्या अभंगाला सद्गुरूंच्या कृपादृष्टीची झालर लागली आणि त्यामुळं माझ्या अभंगाला या सामान्य जनतेमध्ये जास्त प्रसिद्धी मिळाली आणि तुकाराम महाराजांचा जगद्गुरू तुका झाला. साध्या तुकया वाण्याचा जगद्गुरू तुका झाला. आणि हे वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात की हे उगीच झालं नाही तर कशामुळे झालं तर माझ्यावर जे कृपादृष्टी करणारे माझे सद्गुरू होते ते कशा प्रकारे आले होते तर माझे सद्गुरू इतके दयाळू आणि इतके प्रेमळ आहेत की एकदा स्वतः मला असं वाटतं की भगवंतच सद्गुरू रूपाने माझ्या पाठीशी आहेत. आणि तुकाराम महाराज आपला अनुभव सांगत असताना म्हणतात बा प्रत्यक्ष भगवंतच गुरु रूपाने मला भेटले आणि माझ्यावर त्यांनी कृपादृष्टी केली आणि म्हणूनच आज मी जगद्गुरु तुका म्हणजे तुकाराम महाराज हे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा आणि संप्रदाय सकळांचा येतून या म्हणजे हे अवतारिक पुरुष होते आणि त्यांना सद्गुरूंची कृपा लाभली म्हणून आज आपण तुकोबांचे अभंग वाचतो गातो आणि ज्ञानेशांचे सुद्धा अभंग वाचतो. तसाच हा गुरुकृपेचा आनंद प्रत्येक सामान्य जीवाला मिळत राहतो पण तो कधी जर उदार आणि कृपाळू सद्गुरू भेटले तर. म्हणून ज्ञानेश्वर माऊली जेव्हा वर्णन करतात तेव्हा जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे असं त्यांचं वर्णन करतात. आता आपण याच ओवीच्या शेवटच्या चरणात पाहू की माऊली काय म्हणतात अनवरत आनंदे वर्षतीये. आता या सद्गुरूंची कृपादृष्टी झाली त्यानुसार जे काही ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाचा आनंद किती काळ राहतो किती काळ आपल्याला ते ज्ञान मिळतं तर हे वर्णन करत असताना आपण म्हणतो की सामान्य जीव जो आहे त्या सामान्य जीवाला क्षणिक सुख क्षणिक आनंद यासाठी तो अथक प्रयत्न करतो अनेक परिश्रम करतो तेव्हा त्याला कुठंतरी एक क्षणाचं प्रेम मिळत असतं क्षणाचा आनंद मिळत असतो आणि ते मिळत असताना तेही टिकाऊ नसतं.

समजा एखादं लहान मुलं आहे किंवा आपण मोठा माणूस आहे आणि त्याला एखादी गोड वस्तू खायची इच्छा झाली, त्याला जर एखाद्याने लाडू दिला तर तो लाडू खायचा आनंद कुठवर? जोपर्यंत तो जिभेवरून आत गेला जात नाही तोपर्यंत। एकदा का लाडू पोटात गेला की ती गोड खाण्यामधला आनंद संपून गेला। तसा हा गुरुकृपेचा आनंद संपून जाणारा नाही। तर हा आनंद कसा आहे तर माऊली वर्णन करताना म्हणतात की अनवरत आनंदे वर्षतीये, या सद्गुरूंच्या कृपादृष्टीचा जो आनंद आहे तो अखंडितपणे वर्षाव करणारा आणि आनंदाचा वर्षाव करणारा असा आहे। तर कुठल्याही सामान्य जीवाला भौतिक सुखामध्ये आनंद मिळत असतो पण तो क्षणिक असतो, न टिकणारा असतो। तसा हा आध्यात्मिक आनंद जो आहे आणि गुरुकृपेचा जो आनंद आहे तो गुरूंच्या पासून मिळणारा आनंद हा अखंडित आहे, या आनंदाचं वर्णन करावं ते आमच्या नाथरायांनीच। ज्यावेळी नाथरायांच्यावर एकनाथांच्यावर ज्यावेळी जनार्दन स्वामींची कृपा झाली त्यावेळीच ते वर्णन करताना नाथराय म्हणतात की अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले। एकनाथ महाराज म्हणतात की आज माझ्या जीवनामध्ये मला इतका आनंद झालेला आहे की तो स्वतःपुरता नाही, माझ्या कुटुंबापुरता नव्हे, माझ्या देशापुरता नव्हे, तर अवघे त्रैलोक्य आनंदित झालेला आहे। नाथराय म्हणतात की अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता मला इतका आनंद झालेला आहे की स्वर्ग मृत्यू आणि पाताळ याच्यामध्ये सुद्धा माझा आनंद मावत नाही। आपण म्हणतो की आनंद गगनात मावेना, तर यांचा आनंद त्रिभुवनात मावेना, इतका आनंद या संतांना झालेला आहे। आणि तो कशामुळं झालेला? चरणी जगन्नाथा चित्त ठेले। ज्यावेळी मी माझं चित्त माझ्या मन बुद्धी सहित ज्यावेळी सद्गुरूंच्या चरणांवर ठेवलं त्यावेळी त्यांच्यापासून मिळालेल्या कृपेनुसार, गुरुकृपेनुसार मला जो काही आनंद झाला तो या त्रिभुवनात मावत नाही, इतका मला आनंद झाला। म्हणून ते वर्णन करताना नाथराय म्हणतात की अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता। असाच हा सद्गुरु कृपेचा आनंद वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग। हा आनंद कशा प्रकारे असतो की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग। तुकाराम महाराजांना जेव्हा आनंद झाला त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात की मला असं वाटते की हा आनंदाचाच डोह आहे आणि याच्यामध्ये जे काही पाणी आहे त्या पाण्यामध्ये आनंदाचेच तरंग उठत आहेत आणि त्या आनंदरूपी तरंगामध्ये माझं अंग सुद्धा अगदी आनंदमय होऊन गेलेलं आहे। म्हणून म्हणतात आनंदाची अंग आनंदाची अंग। असे हे सद्गुरूंच्या कृपादृष्टीपासून ज्ञान घेऊन मोठे झालेले जे संत आहेत ते आपला आनंद वर्णन करतात आणि माऊली सांगतात की हा आनंद कसा आहे, अनंत काळापर्यंत टिकणार आहे। आणि म्हणून आपल्याला सांगतायत की अनवरत आनंदे वर्षतीये। ह्या जो संतांचा आनंद आहे, या गुरुकृपा दृष्टीनुसार त्यांना जो काही आनंद झालेला आहे त्या दृष्टीचं वर्णन करताना माऊलींनी आपल्याला समजावून सांगितलं आहे की हा जो आनंद आहे तो चिरकाळ टिकणार आहे, म्हणून तुम्ही शाश्वत सुखाच्या, भौतिक सुखाच्या आणि इतर जो काही आनंद आहे जो क्षणिक आहे त्याच्या मागे न लागता आपल्याही जीवनामध्ये असेच कृपाळू आणि द्रष्टे सद्गुरू भेटावेत एवढा प्रयत्न प्रत्येक सामान्य जीवानी करावा, म्हणजे या संतांसारखं आपलंही जीवन आनंदमय आणि सुखी होईल। आणि हे जीवन आनंदमय करायचं जर असेल तर आपणही तशी श्रद्धा ठेवली पाहिजे या संत महात्म्यांच्या वचनांवर, या संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जे काही चाललेलं आहे, त्यांनी आतापर्यंत आपल्याला जे काही ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान जाणून घेण्यासाठी त्यांच्या शब्दांचा मागोवा घेतला पाहिजे, त्यांच्या ज्ञानाचा मागोवा घेतला पाहिजे, आणि तरच आपल्याला या नाथरायांसारखा, तुकाराम महाराजांसारखा आणि आपल्या माऊलींसारखा आनंद उपभोगता येईल। आणि हा जर आनंद आपल्याला उपभोगायचा असेल तर आपण सद्गुरूंच्या शोधात लागलं पाहिजे। आता आपल्याला कानमंत्र देणारे आणि भरकटलेले विचार सांगणारे गुरु अनेक भेटतात, पण खरे सद्गुरू जे असतात त्यांना श्रोतरी म्हणतात, जे ज्ञानाचा अभ्यास करतात, आपले 18 पुराणे आणि जे काही ग्रंथ आहेत 4 वेद 16 शास्त्र आणि 18 पुराण याचा पूर्ण अभ्यास करून आपल्या शिष्याला पूर्णत्वाला नेणारे जे सद्गुरू असतात ते मिळणं कठीण आहे आजच्या जगामध्ये। जर आपल्याला असे सद्गुरू भेटत नसतील तर तुम्ही आम्ही सामान्य लोकांनी ग्रंथ हेच गुरु असं समजून आजच्या काळात या आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करावा, त्यामुळं आपल्याला या संतांच्या विचारांचा मागोवा घेता येतो। जर माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तर माऊलींना आपण त्यावेळी गुरु समजावं, तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं वाचन करत असू तर त्यावेळी प्रत्यक्ष तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत असं समजून तुकाराम महाराजांना गुरु समजावं। नाथ भागवताचा आपण अभ्यास करावा, नाथरायांचं ज्यावेळी आपण विचार ऐकतो त्यावेळी नाथरायांच्या भागवतातून, त्यांच्या भारुडातून आणि त्यांच्या

0: त्या संकीर्तनातून सामान्य जीवाला अगदी त्यांच्याच भाषेत समजून सांगण्याचं ज्ञान आणि त्यांची खुबी आपल्याला समजते. तर आपल्याला जर दृष्टा सद्गुरु मिळत नसेल तर या ज्ञानाचा आणि या संतांच्या विचाराचा मागोवा घेण्यासाठी प्रत्येकाजवळ संत साहित्य असावं. किमान आमच्या माऊली सांगतात त्याप्रमाणे एकतरी ओवी अनुभवावी. आपण जर या संतांच्या जवळ नाही जाऊ शकलो तर आपल्याला त्या संतांजवळ असलेलं ज्ञान कधीच कळणार नाही. आणि या संतांचं जर ज्ञान जाणून घ्यायचं असेल तर अगदी नामदेव महाराज जसं म्हणतात की एकतरी ओवी अनुभवावी, तसं आपण या संत साहित्याच्या जवळ जाऊन किमान एका ओवीचा तरी अभ्यास करावा, म्हणजे आपल्याला अखंड आनंदाची प्राप्ती होईल. अशा प्रकारे तो असा काही आनंद होईल की माऊलींच्या शब्दात वर्णन केल्यामुळं केल्याप्रमाणे अनवरत आनंदे वर्षती ये, असा आपल्यावर सुद्धा त्यांच्या ज्ञानांचा दृष्टीचा विचार आपल्याला त्यांचा मिळेल. आणि त्यांचं जे काही ज्ञान आहे, या संतांची जी काही कृपादृष्टी आहे, ती आपल्यावर त्यांच्या साहित्यातून होऊ शकेल. म्हणून आपण त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी या संत साहित्याचा अभ्यास जरूर करावा. आणि माऊलींचे जे काही विचार आहेत ते आपल्याला स्पष्ट कळतील अशा आशयानं आपण ज्ञानेश्वरीच्या अगदी जवळ जाऊन माऊलींचे विचार जाणून घ्यावे. आणि त्यांच्या या ओवीप्रमाणं जे जे ओशुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, असा त्या संतांना गुरु समजून त्यांच्या सद्गुरु कृपादृष्टीचा महिमा आपणही वर्णन करायला काही हरकत नाही. आणि तसा करायला प्रयत्न जरूर करावा. ही सामान्य जीवांना या संतांचा एक प्रकारचा निरोप्या किंवा त्यांचा सेवक म्हणून आज मी तुम्हाला विनंती करते. आणि संत साहित्याकडे सामान्य लोकांनी जरूर वळावं ही कळकळ ही विनंती व्यक्त करून आज माऊलींचे विचार तुमच्या समोर सादर करण्याचे जे काही मला भाग्य लाभले त्याबद्दल मी या तुम्हा सर्वांची ऋणी आहे आणि धन्यवाद देते. पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
1: श्रोते हो, आताच आपण गीतांजली धोंडीराम राजपूत यांनी सादर केलेलं प्रवचन ऐकलं. आता ऐकूयात ही एक भक्तिरचना.

श्रोते हो भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकारामांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर फाटक यांचं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात खेल खेल में चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात गुलशन बावरा यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देवर्मन.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, आता ऐकूयात मिली चित्रपटातलं सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं योगेश यांचं गीत। गायक आहेत किशोर कुमार।

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, आता ऐकूयात मिली चित्रपटातलं सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं योगेश यांचं गीत। गायक आहेत किशोर कुमार।

किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं मिली चित्रपटातलं योगेश यांचं. संगीतकार होते सचिन देव बर्मन. श्रोते हो, यानंतर ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हिरापन्ना चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलंय राहुल देव बर्मन यांनी.

श्रोतेहो हिरापन्ना चित्रपटासाठी हा स्वर होता किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार राहुल देव बर्मन. 100.1 MHz श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूया गुमराह चित्रपटासाठी महेंद्र कपूर यांचा स्वर. गायक आहेत साहिर लुधियानवी आणि संगीत रवी यांचं.

श्रोतेहो, रवी यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. गुमराह चित्रपटासाठी गायलं होतं महेंद्र कपूर यांनी. यानंतर ऐकूयात नौशाद यांच्या संगीत नियोजनात शकील बदायुनी यांचं गीत. गायक आहेत मोहम्मद रफी आणि चित्रपट कोहिनूर.

श्रोते हो, कोहिनूर चित्रपटातलं हे गीत होतं शकील बदायुनी यांचं. स्वर होता मोहम्मद रफी यांचा आणि संगीत नौशाद यांचं. रजनीगंधा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे चोर मचाये शोर चित्रपटातलं इंदरजित सिंह तुलसी यांचं. गायलंय किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी आणि संगीत दिलंय रवींद्र जैन यांनी.

रवींद्र जैन यांच्या संगीत नियोजनात चोर मचाये शोर चित्रपटातल्या इंदरजीत सिंह तुलसी यांच्या गीताला स्वर होता किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा. श्रोते हो रजनीगंधा कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात अनामिका चित्रपटातलं राहुल द बर्मन यांनी संगीतबद्ध केलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात राहुल द बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता अनामिका. आता ऐकूया लता मंगेशकर आणि भूपेंद्र सिंह यांनी गायलेलं मौसम चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. संगीत दिलंय मदन मोहन यांनी.

श्रोते हो मोसम चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर आणि भूपेंद्र सिंह यांचा, तर संगीतकार होते मदन मोहन. यानंतर ऐकूयात लोफर चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा स्वर. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं लोफर चित्रपटातलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता रजनीगंधा कार्यक्रमात ऐकूयात सुहाग चित्रपटातलं मोहम्मद रफी, आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं मोहम्मद रफी, आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांनी. चित्रपट होता सुहाग. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अंधा कानून चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: medal by teenager Pritam Kendre at Zue in Germany to strengthen its position at the top of the medals tally. India's overall medal tally has now risen to 12, comprising 5 gold, 1 silver and 6 bronze medals. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेतून मी सुजाता जपे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:53 आपल्या उद्याच्या प्रसारण